दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: असू दे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आहे गूस गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ नगर सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अपर्णा चितळे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 7:33 झालेत आणि नगरच्या अंतरंगमध्ये मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता तुम्ही म्हणत असाल आज कोमलला खूप उशीर झाला. हो ना, आज खूप उशीर झाला. आज मला ना सकाळी, मी रोजच्या प्रमाणेच रात्री झोपलं तरी पण सकाळी जागच आली नाही. आणि सकाळी उठल्यावर कळलं की माझा दात खूप ठणकतो आहे आणि त्याचा खूप त्रास होतो. आणि रात्री पण जरा झाला पण मला वाटलं बरं वाटेल आणि त्यामुळेच आज मला यायला उशीर झाला. जर व्यवस्थित ब्रश करत नसाल मुलांनो तर असं होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित ब्रश करा, त्या जेणेकरून तुमचे दात त्रास देणार नाही जसे आज माझे देत आहे.

तसे आज आहे शनिवार आणि सकाळची शाळा आहे मुलांची. बरेच मुलं शाळेत जात होते, काही गेले होते. आणि मंडई खरं म्हणजे आता शाळा सुरू झाल्यात म्हणून आईची पण लगबग चालू आहे, मुलांच्या पण लगबग चालू आहे. त्यांच्या शाळेचं आवरणं असेल, शाळेत सोडणं असेल, वडिलांसाठी हा टास्क असतो. यामुळे आता डेली रुटीन आपलं चालू झालेलं आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 20 जून 2026. आज आहे जागतिक निर्वासित दिन आणि तसं जागतिक उत्पादकता दिवस देखील आजच आहे. आणि मंडई चला तर जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. तर मंडई आजच्याच दिवशी 1863 वेस्ट व्हर्जिनिया हे अमेरिकेचं 35वं राज्य बनलं. तर 1887 अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडात जागतिक पहिली व्यावसायिक टेलिफोन सेवा सुरू केली. तर 1899 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ट्रायपॉसच्या गणित विषयात प्रथम श्रेणीत प्रथम येऊन वरिष्ठ रँगलर ही पदवी प्रदान करण्यात आली. 1921 भारतातील चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी 4 महिन्यांचा संप सुरू केला. 1921 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. 1960 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली. 1990 इराणमध्ये 7.4 मेगावॅट क्षमतेच्या भूकंपात 50,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,50,000 लोक जखमी झाले. तर 1997 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं पुण्याजवळ राज्यातील मुलींसाठी पहिली सैनिक शाळा सुरू केली. 2001 परवेज मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2014 प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंग यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर मंडई हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि सकाळचे 7:40 झालेत आणि मंडळी, सकाळची सुरुवात कशी छान पॉझिटिव्ह व्हायला हवी त्यामुळेच आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्यांचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. याचा अर्थ असा, खरा हिरा ऐरणीवर ठेवणं वरून घण मारला तरी फुटत नाही, त्याच हिऱ्याला खरं मूल्य असतं. चुरा होतो तो कृत्रिम होय. ज्याच्या सांगतीत सूत जुळत नाही तोच खरा मोहरा होय. तुकाराम महाराज म्हणतात, संतही तसेच असतात जे जगाचे आघात सहन करत असतात. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

0: FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई सकाळचे 7:45 झालेले आहेत. आणि मंडई, आपलं अहिल्यानगर जे शहर आहे, नगर जे शहर आहे ना, ते खूप विविधतेनं नटलेलं शहर आहे बरं का. आणि आपल्या शहराची संस्कृती पण छान आहेत, परंपरा वेगवेगळ्या आहेत, आणि तसंच इतिहास देखील खूप सुंदर आहे. आपल्या शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. आणि तसंच मोहरम या सणाची पण परंपरा आपल्या अहिल्यानगरमध्ये आहे. आणि मंडई, आपल्या अहिल्यानगरमधील मोहरम विसर्जन जी मिरवणूक आहे ना, ती नेहमीच्याच पारंपरिक मार्गानेच नेण्यात येणार आहे. यासंबंधी सावेडी ग्रामस्थांची मार्ग बदलण्याची मागणी आल्यानंतर सगळ्यांनी मार्गाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. तर आता म्हणजे जरी सगळ्यांना असं वाटत होतं की मिरवणुकीचा मार्ग बदलावा, तरीही मार्ग तोच राहणार आहे, कारण ती परंपरा आहे. अनेक वर्षापासून जर इतिहासात पाहिलं आपण तर त्याच मार्गानं ही मिरवणूक जाते. आणि हा विषय आता सामोपचारानं मिटला आहे अशी माहिती शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिप्रसे यांनी दिली आहे. म्हणजे आता म्हणजे खूप काय होतंय ना, दोन मतं झालेत किंवा दोन गट झालेत आणि त्यामुळे मतभेद होत असतात, पण आता असं न होता मोहरम सण हा आपल्या सगळ्यांचीच एक परंपरा आहे आणि नगरचा एक पारंपरिक सण आहे, त्यामुळे सगळ्यांनी मिळून जुळून करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे आता पुन्हा चांगलं एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला आहे की ज्या रस्त्यानं दरवर्षी मोहरमची मिरवणूक जात होती त्याच रस्त्यानं आजही जाणार आहे, म्हणजे याही वेळी जाणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळच्या 7:52 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आज आहे 20 जून आणि आज आहे जागतिक निर्वासित दिन. म्हणजे आपलं घर, आपलं समाज किंवा आपला देश सोडून दुसऱ्या ठिकाणी पळून जाणं किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थित होणं किती कठीण आहे ना. आणि त्याचाच आज दिवस आहे. आपण ज्या आव्हानांना सामोरं जातो आणि काही आव्हानं आपल्याला तिथे येतात त्यामुळे आपण वेगळ्या ठिकाणी स्थित होणं, वेगळ्या ठिकाणी निर्वासित होत असतो. आणि मंडई खरं म्हणजे ज्या जगात हिंसाचार, छळ आणि युद्धामुळे हजारो लोकांना दररोज पळून जाण्यास भाग पाडलं जातं अशा जगात आपण सर्वांनी निर्वासितांच्या समर्थनार्थ एकत्र येणं महत्त्वाचं आहे. आणि जागतिक निर्वासित दिनापेक्षा चांगला मार्ग कोणताच नाही आहे यासाठी. आणि या विशेष सोहळ्याचा उद्देश ना विस्थापित लोकांबद्दल जागरूकता आणि सहानुभूती निर्माण करणं तसंच जगभरातील निर्वासितांचा उत्सव साजरा करणं हा आहे. 1951 आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा नॉन रिफॉल्टमेंट रिफॉल्टमेंटचं तत्व आहे. या तत्वानुसार निर्वासितांना अशा देशात परत जाऊ नये जिथे त्याला किंवा तिच्या जीवनाला किंवा स्वातंत्र्याला गंभीर धोका असेल. आणि ज्या निर्वासितांना देशाच्या सुरक्षेसाठी वाजवीपणे धोका आहे किंवा विशेषतः गंभीर गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं गेलं आहे अशा निर्वासितांकडून या संरक्षणाचा दावा केला जाऊ शकत नाही ज्यांना समुदायासाठी धोका आहे. तर दोन्ही प्रकारे हा दिवस आपण साजरा करत असतो आणि जो खूप महत्वाचा आहे निर्वासितांसाठी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचा 8 वाजलं आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। छान सकाळ आहे आणि सोबत की छान वातावरण देखील आज आहे। आता तुम्ही म्हणत असाल कोमल अशी का म्हणते की सगळं छान आहे, आणि प्रत्येक वेळी म्हणते, कारण जे आपण म्हणतो की आपण जसा विचार करतो तसं सगळं होतं, त्यामुळे चांगला विचार करायचा चांगलं होतं। छान सकाळी छान छान वाटतं तर दिवसभर छान वाटणार आहे, म्हणजे आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू ना तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं हे आपण नेहमी ऐकून असतो, पण आपण ते करतच नाहीत। आणि आपली ना नेहमी शिकण्याची इच्छा असली पाहिजे। आपलं असं असतं की ओके मी इथे इथे आली आहे, किंवा मी एखाद्या ठिकाणी काम करते आहे, मी सेट झाली आहे, माझं काम सगळ्यांना आवडतं आहे, मग आपण थांबून जातो आणि मग म्हणतो ठीक आहे आता सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळ्यांना माझं काम आवडतं आहे, मी ग्रोथ करते आहे, मी केली आहे ग्रोथ, असं आपल्याला असं वाटत असतं। पण नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती खूप लवकर पुढे जाते ना ती लवकर पडते देखील। म्हणजे जे आपण म्हणतो ना, जी व्यक्ती खूप लवकर वरती जाते, तिच्या तिला जे ठराविक तिने ठरवलेलं असतं तिथे जाते, ती लवकर पडते देखील। त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। कोणतंही क्षेत्र असू द्यात, आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो। जरीही तुम्हाला आपल्याला काय असं होतं ना, खूप लोक चांगलं म्हणाले किंवा आपण म्हणालो की आता परफेक्ट काम होतं, आपण तिथे थांबतो, पण कामात क्रिएटिव्हिटी आणि बदल सातत्यानं होत असतात, त्यामुळे शिकण्याची इच्छा नेहमी असली पाहिजे। आणि ज्या व्यक्तीमध्ये शिकण्याची इच्छा असेल ना ती व्यक्ती नेहमी परफेक्ट असते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात ना ज्याला आपण गर्व म्हणतो, तो कुठेतरी टाळणं, तो कुठेतरी मागे ठेवणं खूप गरजेचं आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, प्रत्येक 20 जून रोजी ना आपण एक विशेष दिवस म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे जागतिक उत्पादकता दिवस। आणि जागतिक उत्पादकता दिन हा कार्य अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा आणि कमी वेळेत अधिक साध्य करण्याच्या मार्गांवर प्रकाश टाकतो। आणि जे कॉमर्स स्टुडंट आहेत, ज्यांनी बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे, त्यांच्यासाठी तर उत्पादकता हा दिवस किती महत्त्वाचा आहे ते समजू शकतात। हा दिवस फक्त कठोर परिश्रम करण्याचा नाही तर हुशारीनं कसं काम करता येईल हे समजावून घेण्याचा आहे। ते प्रत्येकाला त्यांची कार्य कशी व्यवस्थापित करतात हे पाहण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचं मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहित करतं। आणि हा दिवस जो आहे तो व्यक्ती आणि संस्थांना त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी साजरा केला जातो, ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो। की आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवणं खूप गरजेचं असतं, जे आपण बिझनेस मॅनेजमेंटमध्ये किंवा कोणतंही काम करताना शिकलेलो आहोत। आणि मंडळी, हा दिवस ना नाविन्य आणि यशोगाथा सामायिक करण्यास प्रोत्साहन देतो, जे इतरांना त्यांच्या दैनंदिन घडामोडी उच्च ध्येय ठेवण्यास प्रवृत्त करतात। आणि जागतिक उत्पादकता दिवस हा ना प्रत्येकासाठी कृतीचा आवाहन आहे आणि हे आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वाचं आहे, कारण कामाच्या सवयींवर विचार करण्यास आणि सतत सुधारण्यासाठी, कारण कामात नेहमी सुधारणा करणं महत्त्वाचं असतं, हे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा दिवस जो आहे तो आपल्याला प्रोत्साहित करतो। आणि उत्पादकतेचं महत्त्व ओळखून आपण सगळे मोठ्या यशाचा आणि अधिक संतुलित जीवनाचा मार्ग मोकळा करतो। हा उत्सव आपल्या सर्वांना सर्जनशीलतेनं विचार करण्यास आणि उत्कृष्टतेच्या शोधात सीमांना ढकलण्यासाठी प्रोत्साहित करतो। एखादी फर्म असेल, एखादं कोणतंही छोटंसं दुकान जरी असेल ना, त्यांचं काय काम असं माहिती आहे का, जास्त प्रोडक्टिव्हिटी करणं, उत्पादकता वाढवणं आणि त्यातून जो नफा मिळतो ते वाढवणं, आणि त्याचाच आजचा हा दिवस आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरच्या अंतरंगामध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्या शोमध्ये वेळ झाली आहे काल म्हणजेच 19 जून रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्याची. तर मंडळी, भारतासाठी एक चांगली बातमी आहे. होर्मुझची समुद्रधुनी खुली झाली असून ती सुरू झाल्यानं पेट्रोलियम गॅस घेऊन 40 जहाज भारतासाठी रवाना झाली आहेत. देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंडवर 8.25% व्याजाला मंजुरी दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. मे महिन्यात केलेलं उपोषण मागे घेताना सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करताना अडचण येत असल्यानं त्यांनी हा इशारा दिलाय. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक म्हणून IPL मध्ये परतणार आहे. तो 2027 IPL हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होईल. आगामी मोहरम सणानिमित्त आपल्या अहिल्यानगर महापालिकेच्या वतीनं मोहरम मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण आणि फ्लेक्स हटवण्यात आले आहेत आणि ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं केली आहे. तर मंडळी, हे होत्या काल म्हणजेच 19 जून रोजी घडलेल्या काही दिनविशेष म्हणजेच महत्वाच्या घडामोडी. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळचे 8:30 झालेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ना महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पर्व पूर्व परीक्षेमार्फत राबवित असलेल्या भरती प्रक्रियेतील पदसंख्येत वाढ केली आहे बरं का. त्यामुळे आता या परीक्षेच्या माध्यमातून 265 जागांवर भरती राबवली जाणार आहे. या वाढीव पदांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपाधीक्षक आणि या पदाचा समावेश असला तरी पण उपजिल्हाधिकारी पदाचा समावेश करण्यात आलेला आहे. एमपीएससी तर्फे या संदर्भात शुद्धी पत्रक जाहीर केलं आहे. यापूर्वी 24 डिसेंबर 2025 विविध संवर्गाच्या 87 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि मृद आणि जलसंधारण विभागातर्फे तसंच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवांतर्गत मागणीपत्र आयोगास प्राप्त झालं आहे. तसंच महसूल आणि वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी पदाची भरती करण्याबाबत कळवलं जात आहे. आणि यानंतर आयोगानं भरावयाच्या 265 जागांचा सुधारित तपशील देखील जाहीर केला आहे. यापूर्वी 31 मेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. तर मंडळी, अशा प्रकारे आता नागरी सेवा परीक्षेतून 265 जागांची भरती निघालेली आहे. जर जे उमेदवार याची तयारी करतात आणि त्या उमेदवारांसाठी हे खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी 265 जागांची भरती निघाली आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:43 झालेत आणि मंडळी आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATF पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATF अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती AS चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व NEET UG पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं NTA म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपण गप्पा मारतो आहोत पर्यावरण, हवामान आणि त्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यांच्याबद्दल, नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। आणि आपल्या सोबत आहेत आपल्याच अहिल्यानगर मधील झाडांच्या संदर्भात काम करणारे, पर्यावरण वाचवण्यासाठी नेहमी कार्यरत असणारे, अरण्य फाउंडेशन मध्ये कार्यरत असणारे अमित गाय सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: तर मंडळी, आजचा आपला विषय आहे निसर्ग समृद्ध अहिल्यानगर जिल्हा। खरं म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा हा निसर्ग समृद्ध आहे। आणि पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की अहिल्यानगरचं वातावरण, अहिल्यानगरचं हवामान हे खूप छान आहे, पण आता ते कुठेतरी बिघडतंय आणि ते कसं बिघडतंय आणि कसा निसर्ग समृद्ध आपला जिल्हा आहे हे आपण आज अमित सरांकडून जाणून घेणार आहोत। तर खरं म्हणजे सर, आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला म्हणतो निसर्ग समृद्ध, तर कशा प्रकारे तो निसर्गानं समृद्ध आहे?
3: येस, अहिल्यानगर जिल्हा जर पाहिलं तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा जिल्हा आहे। आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचे वेगवेगळे भाग पडतात। त्याच्यामध्ये पूर्व पश्चिम भाग जो आहे, अकोले साईड, संगमनेरचा काही भाग, तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सदाहरित जंगलांचा काही भाग बघायला मिळतो। त्याचबरोबर मॉइस्ट डेसिडस फॉरेस्ट, म्हणजे जास्त पावसाच्या भागामध्ये अशा प्रकारचं झाडं आपल्याला बघायला मिळतात। त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या प्रजाती, त्या ठिकाणी असलेला पाऊस, त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणचं वातावरण याच्यामुळं इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत। त्याच्यामुळं त्या ठिकाणी अनुकूलता असल्यामुळं झाडांच्या खूप प्रजाती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात। त्याचबरोबर आपला मध्य अहिल्यानगर जिल्हा आणि साऊथ दक्षिण भागातला जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्याच्यामध्ये आपल्याला समृद्ध असं ग्रासलँड बघायला मिळतं। बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज असतो की झाडं म्हणजेच निसर्ग आहे, त्याच्यामध्ये गवताचा काहीच रोल नाहीये। परंतु जेवढे झाडांमुळे जैवविविधता निर्माण होते तेवढीच जैवविविधता जी आहे किंवा तेवढाच पर्यावरणाला फायदा किंवा तेवढंच कार्बनचं शोषून घेण्याची क्षमता जी आहे ती गवतांमध्ये देखील असते। तर आपल्या आजूबाजूला चांदबी महाल असेल, श्रीगोंद्यासारखा भाग किंवा पारनेरसारखा पठारी भाग, तर याच्यामध्ये समृद्ध असं ग्रासलँड आहे। आपल्याकडे माळढोक पक्षी अभयारण्य देखील आहे, म्हणजे त्या ठिकाणी आता सध्या माळढोक नाहीये, म्हणजे अंदाधुंद शिकार झाल्यामुळं आपल्याकडे माळढोकचं प्रमाण आधी होतं, परंतु आपल्याकडे श्रीगोंद्याच्या घाट जो आहे, चिखलीगाव, त्याच्याजवळ माळढोक पक्षी अभयारण्य अजून देखील आहेत। तर असं ग्रासलँड आपल्याकडे आहे समृद्ध। त्याचबरोबर या ग्रासलँडवर अवलंबून असणारे वन्यजीव ते देखील खूप समृद्ध आहेत। बऱ्याचदा पश्चिम घाटामधले, म्हणजे कोकण भागामधले काही वन्यजीव अभ्यासक हे आपल्या अहिल्यानगरच्या ग्रासलँडवर येत असतात अभ्यास करण्यासाठी, कारण जे आपल्या ग्रासलँडवर पक्षी आढळतात किंवा जे प्राणी आढळतात तर ते त्या कोकणामध्ये आढळत नाही, आणि जे कोकणामध्ये आढळतं ते आपल्याकडे आढळत नाही। म्हणजे ही भौगोलिक आपली विभागणी आहे, निसर्गाने आपल्याला अहिल्यानगरला एक गवताळ भाग म्हणून बनवलं आहे। तर हा समृद्ध असा गवताळ भाग जो आहे तर ती आपली वैशिष्ट्यपूर्णता आहे आणि ती आपण जपली पाहिजे। म्हणजे तसं बघायला गेलं तर आपला अहिल्यानगरला चांगलं जंगल पण आहे, अकोले साईडला हरिश्चंद्रगड असेल, आणि त्याचबरोबर ग्रासलँड पण आहे, त्याचबरोबर वेटलँड जे आहेत, आपला भुईकोट किल्ला जे आहे त्याचा खंदक जे आहे, किंवा कापूरवाडी तलाव जे आहेत, की वेगवेगळे जलाशय आहेत, असे खूप चांगले वेटलँड्स आपल्याकडे आहेत। त्या वेटलँड्समध्ये वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती, त्यानंतर त्या ठिकाणी असणारे पाणथळ वनस्पती, त्याचबरोबर मायग्रेट करणारे फ्लेमिंगो सारखे पक्षी, तर ही खऱ्या अर्थाने आपली संपदा आहे। म्हणजे हे आपल्या अहिल्यानगरचं वैभव आहे, हे आपण जपलं पाहिजे।
2: आणि सर, खरं म्हणजे हे वैभव असल्यामुळे आपला अहिल्यानगर जिल्हा वेगळा पडतो किंवा आपण श्रीमंत आहोत या बाबतीत, नैसर्गिक बाबतीत। तर हे जसं तुम्ही म्हणालात की टिकवलं पाहिजे, तर याचे काय काय फायदे आहेत जे हे आपल्या अहिल्यानगरमध्ये आहे निसर्ग समृद्धी, त्याचे काय काय फायदे आपल्या नगरकरांना होतात?
3: सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असणारा जो गवताळ प्रदेश आहे आणि झाडं जी आहेत, खुरटी झाडं, तर याच्यामुळं जी जैवविविधता आहे ती व्यवस्थितरित्या टिकून राहते। म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की जे समजा आता ससा आहे, ससाला खाणारा एखादा पक्षी आहे, त्या पक्ष्याला खाणारा बिबट्या त्या ठिकाणी आहे, म्हणजे एक फूड चेन आहे। तर ती फूड चेन जी आहे, ज्या ठिकाणी पण असा समृद्ध असा जैवविविधतेचा भाग असतो त्या ठिकाणी ही फूड चेन जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे काम करते, आणि कळत न कळत अनेक वेगवेगळ्या कीटकांच्या नियंत्रण जे आहे, कीटक नियंत्रण, त्या इकोसिस्टीममध्ये होत असतं, त्या फूड चेनमुळे होत असतं. मी तुम्हाला एक जसं सस्याचं उदाहरण दिलं फूड चेनमधलं, तसे अनेक प्रकारच्या फूड चेन ज्या आहेत, कीटकांची फूड चेन वेगळी असते, सापांची फूड चेन वेगळी असते, पक्ष्यांची वेगळी असते, अशा अनेक फूड चेन्स ज्या आहेत आणि त्या फूड चेन सगळ्या एकत्र येऊन फूड वेब जे आहे ते फूड वेब आपल्या या समृद्ध भागामध्ये काम करत आहे. त्याच्यामुळं अनेक पर्यावरणाचे समतोल जे आहे अनेक भागामधला तो राखला जातोय. त्याचबरोबर आपल्याकडे पर्यटन दृष्ट्या देखील या गोष्टीमुळे चालना मिळते. म्हणजे अनेक वन्यजीव अभ्यासक जे आहेत तर ते किंवा पर्यटक जे आहेत ते आपल्याकडच्या ग्रासलँडला भेटी देत असतात. या ठिकाणी असणारे लांडगे जे आहेत किंवा बिबट्या जे आहे किंवा मोर आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, तर हे यांचा अभ्यास करण्यासाठी ते येत असतात. आपल्या नगरमध्ये अजिंक्य सुपेकर आहेत, ते पक्षी अभ्यासक आहेत. तर प्रत्येक आठवड्याला ते वेगवेगळ्या आपल्या ग्रासलँडवर असतात. त्यांच्याबरोबर कमीत कमी 20-25 जणांची टीम असते ज्यांना पक्ष्यांविषयी अभ्यास करायचा असतो. तर ते ह्या पक्ष्यांचा अभ्यास करून बाकी आपले जे महाराष्ट्रातले किंवा भारताभर असणारे पक्षीप्रेमी आहेत त्यांना ती माहिती देतात. आणि पूर्ण भारतामधून पण आपल्याकडे लोक येतात पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे हे खूप मोठं वैभव आहे, त्यातून पर्यटनाला देखील चालना मिळू शकते. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या रानभाज्या ज्या आहेत, रानभाज्यांच्या 200 जास्त प्रजाती आपल्याकडे आढळतात. तर त्या रानभाज्या म्हणजे आपलं एक वैभवच आहे. आता काही दशकांमध्ये शेती व्हायला लागली, परंतु आधी लोक या रानभाज्यावरच अवलंबून असायचे. तर अशा 200 जास्त प्रजातीच्या रानभाज्या, मग त्याच्यामध्ये झाडांच्या काही प्रजाती, वेली, झुडपं, गवताच्या काही प्रजाती, तर ह्या सगळ्या एकत्रितरित्या म्हणजे आपल्याला आरोग्य देण्याचं काम करतात. त्याबरोबर आपल्याकडे अनेक औषधी वनस्पती आढळतात आपल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेमध्ये. नवनाथांनी आपल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेमध्ये रसशाळा निर्माण केली होती वनस्पतींचा आधार असलेली. तर हे खूप समृद्ध आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आरोग्य मिळत असतं या वनस्पतींचा वापर करून. मी स्वतः गेल्या 15 कोणतेच मेडिसिन्स घेतलेले नाही आहे, डॉक्टरांकडे गेलेलो नाही आहे. आणि त्याच्या माध्यमातून ह्या जे पण मी शक्यतो आजारी पडत नाही आणि आजारी जरी पडलो जो झाडपाला मला माहिती आहे त्या झाडपाल्याचा वापर करून मी आरोग्य परत मिळवत असतो. त्यामुळं आपल्याकडे जे कोकणात आहे, कोकणामध्ये एखादी वनस्पती आहे जी तापेवर काम करते, समजा काळेची राईत कोकणामध्ये आढळते, तसंच आपल्याकडे गुळवेल समृद्ध आहे. म्हणजे जो पण आजार आहे प्रत्येक आजारावर आपल्याकडे जे झाडं आहेत त्याच्यामध्ये उपचार आहेत, फक्त आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्या आधी आपण त्या झाडांचं किंवा त्या वनस्पतीचं संवर्धन करणं गरजेचं आहे.
2: सर, आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि पक्षी आढळतात जास्त प्रमाणात?
3: वनस्पतींच्या बाबतीत जर बोलायला झालं तर आपल्याकडे मुरमाटी बाबूळ, म्हणजे बाबळीचा हा प्रदेश आहे आणि बाबळीच्या प्रदेशामध्ये बोरी आणि बाबळीचा असा भाग आपला खुरटा समजला जातो, खुरट्या झाडांचा. त्याच्यामध्ये मुरमाटी बाबूळ, त्याला फंगस येतो आणि त्या फंगसची भाजी करतात, म्हणजे मशरूम सारखी भाजी करतात. त्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात. त्याबरोबर शिंगरी बाबूळ, म्हणजे अक्षरशः 4-5 काटे, मोठे काटे त्या झाडाला असतात, तर ती शिंगरी बाबूळचा एक प्रकार आपल्याकडे आढळतो. त्याचबरोबर मांसरोहिणी, मांसरोहिणी एक दुर्मिळ झाड आहे, त्याची फांद्यांचा साल जी आहे ती जखम भरण्यासाठी वापरतात. विजयसार, पांढरा खैर, बुजपांगारा, काळी टाकळ, भूतकेस, नेपती, काटेसावर, बोंडारा, धामन, वाघाटी, पाचुंदा, अशा अनेक दुर्मिळ झाडांनी आपला भाग समृद्ध आहे. त्याचबरोबर वन्यजीवांच्या बाबतीत जर बोलायला झालं तर आपल्याकडे तरस आहे, तरस, लांडगा, खोकड, कोल्हा, तर असे हे वेगवेगळे वन्यजीव आढळतात. पक्ष्यांमध्ये आपल्याकडे शिक्रा पक्षी असेल किंवा गरुड आहे, त्यानंतर घुबडाच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्याच्यामध्ये स्पॉटेड आउलेट असेल, पिंगळा आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर शृंगी घुबड, अशा घुबडाच्या किंवा पांथर जागी असणाऱ्या जे बदकाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, अशा असंख्य विविधता आपल्याकडे आहे.
2: आणि सर, खरं म्हणजे आपण तुम्ही मगाशी माळढोकचं उदाहरण दिलं की माळढोक पक्षी आपल्याकडे दिसायचा पण आता दिसत नाहीये, तर असे अनेक पक्षी असतील, वनस्पती असतील, आता त्या नष्ट होत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या जिल्ह्यावर होतील, तर काय वाटतंय काय होऊ शकतं त्याचे दुष्परिणाम?
3: त्याचा दुष्परिणाम एकच आहे, म्हणजे एक साधं उदाहरण देतो, निसर्गातलं जी पण हानी होती ना, तर माणसाचा एक गैरसमज आहे की ती हानी भरून काढू शकतो आपण, पण ती एकदा झालेली हानी आपण कधीच भरून नाही काढू शकत. कारण निसर्ग जो बनलाय ना तो 1-2 बनलेला नाहीये, कोट्यावधी अब्जावधी वर्षांचा वेळ गेला त्याच्यामध्ये. कारण जो पण डोंगर बघतोय आपण, म्हणजे आता एखादा डोंगर जर आपण नष्ट केला आणि पुन्हा डोंगर बनवायचं झालं तर माणसाचे हजारो जरी पिढ्या गेल्या तरी तो डोंगर तसाच तसा बनवू नाही शकत. कारण मातीची जी रचना आहे त्याच्यावर अवलंबून असणारं गवत जे आहे, छोटे सूक्ष्मजीव आहेत, आपण पुन्हा त्याच्यामध्ये ते त्याप्रकारे रचू नाही शकत. त्यामुळे जी पण रचना झाली ना ती एक दोन दिवसाची नाहीये, ती अनेक वर्षांची आहे. त्यामुळं जसं मारडोक आपल्याकडून नामशेष झाला त्याप्रकारे अनेक वनस्पती आपल्याकडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही स्वतः काही नोंदी घेतलेल्या आहेत झाडांच्या बीज संकलनासाठी की एखाद्या डोंगरामध्ये एक झाड आढळतं, दुसऱ्या दिवशी वर्षी जर आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी ते झाड त्याच्या फांदे तोडलेले असतात. आपल्याकडे करंजी घाटामध्ये बोथी नावाचं एक झाड आहे, खूप दुर्मिळ झाड आहे, पूर्ण भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर ते झाड, त्याचे दोनच झाडं आपल्या भागात आम्ही आतापर्यंत पाहिलेत. आणि बाकी जिल्ह्यातले जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना पण त्या झाडाविषयी माहिती नाही असतं, म्हणजे खूप दुर्मिळ झाड आहे. तर त्या दोन झाडापैकी एक झाड जे आहे त्याच्या फांद्या पूर्णपणे तोडून टाकल्यात गुराखी लोकांनी. त्याचबरोबर विजय सार, ज्याला रक्तचंदनचा आपल्याकडचा भाऊ म्हणतात, टिरोकार्पस मार्सुपियम त्याचं बॉटनिकल नाव आहे, तर ते झाड आयुसेनच्या रेड लिस्टमध्ये, म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर कन्झर्वेशन अशी एक इंटरनॅशनल लेवलची एक बॉडी आहे. तर ती ज्या जागतिक लेवलला ज्या दुर्मिळ झालेल्या वनस्पती आहेत किंवा झाड आहेत त्याच्यावर एक रेड लाटा ती प्रत्येक वर्षी डिक्लेअर करत असते. तर त्याच्यामध्ये ते झाडाचा समावेश आहे. ते झाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते झाड आपल्याकडे अखेरच्या घटका मोजतं आहे. त्याचं प्लांटेशन आपल्याकडे वन विभागामार्फत होत नाही आहे. तर असे अनेक झाड आहेत, जसं भूतकेस आहे, कॅसेन ग्लावका, ते पण झाड खूप नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जे तंत्रक्रिया करणारे लोक ते मोठ्या प्रमाणात त्या झाडाचा विध्वंस करत आहेत, ते झाड मुळापासून काढत आहेत. तर असे अनेक झाडांचे प्रजाती आहेत, त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोक थेट पोहोचवतात आहे. काही झाडं जे आहेत त्यांचा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जास्त उपयोग असल्यामुळे लोक जास्त प्रमाणात त्याची साल असेल किंवा त्याच्या फांद्या असतील हे काढण्याचा प्रयत्न करतात आहे. त्याच्यामुळं त्या झाडाचा मृत्यू त्या हानीमुळे होतोय, वनव्याचं कारण असेल, असे अनेक कारणांमुळं आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे किंवा आपले ही जी झाडांची संपदा, गवताची संपदा आहे, त्याचा ऱ्हास होतोय. आणि साहजिकच हा जी झाडांची संपदा आहे, गवताची संपदा आहे, ह्याचा जर ऱ्हास झाला तर त्याच्यावर अवलंबून असणारे जे कीटक आहेत किंवा प्राणी आहेत त्यांचा पण ऱ्हास त्याच्यामध्ये होतो. म्हणजे झाडांचा आणि प्राण्यांचा हा डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे जसं आपल्याला आई जगवत असते त्याचप्रकारे वन्य प्राणी आणि कीटकांना, पक्ष्यांना एका आईप्रमाणे, आई वडिलांप्रमाणे हे झाडं जपत असतात, हे गवत जपत असतं. त्यामुळं आपण जर त्याचा विध्वंस केला, त्या गवताचा किंवा त्या स्थानिक झाडांचा जर विध्वंस केला तर मोठ्या प्रमाणात इथल्या वन्यजीवांचं देखील मायग्रेशन दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं किंवा त्यांचा ऱ्हास त्यामध्ये होऊ शकतो.
2: श्रोते हो, आता वेळ झाली आहे नातं निसर्गाची या सेगमेंटमध्ये इथेच थांबण्याची आणि अमित सरांचा निरोप घेण्याची. पण नगरचा अंतरंग मध्ये आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये पुन्हा भेटणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, मी भूषण कडू. तुम्ही एकतर रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंगामध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आज ना 20 जून ही तारीख आहे बरं का, आणि आज देखील आपण गायनाबद्दल बोलणार आहोत. आता तुम्ही म्हणत असाल, कोमल असं का म्हणते की आज देखील आपण गायनाबद्दल बोलणार आहोत, कारण उद्या तर आपण दिवसभर गायनाबद्दल बोलणार आहोत. कारण उद्या 21 जून म्हणजे जागतिक गायन दिन, जागतिक संगीत दिन आहे, आणि त्याच निमित्त आपण बोलणार आहोत. पण आजही त्याचबद्दल बोलणार आहोत, कारण गायन किंवा संगीत ही अशी कला आहे जी वारंवार बोलावीशी वाटते, वारंवार ऐकावंसं वाटतं, आणि त्याचमुळे आपण आजही गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत आपण जसं सुफी गायक पवन नाईकरांबद्दल सगळेच ऐकून आहोत, आणि त्यांची गाणी देखील आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहेत. तर त्यांचेच काही विद्यार्थी शिष्य आज आपल्यासोबत असणार आहेत. तर आत्ता आपल्यासोबत आहेत जे स्वतः एक शिष्य आहेत संगीताचे, आणि तसंच स्पोकन इंग्लिश क्लासेस देखील ते घेतात, असे संकेत गांधी सर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आणि सगळ्यात आधी तर सर स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: सर, उद्या आहे जागतिक संगीत दिन, आणि त्याबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. सगळ्यात आधी तर जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
2: सेम टू यू ऑल म्युझिक लव्हर्स.
1: आणि सर, खरं म्हणजे संगीत आणि एक शिक्षक असणं हे दोन पूर्णपणे वेगळं आहे, पण गेल्या 10-12 वर्षापासून तुम्ही संगीत शिकता आहात, तर कशी झाली ही सुरुवात?
2: तर खरं सांगायचं म्हणजे याचं सगळं श्रेय जातं माझे गुरु आदरणीय पवन श्रीकांत नाईक सर. आणि एक आठवण अशी सांगतो की मला आवड होती, 11वी 12वीला असताना पहिल्यांदा मी सरांकडे गेलो, परंतु त्यावेळेसचे सर आणि आजचे सर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ते एक छोटंसं उदाहरण देईल. त्यावेळेस सरांचं शिकवणं खूप उच्च दर्जाचं होतं, परंतु माझी त्यावेळेस कुवत नव्हती समजून घेण्याची. 6 महिने मी शिकलो, परंतु ते म्हणतात ना अल्लड बुद्धी असते, मला डायरेक्ट गायक व्हायचं आहे, मला बेस काही माहितीच नव्हता. सर त्यावेळेस अलंकार ह्या सगळ्या गोष्टींचा रियाज करून घ्यायचे, परंतु 11वीला होतो आणि मला ते काही इतकं पेशन्स माझे संपले असं झालं, आणि मग मी क्लास त्यावेळेस सोडावा लागला मला, आणि पुण्यामध्ये शिक्षणाला पुढे गेलो. परंतु नंतर काही काळानंतर थोडी समज आली, आणि मग ठरवलं की नाही, परत आपण गुरुजींना जाऊन भेटलं पाहिजे. तर माझं भाग्य की एका कॉलवर गुरुजींनी मला अपॉइंटमेंट दिली, कारण मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 2003 काळ होता 11वीला असताना, आणि मग 2016 उजाडला मला समज येऊपर्यंत. आणि त्यावेळेस मी सरांना फोन केला आणि भेटायला गेलो. तर त्या दिवसापासून जो प्रवास सुरू झाला तो आज पर्यंत चालू आहे, आणि भविष्यातही असंच गुरुजींच्या कृपेने आणि सगळ्यांच्या साथीने चालू राहील, यात शंका नाही. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट की म्युझिक सर गायन म्हणून शिकवतात, पण मला जे समजलंय की माझ्या प्रोफेशनला अनुसरून किंवा माझ्या ओव्हरऑल जबाबदाऱ्या सांभाळून मी शिकू शकतो, कारण की सर गाणं जगायला शिकवतात. म्हणजे मी तेच उदाहरण जे सर आम्हाला शिकवतात तेच मी माझ्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्येही मुलांना उदाहरण देतो, किंबहुना काही वेळेस तिथे गाऊनही दाखवतो. तर त्यामुळे मला ते असं वाटत नाही की मी क्लासला गेलो नाही किंवा माझ्या क्लासमुळे मला जाता येत नाही काही वेळेस. तर ते मला सरांनी तो व्हिजन दिलंय की नाही, तुम्ही जिथं आहात तिथे गाणं म्हणून जगा, आणि ते मी एन्जॉय करतो. तर त्या गायनामुळे मला माझ्या स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये तेवढीच मजा मिळते, आणि हे सरांची कृपा आहे.
1: आणि सर, आज आपण इथेही तेवढीच मजा करूयात, एक गाणं होऊन जाऊ द्या.
2: आता सरांचा विषय आहे तर सरांच्याच कृपेने एक गाणं मला आठवते, मराठी गाणं आहे, म्हणजे अभंग म्हणूया त्याला आपण.

0: ಕಾಣಕ ಹರಿಭಜನಾ ವೀಣ ಕಾಳ ಘಾಲವು ನಕೋರೆ.
1: वा वा वा, क्या बात है सर, खूप छान वाटलं.
0: सगळं गुरुजींचं आहे, यात जे काही चुकलं असेल ते माझं, बाकी सगळं गुरुजींचं आहे.
1: नाही नाही, खूप सुंदर. आणि सर, सकाळची वेळ आहे आणि एक अभंग त्यात तुम्ही गाऊन दाखवला, खूप मन प्रसन्न झालंय, ऐकून कानही तृप्त झालेत. आणि सर, खरं म्हणजे तुमचं प्रोफेशन ठरलेलं आहे, तुम्ही एक टीचर आहात, पण तुम्ही अजूनही गायन शिकता, तर मग का? कारण बऱ्याच जणांचं असं असतं की कोणतीही कला शिकताना त्यामध्ये करिअर करायचं, त्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी आहेत की नाही हे शोधून लोक त्यामध्ये उतरतात, मग तुम्ही इकडे कसे वळताय?
0: म्हणजे खरं खरं सांगण्यात काही हरकत नाही, मलाही असं वाटलं होतं की मी पण ह्याच्यात मध्ये करिअर करावं, आणि त्या दृष्टिकोनातून मी सरांशीही बोललो. पण आमच्या सरांचं इतकं प्रामाणिक मत असतं प्रत्येक गोष्टीबद्दल की त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, तुमची इच्छा आहे, काही हरकत नाही. तर 2016 ते 2018 पर्यंत मी खूप वेळ, म्हणजे माझ्या काही क्लासेस बंद करून, त्यावेळेस मी कॉलेजला जॉबही करत होतो, त्यावेळेस पण मी ते सगळं कमी करून मी पूर्ण वेळ फोकस करायचा प्रयत्न केला. परंतु गुरु गुरुच असतात, ते असं सांगत नाही, ते अनुभवातून शिकवतात. मग मला 2 वर्षात लक्षात आलं, माझ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, माझ्या घरच्यांच्या रिक्वायरमेंट्स किंवा माझी फायनान्शियल काही गोष्टी असतात. तर मग सरांचं म्हणणं आलं की तुम्ही एक काम करा, तुम्हाला जमू शकतं, परंतु खूप तुम्हाला मेहनत जास्त करावं लागेल, त्यापेक्षा तुम्ही प्रवाहात राहा आणि आनंद घ्या. सगळ्यात महत्त्वाचं स्वांत सुख आपण जे म्हणतो, तर नुसतं स्वांत सुख न म्हणता सरांनी मला, माझ्यातला जो थोडासा गुण आहे की जसं मी स्पोकन इंग्लिश ट्रेनर आहे, लँग्वेजवर थोडीशी कमांड आहे, तर सरांचा विश्वास असल्यामुळे मला सरांनी आठवतं, पहिल्यांदा इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, त्यावेळेस मला अँकरिंग करण्याची संधी दिली. कोरसमध्ये तर सर मला बसवतात, हे माझं भाग्य आहे, त्याच्या गाण्यांचा रियाजही करून घेतात, आणि प्लस त्यामध्ये मला अँकरिंगची संधी मिळाली. मग अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जिथे इंग्लिश हिंदी मराठीचं काही अँकरिंगची संधी असते गाण्याच्या आस्पेक्टनी, मग त्यावेळेस मला सरांनी आवर्जून तो रोल दिला, आणि त्यामुळे माझंही होरोप वाढलं की चल आपण नुसतंच बसत नाही, आता म्हणजे अनुभव तर घेतोच आहे आणि एन्जॉय पण करतोय. मग माझ्या असलेल्या थोड्याफार ज्ञानाचा सरांना आणि ग्रुपला कुठेतरी फायदा होतो, हेच एक वेगळं समाधान आहे. आणि मग सर त्या गोष्टीला अजून प्रोत्साहन देतात. आता नुकतंच आम्ही काही वर्षांपूर्वी बांगलादेशलाही गेलो होतो, तर त्यावेळेसही मला सरांनी इंटरनॅशनल कॉन्सर्टमध्ये अँकरिंग करण्याची संधी दिली. तसेच याआधी नगरमध्ये अवतार मेहर बाबा समाधी आहे, तिथे पण काही इंटरनॅशनल डेलिगेट्स होते, त्यावेळेस संधी दिली. आता येत्या काही काळात आम्ही ओशो इंटरनॅशनल पुणे कोरेगाव पार्क येथे आमची मैफिल आहे मॉन्सून फेस्टिवलमध्ये, तर त्यावेळेसही सरांनी मला सांगितले की तुम्हाला ही जबाबदारी सांभाळायची. मग असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे गुरु आम्हाला लाभलेत, आणि हे खरंच माझं भाग्य आहे की ते आम्हाला असं वाटू देत नाही की आम्ही काय करतोय ग्रुपमध्ये. तर कोरसमध्ये तर नक्कीच ते आम्हाला सहकार्य करतात, समजून सांगतात, चुका जरी झाल्या तरी सांभाळून घेतात. ओके, फक्त स्टेजवरून आल्यावर सांगतात खाली काय खरं खरं, परंतु ह्या बाकी गोष्टीमध्ये पण त्यांनी आम्हाला संधी दिल्यामुळे एक वेगळा हुरूप मिळतो की चला आपण करूया, अजून चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूया.
1: म्हणजे तुमची कुवत ओळखून तुम्हाला काम देण्याचं पण ते प्रयत्न करत असतात, तुमची आवडत्या जपा म्हणतातच, पण कुवत काय, जसं की तुम्ही अँकरिंग छान प्रकारे करू शकता हे त्यांनी ओळखलं आणि तुम्हाला ते दिलं. आणि सर, खरं म्हणजे आज आपण पवनजी नाईक यांच्याबद्दल बोलतो आहोत, आणि नगरकरांना, आपल्या श्रोतांना प्रश्न पडला असेल की आता सरांबद्दल आपण कधी गप्पा मारणार आहोत, तर मी नगरकरांना सांगू इच्छिते की उद्या जागतिक संगीत दिनानिमित्त आपण पवन नाईकजी यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात, त्यामुळे उद्या नक्की ही मुलाखत ऐका. आणि खरं म्हणजे सर, जागतिक संगीत दिन आहे, तर यानिमित्त तुम्ही नगरकरांना काय सांगाल?
0: हे तर एक निमित्त आहे, जागतिक संगीत दिन हे औचित्य आहे. नक्कीच ह्या दिवशी आपल्याला म्युझिकबद्दल विशेष चिंतन करणं, विशेष आयोजन करणं ते करणं गरजेचंच आहे. परंतु संगीत हा श्वासाशी निगडीत आहे, 24 तास संगीत जरी केलं तरी कमी आहे. आणि आमचे गुरुजी काय म्हणतात की आम्ही संगीत सेवक आहोत. मग गुरुजीच आमचे सेवक आहोत, तर आम्ही पण त्यांचे सेविकरी आहोत, आणि हा वारसा असंच चालू राहो या निमित्ताने एवढं सांगेल, नगरमध्ये खूप चांगलं काम होत आहे, आणि संगीत क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, इतर त्यामध्ये सगळीकडे वातावरण खूप छान आहे. चांगल्या चांगल्या यंगस्टर्स लोकांनी ह्याच्यामध्ये यावं आणि पुढच्या पिढीला एक वेगळी दिशा मिळेल अशा पद्धतीने काम करावं. तर आवर्जून सांगेल की गुरुजींच्या मार्गदर्शनाने वेगवेगळे कार्यक्रम नगरमध्ये होत असतात, त्यामध्ये काही स्पर्धेंचं आयोजन होत असतं, तशाच स्पर्धाही चालू राहतील, आणि त्यामध्ये आम्ही व्हॉलेंटियर म्हणून, सेवक म्हणून नक्कीच गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू, आणि सर्वांना

0: खूप खूप शुभेच्छा, स्पेशली तुम्हाला स्नेहालया रेडिओ आणि प्लस कोमल मॅम, तुम्ही इतकं छान आयोजन केलं, मला बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार.
1: धन्यवाद सर. खरं म्हणजे तुम्ही आला, तुम्ही इतक्या छान प्रकारे आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू.
1: तर मंडळी, आताच आपण संकेत गांधी यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. ते स्वतः एक शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर त्यांची संगीताची आवड ते पुढे नेत आहेत आणि त्याच निमित्त आपण त्यांच्याशी गप्पा मारल्यात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचं अंतरंगामध्ये. मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी सकाळ आहे, छान गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आज आहे 20 जून, उद्या आहे 21 जून. 21 जून हा विशेष दिवस आहे का बरं का, कारण उद्या तर जागतिक योगा दिन आहे, तसंच उद्या आहे जागतिक संगीत दिन. संगीत हे सगळ्यांना जगायला शिकवतं, रडणाऱ्यांना हसायला शिकवतं, हसणाऱ्यांना रडायला देखील लावतं, असं संगीताची जादू आहे. आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण आपल्या अहिल्यानगर मधील सुफी गायक तसंच शास्त्रीय गायक पवन नाईक यांचे जे शिष्य आहेत संकेत गांधी यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. अजून एक असेच शिष्य आपल्यासोबत आहेत, निनाद पारखी, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. आणि ते स्वतः देखील संगीत क्लासेस घेतात, म्हणजे शिष्य ते गुरु असा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर, स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत
1: आहे.
0: तर सर, तुमचा हा संगीताचा प्रवास कसा सुरू झाला?
1: एक साधारणपणे आमच्या गुरुवर्य पवन श्रीकांत नाईक यांच्याकडे मी गेली 10 ते 15 वर्ष झाली मी गायनाचं मार्गदर्शन घेतोय, आणि आजही चालू आहे तो प्रवास माझा. त्यामध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे मला, मी जेव्हा सरांकडे पहिल्यांदा गेलो, मला गाणं शिकायचंय बा नाही का, तर मी क्लासमध्ये गेलो, बाकी विद्यार्थी सहाध्याय होते बरोबर बसलेले होते, तर मी सरांना म्हटलं की बा मला गाणं शिकायचंय बा. तर सर म्हणले ठीक आहे, म्हणे पहिले जरा असा हसण्याचा विषय झाला, पण नंतर मग सर हो ठीक आहे कधीपासून येणार म्हणे, म्हटलं तुम्ही सांगा, म्हणजे लगेच सुरू करू. म्हटलं ठीक आहे. आता मला, माझ्या डोक्यात काय होतं, गाणं शिकायचं म्हणजे लगेच स्वर किंवा लगेच सर काहीतरी छान म्हणायला लावतील अशा छान अशा अपेक्षेने मी, किंवा जनरली असं आपण कोणाकडे गेलो तर एखाद्या गायकाला सहज, गायक असेल तर एखादं सहज म्हणतात बा, अरे एखादं गाणं म्हणून दाखव, तर त्या ह्याच्याने पण छान बा आपण गाणं वगैरे छान आता गाऊ आता. तर सर म्हटले ठीक आहे बस, म्हणे तू आता. बसलो मी बरे एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, जवळपास मी 6 महिने सरांकडे फक्त क्लासमध्ये बसलेलो होतो,
0: बापरे
1: फक्त बैठक माझी. आणि मला असं सारखं वाटायचं की अरे सरांनी मला आता म्हणावं बा नाही का, की अरे तू म्हण बा आता, किंवा कधी कधी एखादं विद्यार्थ्याला नसेल जमत आणि मला एक वाटायचं अरे नाही रो मी म्हणू शकतो, मला लगेच असं खूप इच्छा व्हायची, तर मग तरी नाहीच. पण अचानक एक दिवस असं झालं की सगळ्यांना म्हणत असताना किंवा तू म्हण तू म्हण असे आमच्या आपल्या क्लासमध्ये, म्हणजे सगळं असं म्हणत असत की आता हा तू झालं की तू म्हण, तू झालं की तू म्हण, मग असं करता करता अचानक सर म्हणले अरे तू म्हण, आणि मी म्हणलो, म्हणजे ते म्हणल्या म्हणल्या मलाच कळलं नाही मी ते कसं म्हणलो. तो अनुभव म्हणजे माझ्यासाठी आजही तो लक्षात राहण्यासारखा आहे की बा ते गाणं सर नुसतं गाणं शिकवत नाही, गाणं जगायला शिकवतात, की ऍक्च्युली काय तो फील, तो आनंद, म्हणजे त्याच्यामध्ये किती आनंद आहे बा, ते अनुभवाशिवाय कळतच नाही.
0: म्हणजे 6 महिने तुम्ही फक्त बसून नव्हतात, तर तुम्ही अनुभवत होतात, ऑब्झर्वेशन करत होतात आणि शिकत होतात त्यातून. आणि लगेच तुम्हाला अचानक जेव्हा गायला सांगितलं तुम्ही छान गायलात देखील. तर सर, तुम्ही शिष्य म्हणून सरांकडे आलात आणि आता गुरु म्हणून बाहेर शिकवत आहात, तर तुमचा शिष्य आणि गुरु हे दोन्ही प्रवास चालू आहेत, तर काय वेगळेपणा वाटतंय?
1: वेगळेपणा म्हणजे मला असं वाटतं की बा आजही माझे गुरु माझ्या समोर म्हणतात अरे मीच आज शिकतोय, माझा सुद्धा प्रवास चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बघा काय घेता येईल ते तुम्ही घ्या. तीच पद्धत मी तिकडे अप्लाय करतो की बा अरे जे करतोय ते तुम्ही ऐका म्हणा, तो प्रवास मी पुढे कंटिन्यू करतोय. आणि आजही मी शिकतोय, आजही माझे गुरुजीच म्हणताय की माझाही शिक्षणाचा प्रवास चालू आहे, तर मी तर अजून म्हणजे ते सागरातली सुई सारखं आहे.
0: बरोबर आहे सर. आणि खरं म्हणजे आपण सगळेच तसे आहोत, सगळे शिक्षणाच्या प्रवाहात आहोत. एक गाणं होऊन जाऊया दात त्यानिमित्त.
1: पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लाग

0: विठोबा चे मुख.
1: वा वा वा, क्या बात आहे सर. तुम्ही खरं म्हणजे सकाळी सकाळी विठ्ठलाचं नामस्मरण या गाण्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या तोंडून झालंय, कानावर पडलंय, छान वाटतंय. आणि सर, तुम्ही संगीताकडे कशा प्रकारे बघता? संगीत तुमच्यासाठी काय?
0: माझ्यासाठी संगीत म्हणजे श्वास आहे माझ्यासाठी. जसं आपण श्वास घेतो त्या पद्धतीने मी संगीताला माझ्या दृष्टीने बघतोय. संगीत आणि मी वेगळा नाही असं मला वाटतंय. आणि ते भविष्यातही होऊ नाही.
1: सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला संगीत शिकायचं असेल किंवा कोणाला संगीताची आवड असेल तर त्यांना ठराविक कोणकोणत्या गोष्टी रोज करायला हव्यात?
0: सर्वप्रथम म्हणजे त्यांनी पूर्ण लक्ष देऊन डोळसपणे रियाज केला पाहिजे. नुसता रियाज नाही, डोळसपणे रियाज झाला पाहिजे. किंवा आपले गुरु जे आपल्याला सांगतायत ते नुसतं न ऐकता ते अंमलात आणलं पाहिजे. की आणि त्या पूर्ण त्या म्हणजे संगीतामध्ये जर एखाद्याला करिअरच करायचं असेल तर संगीत आणि तो हा वेगळा नसून एकच झाला पाहिजे असं मला वाटतं.
1: सर, एक गुरु म्हणून जेव्हा तुम्ही संगीत शिकवता किंवा संगीताबद्दल बोलता सांगता विद्यार्थ्यांना, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय भाव असतो?
0: मी सर्व काही माझे जे गुरुजींनी जे मला दिलंय जे काही चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे सांगायचं झालं तर माझ्या गुरुजींनी मला फक्त गाणं नाही शिकवलं, मला कसं जगावं, कसं बोलावं, कसं समाजात वावरावं. म्हणजे नुसतं तुला गाणं येईल, मला म्हणायचे तुला येईल गाणं, पण तू समोरांशी बोलशील कसा, तू व्यवहार कसा करशील. म्हणजे एक छान अशी गोष्ट आठवते, मी आणि आमचे पवनजी सर नाईक सर, आम्ही एक दिवस असंच एका कार्यक्रम ठरवण्यासाठी गेलो होतो. तर त्यावेळेस तिथं आता मग नंतर शेवटी विषय कार्यक्रम ठरवल्यानंतर मानधनाचा विषय सुरू झाला. आणि अचानक मला असं वाटलं की अरे आपण थोडंसं बाहेर जाऊन थांबव, की एखादा व्यवहार चालू आहे आपण बाहेर जाऊन थांबव. पण सरांनी मला पूर्ण थांबवून ठेवलं तिथं की अरे नाही तू थांब, तुला हे कळलं पाहिजे, भविष्यात तूही कार्यक्रम घेणार आहेस तर तू कसं ठरवशील ते तुला कसं कळेल. त्यासाठी त्यांनी मला थांबवून ठेवलं की तुलाही कळलं पाहिजे कसा कार्यक्रम ठरवायचा, कसं मानधन ठरवायचं. यासाठी गुरुजींनी मला म्हणजे नुसतंच गाणं नाही तर गाण्यापलीकडे व्यवहार ज्ञान, कसं बोलणं, राहणं, वागणं या गोष्टी मला त्यांनी शिकवल्या.
1: नक्कीच हे सगळं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा पुढे जात असो. सर, आज जागतिक संगीत दिन आहे, त्यानिमित्त आपल्या श्रोतांना, नगरकरांना काय सांगाल?
0: मला एक सुंदर असं कबीरांचं आठवते किंवा तो एक संदेश कबीरांनीच दिलेला आहे, मी काय संदेश देणार, तो एक संदेश मी सांगू शकतो. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए.
1: क्या बात,
0: जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि हम हसे जग रोए.
1: क्या बात, वा वा वा, खूप छान. सर, पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं म्हणजे सर, एक गुरु म्हणून तुमचा प्रवास हा खूप छान असणार आहे, शिष्य म्हणूनही छान असणार आहे. त्याबद्दल आपण स्वतंत्र कधीतरी बोलूया. तर नक्की तुम्ही असंच आवर्जून रेडिओत या आणि आपण याबद्दल गप्पा मारूयात. इथे आलात, आमच्याशी छान संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मंडळी, आताच आपण पवनजी नाईके यांच्या अजून एका सोबत गप्पा मारलेल्या आहेत. अतिशय सुंदर त्यांनी सांगितलंय, त्यांचं एक छानसं गाणं देखील ऐकलंय. तर आज उद्या आहे जागतिक संगीत दिन, याचबद्दल गप्पा मारतो आहोत. असेच अनेक शिष्य, असे अनेक संगीतप्रेमी आपल्यासोबत असणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, उद्या आहे 21 जून, उद्या आहे जागतिक योग दिवस, तसंच जागतिक संगीत दिन देखील उद्या आहे, आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारत होतो। आणि आपल्या सोबत आपल्या अहिल्यानगरमध्ये जे शास्त्रीय गायक सुफी गायक पवन नाईकजी जे आहेत, त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारत होतो, आणि अशाच गप्पा आपण अजून मारणार आहोत। आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रासोबतच देशभरातील अनेक भागांमध्ये मान्सूनची वाटचाल मंदावली आहे बरं का। आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना 23 जून नंतर दिलासा मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। अरबी समुद्रावरील मान्सूनचे प्रवाह कमकुवत झाल्यानं आणि आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव असल्यामुळं पावसाचा वेग मंदावला आहे। आणि विषुववृत्तीय भागातून येणारे जे वारे आहेत ते हळूहळू मजबूत होत असून त्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवरील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तर म्हणजे अशा प्रकारे पर्जन्यमानात सुधारणा होईल की काय हा प्रश्न आहे, पण महाराष्ट्रात पावसाला 23 जून नंतर वेग येणार असं म्हटलं जातं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 10:15 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सगळ्यांचेच डोळे जे लागले ते आहे पंढरीच्या वारीकडे. हो, सगळ्यांनाच आता पंढरीची वारीकडे डोळे लागलेले आहेत आणि सगळेच वाट पाहत आहेत. सगळेच आता विठुरायांना भेटण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि मंडळी, या पंढरीच्या वारीला निघालेल्या दिंड्यांच्या स्वागतासाठी आपलं अहिल्यानगर शहर आणि जिल्हा सज्ज झालाय बरं का. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये वेगवेगळं नियोजन आणि सुविधा देखील करण्यात आलेल्या आहेत या दिंड्यांसाठी. तर मंडळी, प्रत्येक दिंडीसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वारी मार्गावरील सर्व रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली आहे. तसंच दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त, मुक्कामस्थळी चोरी गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष दक्षता, दिंडी मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसंच मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण, मुक्कामाच्या ठिकाणी अखंडित वीज पुरवठा, दिंडी मार्गावर आवश्यक वैद्यकीय पथकं, रुग्णवाहिका, औषध साठा, आजारी पडलेल्या वारकऱ्यांवर मोफत उपचार, नियोजनाच्या खर्चाच्या निधीत वाढ आणि गेल्या वर्षी 2.64 कोटी रुपये तर यावर्षी 3.86 कोटी रुपयांचा निधी मंजूर. अशा प्रकारे अनेक सुविधा यावेळी वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि तसंच छान नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. आता फक्त वेळ आहे ती विठुरायांना भेटण्याची. आता सगळे त्याकडेच लक्ष लावून बसलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी चारू विधाते, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। उद्या आहे 21 जून, म्हणजेच जागतिक संगीत दिन आहे। त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत। खरं म्हणजे ना मित्रांनो, संगीताला कोणता दिवस नसतो बरं का, कारण प्रत्येक दिवस आपला तरी रेडिओ सोबत संगीत ऐकूनच होतो, गाणी ऐकूनच होतो। त्यामुळे संगीताला दिवस नसायला हवा, पण ठीक आहे, तर आपण तो देखील एन्जॉय करूया जसे रोजचा दिवस आपण एन्जॉय करतो। तर उद्या आहे जागतिक संगीत दिन। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत। आणि त्याच निमित्त गप्पा मारण्यासाठी आपल्या अहिल्यानगरमधील सुफी गायक तसंच शास्त्रीय गायक पवनजी नाईक सर जे आहेत, ते क्लासेस घेतात आणि त्यांचेच विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, जे संगीतावर ओत आतो नात प्रेम करतात, आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत। आणि आत्ता आपल्यासोबत आहे मुलांशू परदेशी। हाय मुलांशू।
2: हाय।
1: सो मुलांशू, आत्ता तू 10वीत आहेस, तर अनेक वर्षापासून तू सरांकडं गाणं शिकतो आहेस। सरांनी सांगितलं तसं तू बालवाडीपासून, अगदी लहान होतास तेव्हापासून शिकतोयस, तर कशी संगीताची आवड निर्माण झाली?
2: बालवाडीत जेव्हा गेलो तर तेव्हा आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या, तर त्यामध्ये मी वक्तृत्व स्पर्धा, अजून संगीत स्पर्धा, अजून डान्स, अशा सगळ्यांमध्ये भाग घ्यायचो। तर त्यामध्ये ज्या आमच्या प्रिन्सिपल होत्या, तर त्यांनी माझ्या आई वडिलांना बोलवून घेतलं की याला तुम्ही काहीतरी यामध्ये पुढे घेऊन जा, की हा यामध्ये करू शकतो। तर त्यांनी सांगितलं की हा बोलतो चांगला, याचा आवाज गोड, हा गाऊ पण चांगला शकतो। तर आणि मला विचारलं घरी येऊन की तुला गाणं आवडतं का, तर मी म्हणलो हो, मला खूप आवडतं गाणं गायला वगैरे। तर त्यानंतर

0: त्याला घेऊ. तर यामध्ये मला असं आठवतं की माझ्या आजोबांचे एक ओळखीचे आहेत अनंत द्रविड करून, ते सरांचे गुरु म्हणता येईल आपल्याला, गुरु आहेत ते. त्यांनी पवन नाईक सरांचं आजोबांना नाव सुचवलं की हे पण क्लासेस घेतात. तर आजोबा, मी, आई, बाबा, आजी, आम्ही सगळे संध्याकाळी एक दिवस सरांकडे गेलो क्लासला. तर आजोबांनी सांगितलं असं असं की आम्ही सगळे क्लास फिरलो, असं असं झालं. सगळ्यांनी सांगितलं की खूप लहान आहे हा, तर तुम्ही घ्याल याला. तर ते म्हणाले काही हरकत नाही याला घे, पण अशी एक गोष्ट आहे की हा खूप लहान आहे, तर मी जे सांगेल ते याला कळणार नाही. तर याच्याबरोबर कोणीतरी एक तुमच्यापैकी शिकावं लागेल. तर ते म्हणाले चालेल, काही अडचण नाही. तर जसं आम्ही खाली उतरलो, गाडीत बसलो, माझी आई आधीच म्हणली की मी याच्याबरोबर शिकणार. कारण तिची जेव्हा ती माहेरी होती आधीपासून तिची इच्छा होती की संगीतात तिला शिकायचं, तिला गाणं घ्यायचं. तर ती माझ्याबरोबर सरांकडे यायला लागली, ती पण माझ्याबरोबर शिकते आणि तिचं आता एम ए संगीत पण झालेलं आहे.
1: वाव, क्या बात आहे.

0: मुलांचं एक सिमिलर झालंय. सरांना पण शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं होतं की हे गाऊ शकतो मुलगा, आणि तुझंही ते सेम झालेलं आहे. तर आता तेव्हापासून मध्ये म्हणजे अगदी 4 वर्षाचं असल्यापासून तू आतापर्यंत सरांकडे आहेस, अनेक गोष्टी सरांकडून शिकला असशील आणि संगीतही खूप शिकला असशील. आणि जसं लहानपणी शिक्षकांनी सांगितलं होतं की आवाज गोड आहे, तर त्या गोड आवाजात आम्हाला काहीतरी ऐकव आता.
1: तर मी एक अभंग ऐकवतो, त्याला चाल सरांनीच दिलेली आहे.
0: अरे वा.

0: खूप सुंदर, खूप छान आवाज आहे, खरंच गोड आवाज आहे.
1: शिक्षकांनी
0: काहीही चुकीचं बोललेलं नाही आहे इथे. खूप सुंदर
1: you.
0: आवाज आहे तुझा. आणि खरं म्हणजे तू खूप जास्त स्पर्धेमध्ये देखील सहभागी झालास आतापर्यंत. राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धेमध्ये झालायस, तू बक्षीसही मिळवली आहेस, तर ते अनुभव कसे होते?
1: सर्वात पहिली स्पर्धा मी नगरमध्येच दिलेली आहे. ती भक्ती सुमन स्पर्धा होती, राज्यस्तरीय. तर त्यामध्ये द्वितीय क्रमांक मला मिळाला.
0: अरे वा.
1: तर तेव्हापासून एक कॉन्फिडन्स आला की अरे आपण स्पर्धेमध्ये पण एकदम चांगल्या पद्धतीने गाऊ शकतो. आणि त्याच्या अगोदर सरांनी खूप काही शिकवलं. असं नाही की आत्ता झाले एक वर्ष दोन वर्ष चल लगेच असं नाही. आधी पूर्णपणे शिक, चांगलं शिक, कारण स्पर्धेत जाऊन आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत. सरांचं नेहमी म्हणणं असतं की स्पर्धेत बक्षीस जिंकणं हे काही महत्वाचं नाही आहे, तुम्ही परफॉर्म कसं करताय स्पर्धेमध्ये, कोणत्या दर्जाचा परफॉर्मन्स करताय ते महत्वाचं आहे. आणि स्पर्धेमधून आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत, काय लेवल आहे आपले, आपले जे सेम वयाचे आहेत तर ते काय करतायत, ते कसा रियाज करतायत, त्यांची काय तयारी आहे, तर त्यावरून सगळं कळतं. आणि सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं, तर त्याने हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घेत आतापर्यंत चालू आहे.
0: तर ही एक छान आठवण होती. तर अजून कोणकोणत्या आठवणी आहेत तुझ्या स्पर्धेमधल्या?
1: आणि स्पर्धेमध्ये एक महत्वाची आठवण अशी आहे की सलील कुलकर्णींची स्पर्धा असते स्वर सलील म्हणून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त. तर सरांनीच सुचवली होती ती स्पर्धा, तर त्याच्यामध्ये एकदा भाग घेतला होता मी. तर त्यामध्ये मी फायनलिस्ट होतो.
0: अरे वा.
1: आधी फर्स्ट राऊंड ऑडिओ होतो, मग एक व्हिडिओ, मग फायनलिस्ट त्यांच्या समोर, असे तीन राऊंड होतात. तर मी त्यामधला फायनलिस्ट होतो. तर एकदा जाऊन आलो, मग त्यानंतर दुसऱ्यांदा परत ती स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेचे आयोजक त्यांचा पर्सनल मला फोन आला होता की तू यामध्ये आहे, आज परत स्पर्धा आहे, तर यामध्ये परत तू सहभागी होशील का? मी म्हणलो का नाही.
0: फोन येणं खूप मोठी गोष्ट आहे.
1: तरी सगळे सरांचंच मार्गदर्शन आणि त्यांचीच कृपा आहे.
0: खरं म्हणजे खूप काही कमवतो आहेस आणि खूप काही हासिल करायचं किंवा कमवायचं किंवा मिळवायचं बाकी आहे. म्हणजे आता तुझी सुरुवात आहे तसं बघायला गेलं तर पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांचे खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा तुझ्यासोबत आहेतच. तर पुढे तू संगीतामध्ये काय करू इच्छितोस?
1: एक गायक हे म्हणून मोठं व्हायचं माझं स्वप्न आहे.
0: खरं म्हणजे तुझं स्वप्न खूप मोठं आहे आणि त्यासाठी तुला खूप, जसं मी सरांकडून ऐकून आहे की तुला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, जे सरांचंच वाक्य आहे जे मी तुला आत्ता म्हणतीये. तर यासाठी तू तयारी ठेवली आहेस का की पुढे जाऊन खूप काही करायचंय त्यासाठी?
1: सरांनी म्हणजे क्लासमध्ये खूप वेळा आम्हाला सांगतात की तुम्हाला मी जे देतोय ते तुम्हाला फक्त, मी फक्त 20% देणार आहे, 80% ते तुमचं तुम्हाला करायचं.

0: करायचं आहे. तर ते आता 80% कसं करेल त्यासाठी विचार चालू आहेत. प्रयत्न पण करतोय मी हळूहळू. तर सरांचं पण मार्गदर्शन आहे.
1: आणि खरं म्हणजे आता सध्या आपल्याला डिस्ट्रॅक्शन खूप आहेत, खूप म्हणजे खूप. आणि आपल्या करिअरपर्यंत, आपल्या गोलपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर मग या डिस्ट्रॅक्शनपासून, या सगळ्या गोष्टींपासून तू कसा दूर राहण्याचा प्रयत्न करतोस?
0: सरांचंच एक वाक्य आहे की संगीत हा एक नशा आहे आणि हा चांगला नशा आहे. तर त्यांनी मला कधीच असं कंपल्शन केलं नाही की तू आता घरी जा, असा असा रियाज कर, असं हे कर ते कर, कधीच नाही. तर त्यांनी आतमध्ये ते मुरवलं संगीत माझ्या, की ते मला बाकीचे डिस्ट्रॅक्शन ते लागू म्हणजे ते मागे पडणारच नाहीत. तर त्यामुळे मला काही असं वेगळं काही करावंच नाही लागलं की डिस्ट्रॅक्शन पासून मी लांब राहू. ते आपोआप झालं ते सगळं. आणि या सर्वांमध्ये माझे जे सद्गुरू आहेत संत उमाकांतजी महाराज, त्यांचं आम्ही अनुयायी आहोत. तर त्यांचे पण आशीर्वाद आणि ते सगळं काही आहे.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे आशीर्वाद तू पुढे घेऊन नक्कीच खूप पुढे जाशील. आणि खरं म्हणजे आता तू 10वीत आहेस. 9वी 10वी म्हटलं की सगळ्यांचं असं असतं की नाही, तू फक्त अभ्यास कर, आता थोडंसं सगळ्या गोष्टी थांबव. आणि बऱ्याचदा असं होतं की 9वी 10वीत आलं की मुलं जे कला आहेत, जे आवडी आहेत, ते थोडंसं मागं ठेवतात आणि अभ्यासाकडे वळण्याचा प्रयत्न करतात. तर तुझ्या बाबतीत असं काही आहे का?
0: नाही, घरच्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे मला.
1: आणि तुझी ही आवड?
0: हा, माझी आवड आणि घरच्यांचा पण सपोर्ट आहे. घरचे असं कधीच नाही म्हणाले की तू आता हे आता कमी कर रियाज वगैरे हे ते, नाहीतर सरांकडे इतक्या वेळ जातोस तू, 2 तास 3 तास जातो, 1 तास जा, अर्धा तासच जा, असं कधीच नाही सांगितलं त्यांनी. ते म्हणाले शिक शिक शिकत राहा, त्यामध्ये तुला पुढे जायचंय. तर त्यामध्ये तू जितका जास्त वेळ देशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे.
1: तर तुला कोणत्या प्रकारचं संगीत जास्त आवडतं?
0: मला शास्त्रीय संगीत खूप आवडतं.
1: अरे, म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये तुला शास्त्रीय संगीत आवडतं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि का असं का आवडतं?
0: त्यामध्ये काल्पनिक सगळ्या गोष्टी चालू असतात आणि क्रिएटिव्हिटी, मला क्रिएटिव्हिटी त्यामधली खूप आवडते शास्त्रीय संगीतामधली. ते सगळं काही ते सरांमुळेच, कारण सरांनी त्यामधले जे क्रिएटिव्हिटी आहे ती अशी समोर आणून दाखवली की असं आहे हे, याच्यामध्ये आनंद आहे, आत्मिक आनंद आहे. तो असं बाहेरून जाणवत नाही पण आतून जाणवतो की अरे यामध्ये काही भारी आहे, असं म्हणून खूप आवडतं.
1: तू संगीताकडे कोणत्या नजरेने बघतोस? तुझ्यासाठी संगीत काय?
0: संगीत माझ्यासाठी एक लाईफ आहे, की ते जर सुटलं तर काय होईल मला असं नाही माहिती. पण एक ते आतून जोडलं गेलंय माझ्याशी संगीत,
1: म्हणजे जगण्यासाठी महत्वाचं वाटतं. जसं अन्न वस्त्र निवारा असतं, त्याच्यामध्ये तुझं संगीत येत आहे.
0: पण एक ऍड झालेलं आहे.
1: अरे वा, क्या बात. आणि नक्कीच तुझं जे प्रेम आहे किंवा मनापासून तुझ्यावर आणि संगीतावर असलेला विश्वास, संगीतावरचं प्रेम तुला नक्कीच खूप पुढे नेईल. त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा नेहमी तुझ्यासोबत असणार आहेत. आणि इथे तू येशील कधीतरी, इतका मोठा होऊन येशील की आम्हाला वाटेल की अरे वा, याच्याशी मी कधीतरी बोललो होते आणि तेव्हा तो खूप छोटासा होता. सो यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तर आज संगीत दिनानिमित्त आपल्या नगरकरांना, श्रोतांना काय सांगशील?
0: मी एवढंच सांगेल की गुरुशी प्रामाणिक राहा, गुरुंशी प्रामाणिक राहा. ते जे सांगतील ते तुम्ही फॉलो करत राहा, काही आपलं डोकं लावू नका जास्त.
1: बरोबर बरोबर, की गुरूंनी तेवढे अनुभव घेतलेले असतात, त्यांना माहिती असतं.
0: त्यांना माहिती असतं.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप शुभेच्छा तुला. आणि तू आज इथे आलास, आमच्याशी गप्पा मारलास, त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू, मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: तर मंडळी, उद्या आहे जागतिक संगीत दिन आणि त्याचबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत. आणि आत्ताच आपल्यासोबत मुलांशू परदेशी होता, जो आत्ता 10वीत शिकतोय आणि अतिशय लहान वयात त्यांनी गायनाची सुरुवात केली आणि आत्तापर्यंत तो शिकतो आहे आणि पुढेही शिकायचं, कारण त्याला त्यामध्ये करिअर करायचं आहे. अतिशय लहान होता पण खूप चांगल्या गोष्टी, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्याने शिकवल्यात आज आपल्याला. आणि आपणही संगीताकडे असंच बघूयात. संगीतच नाही तर तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, तुम्हाला आवडती जी कला आहे ना, त्यामध्ये तुमचं पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्यातून काहीतरी घेता येईल. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर. नाही

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा तुमची आमची आपल्या आठवणींची.
3: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 10:54 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता सध्या आपण पाहतोय पर्यावरण बदल होतो आहे, हवामानात बदल होतो आहे आणि एवढा मोठा बदल होतोय की माणसाला करावं काय हा प्रश्न पडला. म्हणजे आत्ताच नुकतंच आपण उदाहरण घेऊयात की पावसाळा सुरू होऊन आता 15 ते 20 दिवस होत आले तरीही पावसाची चाहूलही लागलेली नाहीये काही ठिकाणी. काही ठिकाणी लागली आहे ती पण अतिशय कमी प्रमाणात. मग अशा वेळी अनेक अडचणी येतात निसर्गामुळे किंवा मग आपण केलेल्या चुकींमुळे आणि मग निसर्गाची हानी होत असते. आणि अशातच आता आपल्या देशभरातील जंगलांचं संरक्षण करणं ही गरज आहे बरं का. आणि झारखंड सारख्या नैसर्गिक परिसंस्था असलेल्या राज्यांनी त्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं मत सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय. आणि झारखंड राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश व्ही मोहना यांच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली आहेत. देशात काही अशी मोजकीच राज्य आहेत जिथं आपण नैसर्गिक परिसंस्थांचं खरोखर संरक्षण करू शकतो आणि झारखंड या त्यापैकी एक आहे असं सरन्यायाधीशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांना सांगितलंय. काही राज्यांमध्ये निसर्गाचं वरदान लाभलेली जंगलं असून त्यांचं संरक्षण त्यांचं रक्षण होणं गरजेचं असल्याचंही खंडपीठानं नमूद केलंय. झारखंडच्या उच्च न्यायालयानं दिलेल्या एका आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यापूर्वी उच्च न्यायालयानं एप्रिल महिन्यात वनक्षेत्र किंवा वन जमिनीच्या सीमेपासून दगड खाणी किंवा स्टोन क्रशर सुरू करण्याबाबत काही निर्देश दिले होते आणि गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की प्रशासनानं अचानक ही अंतरमर्यादा कमी केली आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे सर्व कामं ठप्प झाल्याचं सांगितलंय. तर मंडळी, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या पर्यावरणाला हानी होत असते आणि त्यातीलच जंगल हे खूप महत्वाचं आहे. आपण जंगल वाचवत नाहीये, जंगल तयार होत नाहीये आणि जंगल आहेत ते पण आपण नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत. त्यामुळेच पर्यावरणात, वातावरणात, हवामानात, निसर्गात एवढे बदल होत आहेत. हे जर थांबवायचं असतील तर झाडं लावणं, जंगल तयार करणं खूप महत्वाचं आहे. तर आता यापुढे आपण याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. आणि आपण उद्या नाही पण परवा म्हणजे सोमवारी सकाळी 7 वाजता भेटणार आहोत नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. उद्या वेगवेगळ्या शो तुम्ही ऐकणारच आहात त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपण ऐकत आहोत श्री शरद गंगाधर धलपे लिखित आईच्या कविता या काव्यसंग्रहातील निवडक कविता। आईच्या प्रेमाचा, तिच्या त्यागाचा, मायेचा आणि संस्कारांचा सुंदर शब्दांमध्ये व्यक्त झालेला हा काव्य प्रवास श्रोत्यांच्या मनाला नक्कीच स्पर्श करणार आहे। काल आपण या काव्यवाचन मालिकेतील मानबिंदू ही कविता ऐकली। आई ही आपल्या आयुष्याचा मानबिंदू कशी असते याची हृदयस्पर्शी जाणीव त्या कवितेतून झाली। आज आपण ऐकणार आहोत या काव्यसंग्रहातील आणखी एक सुंदर कविता, माझी आई। आई म्हणजे मायेचा सागर, त्यागाची मूर्ती आणि प्रेमाचा अखंड झरा। तिच्या सहवासातील आठवणी, तिचे कष्ट आणि तिची निस्वार्थ माया यांचे भावविश्व उलगडणारी ही कविता निश्चितच आपल्या मनाला भिडेल। चला तर मग ऐकूया माझी आई ही कविता। आई माझी जीवा भावाची, नाही उपमान्यारी, सांगू किती जगा वेगळी, आई माझी प्यारी। दृष्टी तिची मायाळू, पण जिद्द उराशी मोठी, पिल्लांसाठी जीवन झिजवी, कष्ट उपाशी पोटी। नाही तिजला दुसरे उमगे, शाळा भासे छान, शिकुनी मोठा होई म्हणती, हेची देगा दान। देवा तुझे उपकार किती, रूप तुझे अनेक, त्यातील एक आई दिसती, लिलया तुझ्या अघात। आई म्हणजे दैवत सारे, नसे कशाची भ्रांत, मायेचा ती सागर भासे, तृप्त मने निवांत। किती वर्णवू किती गाऊ, आई तुझी गाणी, तुझ्या दुधाने भिजली माझी, समृद्ध होई वाणी। तुझ्या दुधानं भिजली माझी, समृद्ध होई वाणी। श्रोते हो, श्री शरद गंगाधर धलपे यांच्या आईच्या कविता या काव्यसंग्रहातील माझी आई ही कविता आपण ऐकली। आईच्या प्रेमाची खोली, तिच्या मायेची ऊब आणि तिच्या त्यागाची महानता शब्दांमध्ये पूर्णपणे व्यक्त करणं अशक्यच असतं। तरी सुद्धा ही कविता आईविषयीच्या भावना अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवते। आईचे ऋण कधीही फेडता येत नाहीत, मात्र तिच्या विषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता कायम जपता येते याची आठवण ही कविता करून देते। सोमवारी सुद्धा आपण आईच्या कविता या काव्यवाचन मालिकेतील आणखी एक सुंदर कवितेसह भेटणार आहोत, पण आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा कार्यक्रम मात्र आता सुरू राहणार आहे। थोड्याच वेळात आपण भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या लाडक्या शोमध्ये। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या हक्कांची माहिती असणं हे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आज आपण महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या काही महत्वाच्या कायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005. शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा भावनिक छळ होत असल्यास महिलांना कायदेशीर संरक्षण या कायद्यामधून मिळतं. त्याचसोबत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ झाल्यास तक्रार करण्याचा आणि न्याय मिळवण्याचा अधिकार महिलांना आहे. त्याचसोबत स्त्रीधनावरील हक्क, लग्नावेळी किंवा लग्नानंतर महिलेला मिळालेल्या ज्या भेटवस्तू, दागिने आणि इतर मालमत्ता आहे त्यावरती तिचा संपूर्णतः अधिकार असतो. त्याचसोबत मातृत्व लाभ कायदा, नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा आणि इतर काही सुविधा मिळण्याचा अधिकार हा कायदा देतो. त्याचसोबत आहे मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार. गरजू महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर मदत मिळू शकते. तर हे कायदे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या हक्कांची माहिती असणं म्हणजे स्वतःला सक्षम बनवणं. कायद्यांची माहिती ठेवा, जागरूक राहा आणि इतर महिलांना सुद्धा जागरूक करा. ज्ञान हेच सामर्थ्य आहे सखींनो. त्यामुळे ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हॅलो सखींनो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत, तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या. आमचा हा शो आपला सुरू आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आजच्या आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वीपणे पुढे जाताना दिसत आहेत, मात्र त्याचसोबत स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूक राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बाहेर जाताना आपल्या कुटुंबियांना किंवा विश्वासू व्यक्तीला आपण कुठे जात आहोत याची माहिती द्या. मोबाईलमध्ये आपत्कालीन संपर्क क्रमांक सेव्ह करून ठेवा आणि लोकेशन शेअरिंग सारख्या सुविधांचा वापर करा. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवरती सहज विश्वास ठेवू नका. रात्रीच्या वेळी शक्यतो निर्जन रस्ते टाळा आणि सुरक्षित वाहतुकीची निवड करा. सोशल मीडियावरती वैयक्तिक माहिती, फोटो किंवा लोकेशन अनावश्यकपणे शेअर करू नका. कोणत्याही प्रकारचा छळ, धमकी किंवा गैरवर्तन सहन करू नका. आवश्यक असल्यास त्वरित कुटुंबीय, पोलीस किंवा संबंधित यंत्रणांची मदत घ्या. आणि लक्षात ठेवा सखींनो, सुरक्षा ही केवळ जबाबदारी नाहीये तर आपला अधिकार सुद्धा आहे. जागरूकता, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय हेच आपल्या सुरक्षेचे सर्वात मोठे कवच आहे. त्यामुळे सुरक्षित रहा, आत्मविश्वासानं जगा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा हा एकदम भारी ऋतू असल्याना तरी सुद्धा या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया आणि पोटाचे विकार यांसारखे आजार झपाट्यानं वाढत असतात. त्यामुळे काही सोप्या गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तर पावसाळ्यामध्ये ही काळजी तुम्ही नक्की घ्या. नेहमी उकळलेलं आणि स्वच्छ पाणी प्या. बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणं टाळा. जेवणामध्ये ताज्या भाज्या, फळे आणि गरम अन्नाचा समावेश करा. हात वारंवार साबणानं किंवा तुमच्या हँडवॉशनं धुवा. त्याचसोबत घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, त्यामुळे डासांची पैदास होऊ शकते. पावसाळ्यामध्ये भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे परिधान करा. पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. आता मी तुम्हाला काही घरगुती उपाय सुद्धा सांगते बर का. आलं, तुळस, हळद आणि मध यांचा योग्य प्रमाणामध्ये आहारामध्ये समावेश केल्यास सर्दी खोकल्यापासून काही प्रमाणामध्ये संरक्षण मिळू शकतं. लक्षात ठेवा सखींनो, छोट्या छोट्या सवयी आपल्याला मोठ्या आजारांपासून दूर ठेवू शकतात. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, निरोगी राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90102015.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक आगळी वेगळी पौष्टिक आणि चविष्ट सूप रेसिपी, जांभळे आणि गाजर सूप. पावसाळ्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे सूप फार फार फार उपयुक्त आहे. तर साहित्य अगदी सोपं आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एक गाजर चिरलेलं, 8 ते 10 जांभळे बिया काढलेल्या नाही तर ते कडवट होणार. त्याचसोबत एक छोटा टोमॅटो, 1 टीस्पून आल्याचा किस, चिमूटभर काळी मिरी, मीठ हे चवीनुसार, आणि 2 कप पाणी. कृती अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम गाजर, टोमॅटो आणि आलं पाण्यामध्ये मऊ होईपर्यंत उकळून घ्या. थंड झाल्यानंतर त्यामध्ये जांभळे घालून मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा. नंतर हे मिश्रण गाळून पुन्हा एकदा गॅसवरती गरम करा आणि त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी घालून एक उकळी आणा. याचे फायदे अत्यंत भारी आहेत बरं का मंडळी. जांभळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, तर गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतं. हे सूप कमी कॅलरीचं असून शरीराला ताजे तवानं ठेवण्यास मदत करतं. तर मंडळी, या पावसाळ्यामध्ये नेहमीच्या सूपला थोडासा वेगळा ट्विस्ट द्या आणि ही युनिक अशी रेसिपी ट्राय नक्की करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. थोड्याच वेळात भेटूयात आणखी एका आगळ्या वेगळ्या गोष्टीसोबत, आगळ्या वेगळ्या विषयासोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे शनिवार आणि उद्या आपला शो नसतो। गोष्टी तुमच्या आमच्या हा शो नसतो उद्या, आपल्या त्या जागी फरमाईशे गानो की आणि कॉलेज कट्टा हा शो असतो। त्यामुळं आजच मला तुमच्याशी भरपूर साऱ्या गप्पा मारायच्या आहेत। तर उद्या आहे 21 जून, जागतिक संगीत दिन। संगीत ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती भावना व्यक्त करण्याची, मनाला शांतता देण्याची आणि माणसांना एकत्र जोडण्याची एक सुंदर अशी कला आहे। संगीताला भाषा, धर्म किंवा देशाच्या सीमा असतात। एखादी सुरेल धून आपल्या मनातील आनंद वाढवते तर कधी दुःख हलके करण्याचे काम सुद्धा करते, आणि म्हणूनच संगीताला आत्म्याची भाषा असं म्हटलं जातं। संशोधनातून असंही दिसून आलेलं आहे की संगीत ऐकल्यानं ताण कमी होतो, मन प्रसन्न राहतं आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते। भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते लोकसंगीत, भक्तिगीतं, भावगीतं आणि आधुनिक संगीतापर्यंत प्रत्येक प्रकार आपल्या संस्कृतीची समृद्ध अशी परंपरा जपतो। या संगीत दिनानिमित्त आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या, नवोदित कलाकारांना सुद्धा प्रोत्साहन द्या आणि संगीताच्या माध्यमातून जीवनात सकारात्मकतेचे सूर जपा। सुरांच्या संगतीत मनाला मिळते नवी ऊर्जा आणि जीवनाला मिळतो एक सुंदर असा ताल। जागतिक संगीत दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या रेडिओवरती सुद्धा खूप सुंदर सुंदर गाणी लागत असतात, त्या गाण्यांचा आस्वाद घ्या। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन। अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात। शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी। आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पाळीच्या दिवसांमध्ये अनेक महिलांना पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो. हा त्रास सामान्य जरी असला, त्याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत चुकीचं आहे. त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगते. कोमट पाण्याची पिशवी पोटावरती किंवा कमरेवरती शेकण्यासाठी वापरा. भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. हिरव्या पालेभाज्या, फळे आणि लोहयुक्त पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करा. हलका व्यायाम, चालणं आणि योगासनं केल्यास वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. कॅफिनयुक्त आणि अतितिखट पदार्थांचं प्रमाण कमी ठेवा. जर पाळीतील वेदना खूपच तीव्र असतील, रक्तस्राव खूप जास्त होत असेल किंवा दैनंदिन काम करणं कठीण होत असेल, तर स्त्री रोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. सखींनो, पाळी ही लाजेची नाही, तर आरोग्याची जी आपली पातळी आहे, जी आपली प्रक्रिया आहे, ती नैसर्गिकरित्या चालवायची गोष्ट आहे. आरोग्याशी संबंधित ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिच्यासोबत आणि तिच्याबद्दल मोकळेपणानं बोला आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. ऐकूया, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. कुठेही जाऊ नका, आपण भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपल्या शरीराची हालचाल, ताकद आणि दैनंदिन कामे सुरळीत पार पाडण्यासाठी स्नायू महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, नियमित व्यायाम करा. चालणं, योगासनं, स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतो. त्याचसोबत प्रथिनयुक्त आहार घ्या. दूध, डाळी, कडधान्य, अंडी, सोयाबीन यांसारखे पदार्थ स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. पुरेसं पाणी प्या. शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात. व्यायामापूर्वी वॉर्म पाणी इतर स्ट्रेचिंग करा आणि त्यानंतर सुद्धा करा. त्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. पुरेशी झोप घ्या. स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी झोपेमध्ये चांगल्या प्रकारे होत असते. आणि त्याचसोबत जड वस्तू योग्य पद्धतीनं उचल्या. चुकीच्या पद्धतीनं वजन उचलल्यास स्नायूंवरती ताण येऊ शकतो. लक्षात ठेवा, मजबूत स्नायू म्हणजे अधिक चांगले आरोग्य आणि उत्साही जीवन असतं. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
1: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
0: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
1: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
0: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
1: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
0: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
1: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
0: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवन यासाठी योगाचं महत्व अनन्यसाधारण आहे. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची एक सुंदर जीवनशैली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आपण सुरेश सावंत लिखित योग निर्झर या पुस्तकातील योग विषयक माहिती जाणून घेत आहोत. काल आपण आपले शरीर या अध्यायातून शरीरातील विविध संस्था, त्यांचं कार्य आणि शरीराची काळजी घेण्याचं महत्व जाणून घेतलं. आज आपण या पुस्तकातील मनाचे सामर्थ्य हा महत्वाचा अध्याय जाणून घेणार आहोत. आपलं शरीर जितकं महत्वाचं आहे तितकेच आपले मन सुद्धा महत्वाचं आहे. मन प्रसन्न असेल तर कठीण वाटणारी कामं सुद्धा सोपी वाटतात, आणि मन जर खचलं तर साधी कामं सुद्धा अवघड वाटू लागतात. आणि म्हणूनच मन समजून घेणं आणि त्याला योग्य दिशा देणं आवश्यक आहे. चला तर मग योग निर्झर या पुस्तकातील मनाचे सामर्थ्य या अध्यायातून आजचे विचार ऐकूयात. मानवी मन ही एक अत्यंत अद्भुत गोष्ट आहे. या मनाच्या द्वारेच सुखदुःखे निर्माण होतात व शरीराला भोगावी लागतात. मन हे स्वभावतच अतिचंचल आहे, त्यावरती नियंत्रण ठेवणं कठीण आहे. चंचल मनावरती जर नियंत्रण ठेवता आलं तर सर्व दुःख संपून जातात व जीवनात आनंद निर्माण होतो. मनाचे शरीरातील नक्की ठिकाण आपणास माहीत नाही, परंतु आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी आहेत व प्रत्येक पेशीला मन आहे. शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच मनाची सुद्धा एक संस्था आहे व ती अत्यंत प्रभावी आहे. सर्व शरीरांपेक्षा मन हे अधिक बलशाली आहे. जसे भिंगाच्या द्वारे जर सूर्यकिरण एकत्रित केले तर त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होते, अग्नी निर्माण होतो, ज्वलन होते. परंतु हीच सूर्यकिरणे विखुरलेल्या स्वरूपात असली तर त्यातून मोठी उष्णता निर्माण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मनाचं आहे. मनाची एकाग्रता साधली तर अनेक अवघड प्रश्न आपोआपच सुटतात. प्रचंड मोठी कामे सहजासहजी होतात. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, हे संतांचे बोल अक्षरशः खरे आहेत. परंतु हे मन नियंत्रित कसे करावे, त्याच्या शक्ती विकसित कशा कराव्या याबाबत आपल्याला माहिती नसतं. योगशास्त्रातील अनेक प्रक्रिया या मनावरती नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळं मन शांत होतं, स्थिर होतं, एकाग्र व प्रसन्नही होतं. श्वासाचा व मनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. श्वास नियमित केला, स्थिर केला तर मन सुद्धा नियमित होतं, स्थिर होतं आणि मनावरती ताबा येतो. ओंकार जप हा मनाला स्थिर करण्याचा मार्ग आहे. तोंडानं ओंकार म्हणणं, कानांनी ऐकणं व डोळ्यांनी तोच ओंकार पाहणं, त्याचं ध्यान करणं म्हणजेच मन स्थिर व शांत प्रसन्न करणं आणि मन एकाग्र करणं होय. थोडक्यात, मानवी मन हे शक्तिशाली आहे, परंतु त्यासाठी ते मन स्थिर, शांत, प्रसन्न व एकाग्र असावे लागते. योग साधनेच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधून हे निश्चितपणे साधता येते. यासाठी आपल्या जीवनांमध्ये सातत्यानं योग साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे. श्रोते हो, योग निर्झर या पुस्तकातील मनाचे सामर्थ्य या अध्यायातील माहिती आपण ऐकली. शरीराला बळ देण्यासाठी जसा व्यायाम आवश्यक असतो, तसाच मनाला सक्षम बनवण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि योग साधना आवश्यक असते. मन शांत, स्थिर आणि प्रसन्न असेल तर जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना अधिक सहजपणे करता येतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सुरू असलेल्या या विशेष मालिकेतून आपण योग निर्झर या पुस्तकातील आणखी एका महत्त्वाच्या विषयाच्या माहितीसोबत भेटूयात सोमवारच्या भागामध्ये. पण उद्या आहे 21 जून आणि उद्या आहे आंतरराष्ट्रीय योग दिन. तुम्हा सर्वांना योग दिनाच्या निमित्तानं एक दिवस आधीच मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. निरोगी राहा, योग नियमित करत राहा आणि त्याचसोबत मनाचंसुद्धा सामर्थ्य जपत राहा. भेटूयात सोमवारच्या भागामध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण मंडळी मला अजिबात आवडत नाही तुमचा निरोप घ्यायला, कारण तुमच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून जातो खरंच कळत नाही. पण आपण भेटणार आहोत आपल्या सोमवारच्या कार्यक्रमामध्ये, सोमवारच्या शोमध्ये एका नवीन आणि युनिक अशा विषयासोबत. मी तुम्हाला सांगते सोमवारचा शो तुम्हाला अत्यंत आवडीचा विषय घेऊन मी येते त्या शो मध्ये, त्यामुळे तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता मी निरोप घेते तुमचा. पण मंडळी आज दिवसभरामध्ये कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे मंडळी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी मुक्तवाहिनी हा एक प्रकल्प आहे। हा प्रकल्प बालकांवरील होणारा अत्याचार थांबवण्याकरिता या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली। याच प्रकल्पातील सोशल वर्कर नेहा धीरवे आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण छानसा संवाद साधणार आहोत। या मुक्तवाहिनी प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम।
3: नमस्कार।
4: तर मॅडम, आपण सर्वप्रथम आपल्या स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेला आहात?
3: माझं बी ए झालो, त्यानंतर मी एमएसडब्ल्यू केलं मॅम। एमएसडब्ल्यू झाल्यानंतर आम्हाला एक महिना प्लेसमेंट करायचं असतं, इंटर्नशिप म्हणून असते ते। तर ते एक महिना आम्हाला संस्थेमध्ये काम करणं हे गरजेचं असतं, म्हणजे अनिवार्य असतं असं समजून घ्या। तर याच उद्देशाने की इंटर्नशिप करायचं, या उद्देशाने मी आपल्या संस्थेत आली होती। त्यानंतर एक महिना मी इंटर्नशिप केलं इथे आणि मग मला इथून जॉबची ऑफर आली। तर इंटरव्ह्यू झाला माझा, इंटरव्ह्यू हॅनेत शेख सर आहेत ना, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मग त्यानंतर मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून उडान आणि मुक्तवाहिनी प्रोजेक्ट मध्ये काम करते।
4: मॅडम, आपल्या मुक्तवाहिनी प्रकल्पाचा नेमकं कोणते उद्दिष्ट आहे, काय ध्येय आहे, का आपण मुक्तवाहिनी प्रकल्प हा सुरू केला असेल?
3: काय ना मॅडम, आता बघतोय आपण की या जगामध्ये खूप जास्त बालकांवर लैंगिक अत्याचार होतोय, किंवा आपल्याला रस्त्यावर खूप जास्त असे बालभिक्षुक मुलं दिसतात जे शाळेत जात नाही, सिग्नलवर काम करताना दिसतात, किंवा मग असं पैसे मागताना दिसतात, किंवा आपण जर असं सहज कुठे गेलो किंवा असं बस स्टँड झालं किंवा रेल्वे स्टेशन झालं तिथे असे आपले अज्ञात मुलं खूप बसले दिसतात, घरून पळून आलेले झाले किंवा रागातून निघून आलेले, आणि असं तस्करीचं नाही का, आता आपण बाल तस्करी म्हणतो ते पण, त्याचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे, लैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे। हे सगळं प्रमाण बघून मग आपल्याला मुक्तवाहिनी प्रकल्प सुरू करण्याची गरज भासली आणि मग त्या उद्देशाने आपण मुक्तवाहिनी हा प्रकल्प चालू केला। मुक्तवाहिनी हा प्रकल्प 1 मे 2025 रोजी या प्रकल्पाची स्थापना झाली।
4: तर मॅडम, या प्रकल्पामध्ये सोशल वर्कर म्हणून आपल्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या आहेत?
3: जी गरजू मुलं असतील, मुलं आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करणे झाले, त्यांच्या समस्यांना समजून त्यांचं समुपदेशन करायचं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, किंवा बालविवाह, बालमजुरी, बाल अत्याचार अशा समस्यांना पीडित जे बालकं असतात त्यांना संरक्षण देणे किंवा त्यांचं पुनर्वसन करणे, त्यांना शासकीय योजना व सेवांची माहिती देऊन त्यांना लाभ मिळवण्यासाठी त्यांना मदत करणे।
4: तर मॅडम, काम करताना असे काही छोटे मोठे आव्हाने तुमच्या समोर आलेत सर्वसाधारणतः?
3: हो, येतात ना मॅडम। आम्ही जेव्हा एखादी केस आली आमच्याकडे तर त्यावेळेस, म्हणजे आता समजा लैंगिक अत्याचाराची केस समजून घ्या तुम्ही, एखादी केस आली आपल्याकडे लैंगिक अत्याचाराची, तर त्यावेळेस मुलगी ही स्थिर नसते, कारण तिचं वय कमी असल्यामुळे तिला असं या गोष्टींच म्हणजे असं माहिती नाही राहत, तर तिच्यासोबत असं घडलं तर त्यावेळेस ती मुलगी मानसिकरित्या अस्थिर झालेली असते, गोंधळलेली असते, त्यावेळेस आपल्याला तिला मार्गदर्शन करावं लागतं, समुपदेशन करावं लागतं, ती मुलगी आपल्याशी बोलत नाही लवकर, आपण तिच्याशी असं प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना खूप जास्त समुपदेशन करावं लागतं, किंवा असं ते हे वाटतं ना की ज्या मुलासोबत लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्या मुलीला आपण परत भेटतोय आणि परत त्याबाबत विचारतोय तर मुलगी थोडी अनकम्फर्टेबल असते, किंवा त्या मुलीचे पालक अनकम्फर्टेबल असतात, किंवा संवाद साधण्याचे असो आपल्याला लवकर मदत करत नाही किंवा आपल्याला कॉपरेट करत नाही, म्हणून मग अशा आव्हाने येतात आपल्याला केस जेव्हा आपण हॅन्डल करतो त्यावेळेस, जसा पाहिजे प्रतिसाद तसा।
4: तर मॅडम एकंदरीत तुम्ही आपल्या मुक्तवाहिनी प्रकल्पामध्ये नुसतेच जॉईन झालेला आहात किंवा 6 महिने झालेले आहेत, तर तुमचा सुरुवातीचा अनुभव कसा होता?
3: मी ज्या वेळेस आपल्या संस्थेमध्ये मी रुजू झाली त्यावेळेस नवीन नवीन ह्या केसेस येत होत्या, बाल अत्याचाराच्या किंवा बाल विवाहाच्या केसेस येत होत्या. काही काही केसेस खूप जास्त क्रिटिकल होत्या. हे सगळं संस्थेत येण्याच्या आधी मला ह्या सर्व गोष्टींचा अनुभव नव्हता किंवा गोष्ट माझ्यासाठी सर्व नवीन होत्या. म्हणजे आपण म्हणतो या मुलीवर अत्याचार झाला म्हणजे असं आपण बातमींना बघतो तर फक्त आपण ऐकतो, पण प्रत्यक्षात आपण काम करतो त्यावेळेस अनुभव खूप जास्त वेगळा असतो. आपण प्रत्यक्ष मुलीसोबत बोलून भेटून तिच्या पालकांसोबत भेटून काम करतो, स्वतः मुलीसोबत काम करतो, तर खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. किंवा मुलींना म्हणजे समुपदेशन कसं करायचं, त्यांना बोलकं कसं करायचं, त्यांना त्या गोष्टी विसरण्यास मदत कशी करायची किंवा त्यांना कायदेशीर मदत कशी मिळवून द्यायची, या सर्व गोष्टी मला शिकायला भेटल्या. आणि माझे जे सहकारी आहेत प्रकल्पातले ते देखील खूप कोऑपरेटिव्ह आहेत. ते मला प्रत्येक वेळोवेळी मदत करतात, समजावून सांगतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला मला प्रवृत्त करतात. असं खूप स्किल माझे डेव्हलप झाले 6 महिन्यात. लोकांसोबत बोलायचं कसं किंवा बालक असतात ते त्यांची एवढी मेंटॅलिटी एवढी हे परिपक्व नाही झालेली राहत ना मानसिकता, तर त्यांचं मानसिकतेबरोबर आपण कसं काम करायचं हे मला शिकायला भेटलं एवढ्या 6 महिने.
4: ओके, या प्रकल्पामुळे मुलांच्या किंवा कुटुंबांच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येते?
3: काही आता जे काही बालक असतात बेघर सापड बेघर बालक असतात किंवा बाललैंगिक अत्याचार जे बालक असतात, तर त्यांना असं आपण त्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तसेच ज्या मुलींना असं घरातूनच असं काही अत्याचार वगैरे झाला असेल तर त्यांना आपण आपल्या संस्थेत निवारा देतो. तर त्या आपल्या संस्थेत आल्यानंतर मुली खूप छान असं राहतात. हा मला सकारात्मक बदल दिसलेला आहे. आणि ज्या मुली शाळाबाह्य होत्या म्हणजे ज्या मुली शाळाबाह्य असतात किंवा जे स्थलांतरित कुटुंब असतात, या प्रकल्पामध्ये आपण जे जोखीमग्रस्त मुली बालकं असतात की त्यांची पालक स्थलांतर होतात काम करण्यासाठी, जे स्थलांतरित कुटुंब असतात तर त्या कुटुंबामधल्या कसं मुली थोड्या जोखीमग्रस्त असतात, त्यांची बालविवाह होण्याची शक्यता असते किंवा त्यांची शाळा सुटलेली असते, तर आपण त्यांना परत शाळेच्या प्रवाहात आणतो, शिक्षणाच्या प्रवाहात आणतो, त्यांचं परत शाळा सुरू करतो किंवा त्यांना आपण काही कौशल्य विकास, आपण त्यांना ब्युटी पार्लरचा कोर्स झाला किंवा शिवणकाम झालं असं त्यांना आपण त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करतो, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि कधीतरी पुढे जाऊन काम करतील असं. म्हणून हा आणि असं आपण खूप साऱ्या मुलींना स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस पण करून दिले आहेत, म्हणून मग हा सकारात्मक बदल दिसतो.
4: तर मॅडम तुम्ही लाभार्थ्यांसोबत काम करत असताना तुम्हाला कधी अडचणी आल्या ते का?
3: अडचणी याच की आपण जेव्हा केसमध्ये काम करतो त्यावेळेस प्रतिसाद कमी भेटतो, जसा लोकांचा रिस्पॉन्स पाहिजे तसा भेटत नाही, मुलीकडून किंवा तिच्या पालकांकडून भेटत नाही. आणि मग जसं आपल्याला माहिती पाहिजे मुलीला मदत करण्यासाठी तशी पुरेपूर माहिती नसल्यामुळे अडचणी येतात खूप साऱ्या.
4: तर मॅडम तुम्ही त्या आव्हानांना कसे सामोरे जाता, तुम्ही कशा प्रकारे त्यांना समजावून सांगता?
3: वेळोवेळी पालकांचं समुपदेशन करतो, त्यानंतर मुलीचं समुपदेशन करतो. त्यांना असं वाटायला पाहिजे की आपण त्यांच्या विश्वासातली व्यक्ती आहे, असं की ते आपण त्यांच्या मदतीसाठी किंवा त्यांच्यासोबत काम करण्यासाठीच आम्ही आहोत, ते त्यांना पटवून देण्यासाठी आम्हाला खूप सारे प्रयत्न करावे लागतात. मग त्यांना गरजेनुसार पोलीस झालं म्हणजे पोलीस स्टेशन झालं, रुग्णालय झालं, न्यायालय, बाल कल्याण समिती अशा या सर्व यंत्रणांची त्यांना माहिती मिळवून देतो. किंवा त्यांना जर तिथे येण्या जाण्याची गरज त्यांना वाटली तर आम्ही त्यांना तिथे सोबत घेऊन जातो, त्यांच्यासोबत राहतो.
4: आपण जसं की म्हणताय त्यांना पोलीस ठाण्याची वगैरे माहिती देतात, जसं की पोलीस ठाणे म्हणा, जिल्हा विविध सेवा ज्या असतील, तर कधी ना त्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी जर तुम्हाला पोलीस स्टेशनशी किंवा इतर आपल्या जिल्हा विविध सेवांबद्दल जर तुम्हाला माहिती द्यायची असेल किंवा त्यांच्याकडे तुम्ही घेऊन जाताय तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो का?
3: काय असतं मॅडम, जेव्हा आपण प्रत्यक्षात पहिल्यांदा मुलीसोबत बोलतो त्यावेळेस रिस्पॉन्स नाही भेटत, त्यावेळेस मुलीला थोडस विश्वासात घ्यावं लागतं, तेव्हा तिला थोडी समुपदेशन करावं लागतं, तिच्या पालकांना समुपदेशन करावं लागतं. आणि मग त्यांच्यासोबत जे घडलंय आणि आता पुढे आपल्याला काय करता येईल या सर्व त्यांना गोष्टी त्यांना माहिती द्यावी लागते. मग त्यासाठी मुलीला पोलीस स्टेशन झालं, जिल्हा रुग्णालय, न्यायालय झालं, तसंच बालकल्याण समिती याबद्दल त्यांना माहिती द्यावी लागते की या ठिकाणी जाऊन आपल्याला म्हणजे कुठे काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही, कसं बोलायचं, या सर्व गोष्टींची त्यांना प्राथमिक माहिती द्यावी लागते मॅडम.
4: तर मॅडम आपल्याला पोलीस स्टेशन किंवा जिल्हा विविध सेवा मधील जे काही प्रकल्प अधिकारी असतात किंवा पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला तिथून रिस्पॉन्स मिळतो का?
3: हो मॅडम, आता स्नेहालय ही संस्था खूप नावाजलेली आहे, नगर मध्येच नाही तर पूर्ण भारतातच त्या संस्थेचं कार्य लोकांना माहित आहे. आणि पोलीस स्टेशन मध्ये रोजच्या केसेस येत असतात किंवा मग आमचे व्हिजिट सुरू असतात, नाईट राऊंड सुरू असतो, डे राऊंड सुरू असतो, तर ते लोक आम्हाला आता ओळखायलाच लागले बऱ्यापैकी. तर मग आम्ही जर अशा केस संदर्भात जर पोलीस स्टेशनला गेलो किंवा बालकल्याण समितीला गेलो किंवा रुग्णालयात किंवा न्यायालयात गेलो तर ते लोक आम्हाला ओळखतात आणि योग्य तो प्रतिसाद देतात.
4: तर मॅडम या कामामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल झालेले दिसून आले?
3: वैयक्तिक आयुष्यात असा बदल झाला मॅडम, खूप साऱ्या स्किल मी डेव्हलप केल्या माझ्या स्वतःमध्ये, तसेच जे आपल्या शासकीय यंत्रणा आहे त्यांच्यासोबत ओळख झाली, त्यांच्यासोबत कसं काम करता येईल याचा मला अनुभव आला आणि खूप सारं शिकायला भेटतंय. आता काम करताना वैयक्तिक आयुष्यात म्हणजे आम्ही शक्यतो बालकांसाठी आम्ही 24 तास आणि पूर्ण 7 दिवस म्हणजे 24/7 आम्ही बालकांसाठी काम करतो. रात्रीची जर केस आली किंवा सरांचा फोन आला की या ठिकाणी असं असं बालक आहे किंवा अशी अशी केस आलेली आहे तर आम्हाला वेळेचं बंधन नाहीये, आम्ही वेळ बघत नाही, तसंच लगेच केसेस मध्ये इंटरव्हेन्शन करतो किंवा बालकाला तात्काळ मदत करतो. म्हणून मग आपण जेव्हा प्रकल्पात काम करतोय किंवा कुठेही काम करतो तर कामाशी आपण एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे आणि मग ते टायमाचं बंधन न पाळता किंवा टाइम असा विचार न करता ते काम करणं गरजेचं असतं. किंवा आपल्याला असं असतं ना मनातून की आपण बालकांसाठी काम करतोय आणि समजा बालकाला समस्या आली रात्री वगैरे किंवा असं इमर्जन्सीच्या वेळेस आणि त्यावेळेस आपण जर त्यांना मदत करू शकत नाहीये तर मग आपल्या त्या फील्ड मध्ये काम करून फायदा नाहीये असं मला वाटतं. वैयक्तिक आयुष्यात म्हणजे एक कामाच्या व्यतिरिक्त जरी आम्ही असं फ्री टाइम म्हटला किंवा हे स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तरी पण मग आम्ही थोडा टाइम काढतो आणि वैयक्तिक आयुष्य पण जर.
4: तर मॅडम आपल्या या क्षेत्रामध्ये काम करण्याची तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली आणि त्याचबरोबर तुम्हाला असं का वाटलं की मी या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये काम करू शकते?
3: माझं बीए झालं मॅडम, तर तुम्हाला असं लहानपणापासूनच असं सामाजिक कार्य करण्याची आवड आहे आणि मग मी आधीच विचार करून घेतला होता की मी काम करेल तर असं दुर्लक्षित घटक झाले, महिला झाले, वृद्ध झाले, व्यक्ती झाले, दिव्यांग व्यक्ती झाले यांच्यासोबत मला असं काम करण्याची आवड होती आधीपासूनच. म्हणून मग मी माझं शिक्षण पण मी त्याच फील्ड मध्ये केलं आणि त्यानंतर मग आम्हाला कॉलेजकडून रेफरन्स भेटलं होतं की स्नेहालय संस्थेत म्हणजे नाही का स्नेहालय संस्था खूप नावाजलेली आहे, तिचं कार्य आम्हाला माहित झालं. त्यानंतर मग मला एक आवड झाली की मी या संस्थेत काम करावं असं, म्हणजे माझं बालकांसोबत काम करण्याचं असं माझं आधीपासून नव्हतं पण जे दुर्लक्षित ना महिला बालक वृद्ध व्यक्ती किंवा तृतीय पंथी झाले यांच्यासोबत मला काम करण्याची आवड होती आणि मी माझा जो रिसर्च आहे ना आम्हाला म्हणजे मी रिसर्च करावा लागतो, एक प्रोजेक्ट असतो तर तो प्रोजेक्ट मी ट्रान्सजेंडर व्यक्तींवरच केलेला आहे. म्हणून मग ते असं मला समाज करायची आवड असल्यामुळे जे असे दुर्लक्षित घटक आहेत तर त्यांना समाजाच्या प्रभावात आणणं याबाबत मला काम करायची आधीपासूनच आवड होती म्हणून मी याच फील्ड मध्ये एज्युकेशन केलं आणि त्याच फील्ड मध्ये काम करते आहे.
4: खूप छान मॅडम. तर मॅडम आपल्या मुक्तवाहिनी प्रकल्पामुळे समाजात कोणते बदल झालेले तुम्हाला दिसून आले?
3: मुक्तवाहिनी प्रकल्पामुळे जे असं जे बाल लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना घडतात तर ह्या प्रकल्पाच्या आधी त्या केसेस येत होत्या पण त्यांना आम्हाला असं मदत करता येत नव्हती किंवा केसेसची फक्त आम्हाला माहिती भेटत होती. पण आता प्रकल्प सुरू केल्यापासून आम्ही प्रत्यक्ष काम करतोय, मुलींना न्याय मिळवून देतो किंवा त्यांना जे पाहिजे ती कायदेशीर मदत मिळवून देतो. तर यामुळे ज्या घटना घडतात त्यांचं प्रमाण पण कमी झालेलं आहे. आणि आम्ही या प्रकल्पाच्या अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेत असतो, जनजागृती करत असतो, तर त्या अनुषंगाने पण लोक खूप अवेअर झालेले आहेत. आता लोकांमध्ये पण प्रकल्पाची माहिती भेटली आहे. केसेस येतात तर ते आमच्या उडान आणि मुक्तीवाहिनी हेल्पलाईन नंबर आहे ना मॅम, त्यावर केसेस येतात किंवा लोक प्रत्यक्ष येऊन सांगतात. तर हा आम्हाला एक चांगला परिणाम वाटतो, सकारात्मक परिणाम वाटतो की लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे, तसंच प्रमाण कमी झालं आहे, लोकांना माहिती पण झालेली आहे आता की जर अशा केसेस कुठं घडत असतील तर त्यांची माहिती कुठे द्यायची किंवा कुठल्या हेल्पलाईन नंबरला द्यायची.
4: तर मॅडम तुम्हाला एक लहानपणापासूनच म्हणा किंवा नंतर म्हणा आवड निर्माण झाली आहे समाजसेवेची, तुमचा छंद काय आहे जी तुम्ही अजूनपर्यंत जोपासले आहेत?
3: वैयक्तिक आवड माझी मी स्पोर्ट्स पर्सन आहे मॅम.
4: अच्छा.
3: मी आठवी पासून मी रेसलिंग मी रेसलर आहे आणि त्या क्षेत्रात माझं स्टेट पण झालेलं आहे.
4: अच्छा.
3: हा, आणि तो छंद मी अजून अद्यापही जोपासते आहे. आणि त्याचा जर मला जर कुठे फायदा होत असेल, म्हणजे जर मला जर मला जुडो किंवा माझे रेसिंग हे मी मला आवड आहे त्याची आणि मी त्याचे मॅचेस पण वगैरे सर्व खेळते, तर मला याचा जर कुठे फायदा मुलीं लाभार्थ्यांसोबत जर मला त्यांना सेल्फ डिफेन्स प्रोग्राम झाले किंवा त्यांना सेल्फ डिफेन्स कसं करायचं याबाबत मी त्यांना माहिती देत असते किंवा तेही घडू नये म्हणून प्रत्येक शाळांमध्ये आम्ही कार्यक्रम घेत असतो सेल्फ डिफेन्सचा, की जर असं काही घटना जर आपल्यासोबत घडली त्यावेळेस आपण कसं स्वतःचं संरक्षण करायचं याबाबत मी त्यांना मार्गदर्शन करत असते. आणि त्याचा या माझा वैयक्तिक छंदाचा फायदा मला या मुलींसोबत शेअर करता येतो म्हणजे मला याचा आनंद वाटतो.
4: एक तुम्ही म्हणताय की मुलींना तुम्ही सांगताय की एक अवेअरनेस प्रोग्राम वगैरे घेताय, तर अवेअरनेस एकंदर सांगू शकताय का तुम्ही?
3: एप्रिल महिन्यात ना आम्ही एक तारखेला एक एप्रिल रोजी बांबुरी येथे आम्ही सेल्फ डिफेन्सचा प्रोग्राम घेतला होता. तर त्या ठिकाणी 1100 ते 1300 विद्यार्थी मुलं आणि मुली हे तिथे उपस्थित होते. तर त्यांच्या सर्वांसमोर आम्ही त्यांना सेल्फ डिफेन्स कसं करायचं किंवा सेल्फ डिफेन्सचे जे काही टेक्निक्स असतात 4 ते 5 पद्धती आम्ही त्यांना करून दाखवल्या, प्रात्यक्षिक तिथे घेतली. तर यामुळे मुलांना सेल्फ डिफेन्स कसं करता येईल किंवा जर असं जर आपल्या समोर कोणी नाव द्यायला आलं आपलं तर ते त्यांना असं प्रोग्राम मध्ये आम्ही त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतो की सेल्फ डिफेन्स कसं करावा, कशा पद्धतीने करून त्यांना आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवतो कशा पद्धतीने सेल्फ डिफेन्स करायचं याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन देखील करतो आणि त्यांना प्रात्यक्षिक त्या ठिकाणी करून दाखवतो.
4: तर मॅडम तुम्ही जसं की सर्व इतर क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा आपल्या गावांमध्ये जाऊन तिथे अवेअरनेस करताय, तर मॅडम तिथे फीडबॅक तुम्ही घेताय?
3: हो मॅम, आम्ही तिथे वारंवार फॉलोअप घेत असतो घेतल्यानंतर किंवा मग केस समजा आपल्या एखाद्या गावातली केस आली मग त्या केस मध्ये आपण काम करतोय तर आम्हाला वारंवार फॉलोअप घ्यावा लागतो. मुलगी कशी आहे, कोणत्या स्थितीत आहे, शिक्षण घेते किंवा नाही, हा किंवा पालकांचं देखील आम्ही फॉलोअप घेत असतो.
4: तर मॅडम आपण त्यांच्या घरी भेट देतात का?
3: हो मॅम, ज्यावेळेस केस येते त्यावेळेस आम्हाला गृहभेट करावी लागते. तर गृहभेट करून आम्ही प्रत्यक्ष मुलीसोबत आणि मुलीच्या पालकांसोबत संवाद साधतो, त्यांना समुपदेशन करतो आणि मग त्यानंतर केसला समजा 2-1 महिने झाले असतील किंवा मुलीचा काही आपल्यासोबत कॉन्टॅक्ट होत नाहीये, संपर्क होत नाहीये, तर त्यावेळेस आम्ही मुलीची गृहभेट करतो आणि त्यानंतर देखील करत असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा गरज वाटते की आता आपल्याला मुलीची गृहभेट करावी लागेल त्यावेळेस आम्ही गृहभेटीचं नियोजन करून गृहभेट करतो.
4: तर मॅडम आपल्या मुक्तवाहिनी प्रकल्पाच्या माध्यमातून आणखीन कोणते अवेअरनेस प्रोग्राम केले जातात?
3: आपण गावांमध्ये आपण शाळांमध्ये सेल्फ डिफेन्सचे प्रोग्राम घेतो, तसेच गावागावांमध्ये जाऊन आपले मुक्तीवाणी प्रकल्पाची माहिती देणं झालं किंवा हेल्पलाईनचा नंबर आहे किंवा आपल्याला हा बाल अत्याचार मुक्त जिल्हा करायचा आहे मॅम अहिल्यानगर जिल्हा, या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण पूर्ण आहे नगर बाल अत्याचार मुक्त करणार आहोत. तर हे बाल अत्याचार मुक्त जिल्हा तेव्हाच होईल की जेव्हा प्रत्येक गावागावांमध्ये अशा घटना घडणार नाही किंवा घडू नयेत यासाठी आम्ही प्रत्येक गावांमध्ये जाऊन शाळांमध्ये जे गर्दीचे ठिकाण झाले किंवा अशा ठिकाणी आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो जेणेकरून लोकांना माहिती होईल की अशा घटना जर घडत आहेत तर याची माहिती आपल्याला कुठे द्यायची. कारण खूप वेळेस काय होतं अशा घटना घडतात आणि त्या घडल्यानंतर दाबल्या जातात त्यांची माहिती कोणाला होत नाही असं पण होतं. म्हणून लोकांना जे आपले हेल्पलाईन नंबर आहे चाइल्ड हेल्पलाईन नंबर झाला मुक्ती वाहिनीचा हेल्पलाईन नंबर झाला हे लोकांपर्यंत माहिती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो. आपले सण उत्सव असतात गणेशोत्सव झालं नवरात्र झालं अशा वेळेस आपण पथनाट्य घेत असतो. कारण काय होतं प्रत्येक ठिकाणी देखावे असतात आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी लोकांच्या संख्येमध्ये गर्दी उपस्थित असते आणि मग त्यावेळेस पथनाट्य घेतले की मॉक जमा होतो जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळते आणि तो मी जाऊन देखील पथनाट्य करत असतो जेणेकरून बालकांना समजेल की बालाचार काय असतो किंवा आपल्यासोबत झालं तर आपण काय करावं कोणाला माहिती द्यायची याबाबत प्रोग्राम घेत असतो.
4: मॅडम हे पथनाट्य आपल्या स्टाफ मेंबरच करतात की इतर विद्यार्थी वगैरे किंवा इतर प्रोजेक्ट मधले असतात पथनाट्यामध्ये?
3: नाही मॅम मुक्तिवाणी प्रकल्पातलेच आहेत पण व्हॉलेंटियर्स आहेत ना आमच्या प्रकल्पाला जोडलेले मुक्तिवाणी प्रकल्पाला जोडलेले जे व्हॉलेंटियर्स आहेत ते व्हॉलेंटियर्स आम्ही पथनाट्य शिकवलं आहे आणि त्यांची टीम तयार केलेली आहे. ज्यावेळेस आम्हाला पथनाट्य करायचं असलं तर त्यांना त्यांच्यासोबत नियोजन करायचं आणि मग त्यांनी हा पथनाट्य करण्यासाठी घेऊन जायचं.
4: मॅडम तुमच्याकडे असे कोणते केसेस आलेले आहेत की त्यांचे तुम्ही सांगू इच्छित?
3: माझ्याकडे बालविवाहाची केस आली एक आणि एक बाल लैंगिक अत्याचाराची केस आलेली आहे मॅम. त्या दोघांमध्ये काम सुरू आहे आणि एका केस बालविवाहाच्या केस मध्ये काय आहे मॅम की मुली ज्या आहे ना त्यांनीच मुलीचं बळजबरी लग्न करून दिलेलं आहे. तर आता आपण त्या मुलीला आपण परत म्हणजे मुलीच्या घरी पाठवू नाही शकत कारण मुलीच्या आईनेच लग्न करून दिलं आहे. तर ते आपण एका म्हणजे नाही का आता जर मुलगी 16 वर्षाची आहे आणि तिच्या आईनेच तिचं लग्न करून दिलं तर आई जी आहे ती गुन्हेगार आहे आणि आपण परत गुन्हेगाराच्या हातात मुलीला सोपवू नाही शकत म्हणून आपण मुलीला बालगृहात ठेवलं आहे आणि मुलगी बालगृहात सुखरूप आहे.
4: तर मॅडम ही केस हाताळताना तुम्हाला काही अडचण आली का? तिच्या आईला तुम्ही कसं समजावून सांगितलं?
3: त्यावेळेस मुलीची आई आहे ती वारंवार माझ्याशी खोटं बोलत होते किंवा जसं पाहिजे मला तशी माहिती देत नव्हती. आता काय झालं की मी मुलीचं समुपदेशन केलं त्यावेळेस मला मुलीकडून जी माहिती भेटली ती वेगळी आणि मी मुलीच्या आईसोबत बोलली तेव्हा त्यांनी जी माहिती दिली ती वेगळी होती. असं ते मला दोघांकडून मला वेगवेगळं ऐकायला भेटलं. तर आम्ही त्या केसेस मध्ये शहानिशा केली त्यानंतर पालकांसोबत त्या मुलीच्या आईसोबत झालं मुलीचा मामा झाले किंवा मुलीचं जे माणसाशी लग्न झालं होतं त्यांच्याशी बोलून असं सर्व मला माहिती भेटून मुलीला बालकल्याण समितीला हजर केलं आणि मग त्यानंतर मुलीला बालकल्याण समितीने असा आदेश दिला की मुलीला घरी आईकडे सोपवता येणार नाही मुलीला आपण शासकीय बालगृहात निवाडा दे. तर मुलगी आता बालगृहात आहे.
4: मुक्तवाहिनी प्रकल्प बद्दल तुम्ही श्रोत्यांना काय सांगू इच्छित?
3: मुक्तवाहिनी हा जो प्रकल्प आहे हा नगर मध्ये चित्र टॉकीज आहे ना गांधी मैदान गांधी मैदान चित्र टॉकीज समोर ऑफिस आहे त्या ठिकाणी हा मुक्तवाहिनी प्रकल्प 24/7 कार्यरत आहे. प्रकल्पाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो 90-11-62-65 हा हेल्पलाईन नंबर आहे. जर कुठे केसेस घडत म्हणजे घडल्या असतील अशा काही घटना किंवा मग आपल्याला जर असं गरजू बालक दिसलं असेल रस्त्यावर भीक मागताना झालंय बाल कामगार झालंय किंवा बेघर तर अशा बालकांची आपण या नंबरवर माहिती देऊ शकतो.
4: तर मॅडम आपण आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित?
3: एवढं सांगेल की आपण सर्वांनी एकमेकांप्रती संवेदनशीलता झालं सहकार्य आणि जबाबदारीची भावना ठेवली पाहिजे. जर कुठे बालविवाह बालमजुरी किंवा बाल अत्याचार किंवा बालकांमध्ये जर असे व्यसनाधीनचे असे जर काही म्हणजे नाही का असं प्रकार कुठं घडत असेल तर त्यांना आपण असं समाजाचा विचार न करता किंवा मग आपल्याला काय करायचं आहे असं विचार न करता आपण त्या गोष्टीला असा विरोध केला पाहिजे आणि अशा गोष्टींविरुद्ध आपण लढा दिला पाहिजे. हाच मला संदेश सांगावा असं वाटतो. आणि जे काही समाजातील काही गरीब आणि वंचित घटक असतील तर त्यांना आपण मदतीचा हात देऊन त्यांचं समीकरण करायला पाहिजे ही आपली एक सामूहिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि ती सर्वांनी ते जबाबदारी घेतली पाहिजे असं मी सांगू इच्छितो.
4: नक्कीच मॅडम. तर मॅडम आपल्याशी चर्चा करून मुक्त वाहिनी प्रकल्पाविषयी माहिती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
3: धन्यवाद मॅम. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि माझा एक्सपिरियन्स शेअर करून खूप छान वाटलं.
4: नक्कीच मॅडम.
2: नगरकर आताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित मुक्त वाहिनी प्रकल्पातील सोशल वर्कर नेहा धिरवे यांच्याशी आपण छानसा संवाद साधलेला आहे. मुक्त वाहिनी प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेतली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, तुम्हा सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. तर मंडळी, मुक्तवाहिनी या प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेऊया. स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर मधील वंचित, अत्याचारित, संकटग्रस्त महिला, मुली आणि कुटुंबासाठी कार्य करणारा विश्वासार्ह सामाजिक उपक्रम आहे. या संस्थेमधील एक अत्यंत महत्वाचा उपक्रम म्हणजे मुक्तवाहिनी. मुक्तवाहिनी हा संरक्षण, मदत व पुनर्वसनासाठी तयार केलेला विशेष प्रकल्प आहे. स्त्रिया, मुली किंवा अल्पवयीन मुलांवर अन्याय, अत्याचार, हिंसाचार, तस्करी, लैंगिक शोषण किंवा कौटुंबिक अत्याचार झाल्यास त्वरित मदत, सुरक्षितता आणि कायदेशीर सहाय्य देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तर मंडळी, मुक्तवाहिनी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्टे आपण ऐकूया. तर मंडळी, संकटात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत व संरक्षण देणे, महिला, मुली आणि अल्पवयीन मुलींना सुरक्षित ठिकाण स्थानांतर, त्यानंतर पोलीस कायदेविषयक यंत्रणांशी समन्वय, पीडितांचे पुनर्वसन, समुपदेशन, त्याचबरोबर तस्करी, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा यांविषयी जनजागृती, समाजात सुरक्षितता, स्वाभिमान व समानता यासाठीचा प्रयत्न. मुक्तवाहिनीचे एक खास वैशिष्ट्यपूर्ण सुविधा म्हणजे त्यांची 24 तास कार्यरत मदत वाहिनी. कुठेही अत्याचार, हिंसा किंवा तातडीची मदत आवश्यक असल्यास मुक्तवाहिनीची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचून मदत करते. त्याचबरोबर मुक्तवाहिनीचे प्रमुख कार्य पीडितांचा शोध व तातडीने बचाव, सुरक्षितता निवारा, आरोग्य तपासणी व वैद्यकीय मदत, मानसशास्त्रीय समुपदेशन, त्याचबरोबर कायदेशीर मदत आणि कोर्टातील पाठपुरावा

वाचलेल्या मुली महिलांचे कौशल्य विकास व पुनर्वसन, सामाजिक पुनर्स्थापना, त्याचबरोबर तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या टोळ्यांविरोधातील कारवाई मदत. तर मंडळी यामधील लाभार्थी लैंगिक शोषण झालेल्या मुली व महिला, तस्करीत सापडलेले किंवा तस्करीपासून वाचलेले बालक व मुली, कौटुंबिक अत्याचार, घरेलू हिंसा अनुभवणाऱ्या महिला, समाजातून हकललेल्या, घरातून पळून आलेल्या किंवा संकटग्रस्त मुली, अल्पवयीन मुलींवरील अन्याय व शोषणाची प्रकरणे, तर हे सर्व लाभार्थी असतात. त्याचबरोबर मुक्तवाहिनी समाजातील महत्वाचा घटक आहे. हा प्रकल्प केवळ बचावच करत नाही, तसेच मानवी तस्करी, कौटुंबिक हिंसा, लहान मुलींवरील अत्याचार याविरुद्ध समाजात लढा उभारतो. पीडितांना नवीन आयुष्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास देण्याचे अद्वितीय काम मुक्तवाहिनी करत आहे. संकटात असणाऱ्यांसाठी आधार आणि नवजीवनाचा प्रवास सुरू करणार आहात म्हणजे स्नेहालय संस्थेतील स्नेहालयची मुक्तवाहिनी हा प्रकल्प आहे. तर मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील मुक्तवाहिनी प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती ऐकलीत. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आत्ता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. तर मंडळी, दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण सांजरंग हा कार्यक्रम ऐकणार आहोत. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत भरतनाट्यम, नृत्य तपस्वी वर्षा पंडित यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत दिलबंद गाणे, सादर करते आहेत सुहास भाई मुळे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. नगर शहराचा इतिहास, समाजकारण, शिक्षण, उद्योग, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: रसिको नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये आज आपले पाहुणे आहेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी प्राचार्य खासेरावजी शितोळे सर. शितोळे सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. आपण सुरुवात करूयात तुमच्या अगदी लहानपणापासून. अतिशय छोट्याशा खेडेगावात तुमचा जन्म झाला आणि मला वाटतं कारकून म्हणून तुमच्या करिअरला सुरुवात झाली. हा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
2: 27 जुलै 1940 जन्म झाला. तसे आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली माणसं. स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला, आपण मिळवलं, त्यावेळेला मी दुसऱ्या इयत्तेत होतो. जिल्हा लोकल बोर्डाची शाळा होती, त्याला जीवन शिक्षण मंदिर असं म्हटलं जायचं. त्या शाळेमध्ये असताना आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदन तर झालंच, पण त्याच्यानंतर आम्हाला आझाद हिंद अशा प्रकारचं लिहिलेले पांढऱ्या रंगाचे बॅचेस आम्हाला दिले होते शाळेमध्ये.
1: बर.
2: आणि नंतर मग गावातून प्रभात फेरी वगैरे ते सगळं झालं होतं. 7वी इयत्तेला मी केंद्र परीक्षा होती, त्या केंद्र परीक्षेला नगरला आलो. त्यावेळेला प्रथमतः मी नगर शहर पाहिलं. त्यावेळेला सिन्हा नदीला बाळाजी वचा बारवेपर्यंत वाळू होती. पाणी गुडघ्या इतकं साधारणपणानं, कधी नडघ्या इतकं असं पाणी असायचं. सोसायटी हायस्कूलमध्ये आमची परीक्षा झाली. त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढचं शिक्षण नगरला घ्यायचं.
1: त्याला व्हर्नाक्युलर फायनल असं,
2: व्हर्नाक्युलर फायनल असं वापा म्हणायचं.
1: आणि 7वी झाली तरी नोकरी मिळायची.
2: माझ्याबरोबर आमच्या गावातलेच एक पाणी भरणारा ग्रस्त होता कोळ्यांचा, तर त्याला आमचे मुख्याध्यापक देशपांडे होते शाळेचे, त्यांच्याला बाहेरून परीक्षेला बसवलं 7वीच्या. तो 7वी पास झाला आणि 7वी पास झाल्यानंतर त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. तो श्रीरामपूरला प्राथमिक शिक्षक म्हणून लोकल बोर्डामध्ये लागला सर्व्हिसला, तिथंच रिटायर झाला. तिथं त्यांनी शेती घेतली. त्याचा मुलगा नंतर बीकॉम झाला आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा दिल्या त्यांनी MPSC आणि शेवटी तो असिस्टंट ट्रेझरी ऑफिसर म्हणून रिटायर झाला. म्हणजे ही संधी त्याला मिळाली. मी ज्या वेळेला नगरला आलो 8वीमध्ये 1954 साली, त्यावेळेला माझ्याबरोबर 5-7 जण आमच्या गावातले आले होते 8वीच्या वर्गासाठी. म्हणून काहींनी आमच्याबरोबर बागडपट्टीतली त्यावेळेला दादा चौधरी शाळा असं त्याला म्हणत असायचे, त्या दादा चौधरी हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. दवी आपटे त्यावेळेला मुख्याध्यापक होते. आणि नंतर आम्ही 8वी 9वी 10वी असं करत चाललो पुढे. मी 9वीच्या वर्गामध्ये असताना आमच्या आजींना, आईची आई, त्यांना पॅरालिसिस झालेला होता. तर त्या पॅरालिसिस झालेला असताना 3 वर्ष अंथरुणावरती होत्या, पण त्यांची सगळी शुश्रूषा आमच्या आईनं केलेली होती आणि त्यावर्षी त्या निवर्तल्या. नंतरच्या काळात 11वीला मी मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, सोशल स्टडीज आणि मॅथमॅटिक्स सायन्स असे विषय घेतलेले होते. 8 विषय होते आणि स्पेशल अंकगणित घेतलेलं होतं. त्या 8ही विषयांच्यामध्ये मला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले आणि मी 73% मार्क्स मिळवून SSC पास झालो. माझे बंधू इथं जे अगोदर माझ्या SSC ला होते आणि ते कॉलेजमध्ये शिकत होते, त्यांची इच्छा होती की मी सायन्सकडे जावं, म्हणून मी सायन्सला ऍडमिशन घेतली
1: अहमदनगर कॉलेज.
2: त्यावेळेला ते एकमेव कॉलेज होतं जिल्ह्यामध्ये.
1: 1947 ला
2: स्थापन झालेलं आणि मी 1958 मध्ये त्या कॉलेजला जॉईन झालो होतो. पण नंतरच्या काळात थोडासा विचार केला की आपल्याला हे सायन्स झेपणार नाही, म्हणून मग आम्ही आर्ट्सकडे स्विच ओव्हर झालो. प्री डिग्री आर्ट्सला प्रवेश घेतला आणि प्री डिग्री आर्ट्स एफ वाय एस वाय टी वाय असं करत टी वायला इकॉनॉमिक स्पेशल घेतलं आणि ऑनर्समध्ये पास झालो. त्यावेळेला ऑनर्समध्ये पास होणारे आमच्या बरोबरचे साधारणपणे 45 विद्यार्थी होते इकॉनॉमिक्सला. ते 9 विद्यार्थी ऑनर्समध्ये पास झालेले होते. त्यात आम्ही 4 नंबर लागला.
1: आणि सर कोणकोण शिक्षक होते तेव्हा प्राध्यापक?
2: आम्हाला हायस्कूलमधले तर शिक्षक आजही आठवतात. त्या हायस्कूलमध्ये द के आगारकर, शंपम गोडबोले, दवी आपटे, सवी हातवळणे, त्याच्यानंतर जी व्ही पंडित, रामभाऊ फाटक आणि एस एस जोशी हिंदीचे. ते नंतर साडा कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले.
1: फाटक म्हणजे पुढे संगीताच्या
2: संगीताच्या नागपूरला गेले. आम्ही 11वीच्या वर्गात असताना ते नागपूरला आकाशवाणीवरती गेले इथली नोकरी सोडून. तर ही सगळी मंडळी त्यावेळेला हायस्कूलमध्ये शिक्षक होती जे अतिशय एक आणि एस आर कुलकर्णी एक होते गणिताचे शिक्षक. नंतर आम्ही मराठीला रा आष्टेकर होते. रा आष्टेकर हे ग्रस्त असे होते की त्यांनी मराठी शिकवत असताना मराठी वाङ्मयाचा इतिहास याचे 2-3 खंड त्यांनी स्वतः विकत घेऊन त्याचा अभ्यास केलेला होता.
1: अरे वा.
2: म्हणजे हायस्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानं मराठी वाङ्मयाचा इतिहासाचा अभ्यास करावा ही अजब गोष्ट आहे. आज मराठी वाङ्मय मराठीचे प्राध्यापक सुद्धा मराठी वाङ्मयाचा इतिहास वाचत नाही अशी परिस्थिती आहे. पण त्या काळात त्यांनी ते वाचलेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी अतिशय उत्तम रीतीने शिकवलेलं होतं. नगर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली त्यावेळेला आम्हाला सुरुवातीला मवी कौंडिन्य शिकवायला होते जे नंतर संगमनेरच्या कॉलेजला प्राचार्य झाले. त्याचबरोबर आम्हाला कुलकर्णी म्हणून भूगोलाचे प्राध्यापक होते. नंतर के एन चिटणीस जे पुणे विद्यापीठात नंतर विभाग प्रमुख झाले इतिहासाचे ते इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवत असत. नंतरच्या काळात आम्हाला बी एच्या वर्गामध्ये गेल्यानंतर एस वायला आणि टी वायला मग शिकवायला आले आम्हाला एम एस सोमण जे नंतर पुण्याच्या एस पी कॉलेजला प्राचार्य झाले.
1: सगळे दिग्गज होते तुमच्या काळात.
2: डॉक्टर एस के हळबे, डॉक्टर शरद कोलते आणि आपले चंद्रकांत आगरकर ही मंडळी आम्हाला शिकवायला होती इकॉनॉमिक्सला. आणि घासकडबी सर इंग्लिशला होते. आमच्या वेळेला इंग्लिश विदाऊट टेक्स्ट असा पेपर होता. टी वायला टेक्स्टच नव्हतं.
1: बरं, म्हणजे पुस्तकं नव्हती.
2: पुस्तकं नव्हती.
1: मग ते काय
2: सगळं ग्रामर, एसे, प्रेसे रायटिंग, डायरेक्ट अशा सगळ्या ह्या असा प्रकट सगळा होता त्यावेळेला. आणि 4 पेपर इकॉनॉमिक्सचे असायचे. एक पेपर इंग्लिशचा. इंग्लिशचा पेपर क्लासमध्ये धरला जायचा नाही. एस वायच्या पेपरचे एस वायचे 3 विषय इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि हिस्ट्री असे माझे विषय होते. हे 6 विषय 6 पेपर ते प्रत्येकाचे 2-2 आणि टी वायचे 4 पेपर अशा 10 पेपर्समध्ये क्लास डिसाइड व्हायचा. त्याच्यात ऑनर्स मिळाला होता. ऑनर्स मिळाल्यानंतर त्या काळामध्ये प्रेडिग्रीच्या वर्गात पास झाल्यानंतर मी एफ वायला असताना कलेक्टर ऑफिसमधली ही सॉर्टरची नोकरी मिळाली होती. ती 10 महिन्यासाठी होती. त्या नोकरीनंतर मग परत एस वायच्या वर्गामध्ये जाण्याच्या अगोदरच मला एस टी मध्ये नोकरी मिळाली. एस टी मधली नोकरी अशी होती की 4 रुपये 61 पैसे असा दिवसाचा पगार होता रोजंदारीवर.
1: आणि काम काय होत?
2: काम आवक जावक बार्नीशी कारकून, म्हणजे इनवर्ड आउटवर्ड टपाल एवढंच काम होतं माझ्याकडे. नंतर मग मी टाइम स्केल वरती आलो एस टी मध्येच आणि लेबर ब्रांचला माझी नेमणूक झाली. लेबर ब्रांचला भागवत साहेब म्हणून लेबर ऑफिस लेबर सुपरवायझर होते. त्यांच्या हाताखाली काम करत असताना मी परीक्षा देतोय हे लक्षात आले त्यांच्या. ते आमच्या समोरच राहत होते. मी चौपाटी कारंजाला राहत होतो. ते आमच्या समोरच्या इमारतीत राहत होते. त्यामुळे ते मला म्हटले शितुळे तुम्ही परीक्षा द्यायचे तुमच्यात जे आहेत त्याच्यामध्ये अभ्यासात खंड करायचा नाही. इकडचं काम तर करायचंच पण ते अभ्यासात खंड करायचा नाही. म्हटलं ते चालूच राहणार आहे. मग ते करत असतानाच मी बी ए पास झालो. बी ए पास झाल्यानंतर ज्युनियर असिस्टंटची परीक्षा दिली एस टीचेच डिपार्टमेंटल एक्झामिनेशन. त्यात पास झालो. ज्युनियर असिस्टंट म्हणून नेमणूक झाली. पगारातही वाढ झाली. कामाचे स्वरूप बदललं. मग पब्लिक कंप्लेंट टेबल्सला माझी नेमणूक झाली. तिथं काम केलं. त्याच्यानंतर मग पुन्हा परत मला ट्रॅफिक कमर्शियल हा ट्रॅफिक इन्स्पेक्टरचा टेबल होता पण त्याला माणसंच नव्हते म्हणून मला ते टेबल दिलं. त्या टेबलवरही काम केलं. हे सगळं काम करत असताना बीकॉम बी ए पास झालो सेकंड क्लासमध्ये. त्याचबरोबर मग मी एम एल ऍडमिशन घेतली नगर कॉलेजमध्ये. एम एल ऍडमिशन घेताना सी डी ग्रुप होता. 4 पेपर इकॉनॉमिक्सचे 4 पेपर पॉलिटिक्सचे असा ग्रुप घेऊन मी एम एला पहिल्या पार्टला बसलो. पण त्यावेळेला एस टीमध्ये रजा मिळायची नाही लवकर. मग एक पेपर आमचा उशिरा मी गेलो पोहोचलो विद्यापीठामध्ये. परीक्षा विद्यापीठातच व्हायची.
1: पुण्यामध्ये परीक्षा
2: विद्यापीठात उशिरा पोहोचलो तरी सुद्धा बाबा पुता करून परीक्षेला बसलो. पण रिझल्ट माहीत होताच की आपला आता या पार्ट राहणारच आहे एका पेपरमुळे. कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती की एक पेपर जर तुमचा राहिला तर टोटल पार्टला परत बसावं लागायचं.
1: एटीकेटी असा प्रकार.
2: चारही पेपरला परत बसावं लागायचं. एक पेपरमध्ये फेल झाला तर चारही पेपरला परत बसायचं. त्यामुळे मग दुसऱ्या वर्षी पहिले चार आणि नंतरचे चार असे आठ पेपर घ्यावे लागले. मग त्याकरता मी एसटीच्या नोकरीमध्ये असतानाच बिनपगारी रजा घेतली आणि पुण्यात जाऊन अभ्यास करत बसलो. दोन महिने अभ्यास केला आणि एम एची परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये मला 54% मार्क्स मिळाले. सेकंड क्लास मिळाला. कारण त्या काळात सुद्धा अशी परिस्थिती होती, आमचे पेपर्स आउट ऑफ युनिव्हर्सिटी तपासायला जायचे. पेपरचे स्वरूप असं होतं, नॉट टू आन्सर मोर दॅन 5 questions, युअर आन्सर विल बी व्हॅलिड एज अ होल. तुम्ही एक प्रश्न लिहिला तरी 100% मार्क, 5 लिहिले तरी 100% मार्क. त्याच्यामुळे कस लागत होता, कारण तुम्ही वाचलं असेल चांगल्यापैकी तर तुम्हाला पेपर लिहिता येतील, नाही तर नाही लिहिता येणार. पण या परिस्थितीमध्ये मी पास झालो सेकंड क्लासमध्ये. माझ्याबरोबर दोन विद्यार्थी आणखी पास झाले, ही कारवाई इदाते म्हणून आणि दिसर सुवर्ण पाटके म्हणून. त्यांना दिसत नव्हतं म्हणजे अंध होते ते, पण तरी त्यांनी परीक्षा दिली आणि ते सेकंड पास क्लासमध्ये पास झाले. मी एकटाच पास सेकंड क्लासमध्ये पास झालेला त्या सगळ्यांमध्ये, त्या ग्रुपमध्ये. त्यावेळेला आम्हाला शिकवायला डॉक्टर हळबे, डॉक्टर शरद कोलते, डॉक्टर आर सी शेख हे आम्हाला शिकवायला होते. शेख सर पॉलिटिक्सचे पेपर शिकवायचे दोन. त्याच्याबरोबर आणखी आम्हाला शिकवायलाही होते के पी भगत सर, डॉक्टर के पी भगत. ते नंतर हिस्लॉप कॉलेजला नागपूरला पाचार झाले. तसा हा प्रकार.
1: सर तेव्हा तुम्ही ठरवलं होतं की पुढे आपल्याला प्राध्यापक व्हायचं?
2: हे माझं प्री डिग्रीच्या वर्गामध्ये मी असताना, प्री डिग्रीच्या वर्गामध्ये असताना हे सगळे प्राध्यापक मंडळी कोट टाय सूट मध्ये यायचे. म्हटलं आपल्याला याच्यासारखंच झवायचंय आणि म्हणून मी त्या दृष्टीने विचार केला की आपण आता पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि सेकंड क्लास मिळवण्यासाठी म्हणून आम्ही त्यावेळेला ऑप्शन होता की तुमचा रिझल्ट पास क्लासमध्ये असेल तर डिक्लेअर करू नये, असं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तसं ऑप्शन द्यायचं. मी तो ऑप्शन दिला होता की माझा रिझल्ट जर सेकंड क्लासमध्ये असेल तरच डिक्लेअर करावा, नाही तर करू नये.
1: पेपरमध्ये छापून
2: त्यामुळे निकाल पेपर सगळ्यांना कळायचा. त्यामुळे मी तो सेकंड क्लासमध्ये पास झाल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला. सगळ्यात जास्त आनंद आमच्या मामांना झाला. मामांनी आमच्या हिंगणगाव गावामध्ये गुळ खोबऱ्याची शेरणी वाटून टाकली. एक गुळाची ढेप फोडली आणि तेवढं सगळं वाटलं गुळ तेवढं गावामध्ये. कारण गावामध्ये ग्रॅज्युएट होणारा आणि पोस्ट ग्रॅज्युएट होणारा मी पाहिला. आमचे बंधू दुसरे बंधू आणि मी, आम्ही दोघच, बाकी कुणीच ग्रॅज्युएट झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो सगळा काळ होता. हे झाल्यानंतर सेकंड क्लास मिळाल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेकडे एक आपलं
1: अर्ज केला
2: या अंतर्देशीय पत्रावरती. अंतर्देशीय कारण पाठवून दिलं, अंतर्देशीय पत्र. त्यांचा मला टेलिग्राम आला अटेंड इंटरव्ह्यू म्हणून 27 जूनला. मी इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू अटेंड केला त्यांचा. त्यावेळेला मी एकटाच कॅन्डिडेट होतो इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स असा झालेला सेकंड क्लास मधला इंटरव्ह्यूला. आणि कर्जत, श्रीरामपूर आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या तीन ठिकाणी पोस्ट होत्या. मला त्या इंटरव्ह्यू मध्येच म्हटलेत की तुम्ही आता इथे जॉईन व्हा, आजच्या दिवसात आजच जॉईन व्हा साताऱ्याला. प्राचार्य उनवणे म्हणून त्यावेळेला होते तिथे. मी म्हटलो मला नगर जिल्ह्यात कुठे मिळत असेल तर मला जास्त बरं होईल, कारण माझी आई आणि वडील दोघही जण वृद्ध आहेत, त्यामुळे त्यांच्या पाशी थांबणं मला जरा बरं वाटतं. ठीक आहे म्हणे. मग मला कर्जत कॉलेजला नेमणूक दिली आणि कर्जत कॉलेजमध्ये माझा प्राध्यापक म्हणून पहिल्यांदा श्री गणेशा सुरू झाला. म्हणजे कारकुनाच्या नोकरीमधला मला अनुभव प्राध्यापकाच्या नोकरीमध्ये एकदम पुढे विद्यार्थ्यांच्या समोर गेल्यानंतर. पण बोलायची सवय असल्यामुळे काही अडचण आली नाही. प्राध्यापक म्हणून तिथे यशस्वी झालो.
1: आणि मग मला वाटतं मग पेमरा सारडा कॉलेजमध्ये पण तुम्ही
2: काय झालं की असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझी नेमणूक आली. त्यावेळेला विद्यापीठाचा नियम असा होता की 3 वर्ष ज्याला अनुभव आहे शिकवण्याचा लेक्चरर म्हणून त्याला असिस्टंट प्रोफेसर असं पद मिळायचं. इथं माझी पहिल्यांदाच नेमणूक असिस्टंट प्रोफेसर म्हणून करून टाकली. त्यामुळे विद्यापीठानं फक्त 1 वर्षासाठी मला मान्यता दिली माझ्या पदाला. नंतर मग संस्थेनं असं केलं की यांना आपण असिस्टंट प्रोफेसर 1 वर्षासाठी मान्यता घेतली, आता दुसऱ्या वर्षासाठी मान्यता घ्यायची तर आपल्याला शिवाजी विद्यापीठामध्ये यांची नेमणूक केली, तिथे 1 वर्ष मान्यता घेऊ आणि नंतर मग कर्जतच्या कॉलेजला परत यांना पाठवता येईल. म्हणून त्यांनी माझी दहिवडीला ट्रान्सफर केली. तर दहिवडीला परिस्थिती फारच वाईट होती. म्हणजे आम्ही 22 प्राध्यापक आणि 45 विद्यार्थी. त्यामुळे पगार त्यावेळेला म्हणजे डेफिसिट ग्रँट असायचे, संस्थेने पगार करायचे आणि शासन नंतर डेफिसिट ग्रँट मधून पैसे द्यायचे 33%. ती परिस्थिती अतिशय गंभीर होती. दरम्यान सारडा कॉलेजमध्ये जागा उपलब्ध झाली, कारण तिथले आपले घैसास सर होते तिथे कॉमर्सला, ते इकॉनॉमिक्स शिकवायचे, मुकुंद घैसास. ते कॉलेज सोडून गेले आणि मग इथे यांच्याकडे जागा निर्माण झाली ऐनवेळेला. मग मला इथे बोलावलं, मी हजर झालो इथे सारडा कॉलेजमध्ये. पण सारडा कॉलेजमध्ये असताना एक वर्ष मी चांगल्या रीतीनं तिथे शिकवण्याचं काम केलं. नंतर मग मी घरी एक पॉलिटिक्सचे चार पेपर स्पेशलचे, त्याकरता परत विद्यापीठाला फॉर्म भरला होता आणि चार स्पेशलचे पेपर द्यायचे म्हटलं आपल्याला, आणि नंतर इकॉनॉमिक्सचे चार स्पेशल द्यायचे असं ठरवलं. तर त्याचा अभ्यास घरी करत असतानाच आमचे बंधू जिल्हा परिषद सर्व्हिसला होते, त्यांचा आणि माजी आमदार बाबूजी आव्हाड पाथर्डीचे, त्यांनी कॉलेज काढलेलं होतं. ते आमच्या घरी आले एक दिवशी बंधूंच्याकडे. त्यांनी विचारले काय करतात हे, ते म्हणे भाऊ आहे धाकटा, सारडा कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. आणि ते म्हणे आमच्याकडे येतील का, आम्ही सगळ्या प्राध्यापकांना काढून टाकले, दोन वर्ष होते ते, खोड्या केल्या बऱ्याशानी, त्याच्यामुळे आम्ही त्यांना काढून टाकले. तेव्हा म्हणजे जर आमच्याकडे आले तर बरं होईल. मला विचारले, म्हटलं मी येईल तुमच्याकडे. ते म्हणे आमची जाहिरात येईल त्यावेळेला तुम्ही अर्ज करा, इंटरव्ह्यू काय फॉर्मल होईल तुमचा, तुम्ही येऊन जा. गेलो मी त्यांच्याकडे, म्हणजे 667 रयत शिक्षण संस्था, 67-68 पेमरा सारडा कॉलेज,
1: हिंद सेवा मंडळ
2: 68-71 या कालखंडामध्ये पाथर्डीच्या कॉलेजमध्ये होतो 3 वर्ष. आता त्या कॉलेजच्या संस्थापकांच्या मध्ये रावसाहेब मस्के होते, पाथर्डी मतदारसंघाचे नंतर झालेले आमदार. तर ते बाबूजी आव्हाड हे सगळे तिथं 3 वर्ष मग अतिशय छानपैकी गेले माझे तिथे. त्यानंतर इथं संस्थेने कॉलेज काढलं 1970 मध्ये,
1: जिल्हा मराठा
2: विद्याप्रसारक समाजानं. आणि मग त्यावेळेला रावसाहेब मस्के यांनी मोठे सरांना माझ्याकडे पाठवलं, शितोळे सर आहेत तिथे पाथर्डीला, त्यानं म्हणत तुम्हाला बोलावले, आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही यायचं. इथे माझं लग्न झालं होतं 6 तारखेला, जूनच्या, 6 जून 1971 पाथर्डीवरून मी नगरला आलो, तोडमल सरांना भेटलो, रावसाहेब मस्केंना भेटलो. ते म्हणे तोडमल सरांच्याकडे जा, ते सांगतील त्याप्रमाणे हजर व्हा. तोडमल सर म्हटले तुम्ही हजर व्हायचंच आहे. मी भेटलो सरांना, त्यांनी मला लगेचच एका वर्गावरती इकॉनॉमिक्स FY BCOM वर्ग होता, मुलांना विचारलं कुठला का अभ्यासक्रम चाललाय तुमचा रे, काय नाही म्हणे सर आम्हाला आता अर्थशास्त्रच विषय. ठीक आहे म्हटलं तुम्हाला शिकवतो. एक तासभर शिकवलं त्यांना. तोडमल सर मी बाहेर आल्यानंतर, ते वर्गात बसून होते, बाहेर आल्यानंतर माझ्या पाठीवर हात ठेवला, तयारी आहे म्हणे चांगली, हजर व्हा म्हणे. म्हटलं ठीक आहे, होतो हजर. मग दुसऱ्या दिवशी पाथर्डीला गेलो, कॉलेजमध्ये राजीनामा दिला, तिकडे जाऊन हजर झालो. सुरू झालं मग आमचं इथं कॉलेजमध्ये.
1: तुमचं पुढचं मला वाटत 2-3 दशकांचं नातं या संस्थेशी जोडलं गेलं.
2: नंतर मग काय झालं की तोडमल सर काम करत असताना प्राचार्य म्हणून ते ज्या वेळेला कुठे बाहेर जायचे किंवा इतर लाईफ टाइम टेबल बसवणं असेल, परीक्षेचं कामकाज असेल किंवा ऑफिसमधले काही गोष्टी असतील, तर ते मला सांगायचे, चितोळे तुम्ही बघा ते. कारण मला त्यावेळेपर्यंत माझा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला होता, बाकीचा तसा एक्सपिरियन्स असलेला कोणीच नव्हता तिथे. म्हणून मग ते चालू होतं. 1978 संस्थेने शेवगावला कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजला मग प्राचार्य नेमायचा. तर प्राचार्य पदाच्या जागेसाठी जाहिरात आली, अर्ज केले लोकांनी, अनेकांनी अर्ज केले, आमच्या कॉलेजमधल्या 3-4 जणांनी अर्ज केले होते. मी काय अर्ज केलेला नव्हता. मला सेक्रेटरीनी बोलावून घेतलं, तुम्ही अर्ज काय केलं नाही, अर्ज करा म्हणे तुम्ही. म्हटलं मला काही प्राचार्य व्हायची इच्छा नाही. म्हटलं का बरं? म्हटलं माझी आई आजारी आहे आणि तिला सोडून दूर अंतरावरती जायचं मला काही बरं वाटत नाही. शेवगाव किती लांब आहे म्हणे, तुम्ही दर आठवड्यात 2-3 वेळेला येऊ शकता ना तिला पाहण्यासाठी, करा म्हणे अर्ज करा. मग त्याने अर्ज करायला लावला. सेक्रेटरी त्यावेळेला अण्णासाहेब अठरे पाटील होत, त्या माणसाला माणसांची पारख जबरदस्त होत. शेवटी हो ना करता इंटरव्ह्यूला गेलो, सिलेक्शन झालं आणि मी शेवगावच्या कॉलेजला प्राचार्य म्हणून गेलो.
1: पहिल्यांदा प्राचार्य म्हणून?
2: पहिल्यांदा 17 जुलै 1978 उद्घाटनाचा दिवस होता, त्या दिवशी प्राचार्य म्हणून गेलो तिथे. गेल्यानंतर मग सगळं झालं, पण विद्यार्थी नाहीत, विद्यार्थी जमा करायचे, धान्य गोळा करायचं, जमलं तर पैसे गोळा करायचे, प्राध्यापक नेवायचे कारकून, त्यांना शिकवायचं, हे सगळ्याच गोष्टी. म्हणजे प्राध्यापकांच्या पासून कारकुनापासून सगळ्यांना ट्रेंड करायचं, एवढाच कार्यक्रम होता. पण सुदैवानं चांगले लोक मला मिळाले तिथे. धान्य गोळा केलं लोकांनी, बोर्डिंग चालू केलं आम्ही, विद्यार्थी आले, आर्ट्स कॉमर्स हे 2 वर्ग सुरू झाले, रेग्युलर कॉलेज व्यवस्थित सुरू केलं. मी स्वतः शिकवायचो. नंतर आम्ही 11वी 12वीचे ज्युनियर कॉलेज सुरू केलं, 11वीचे वर्ग. 11वीच्या वर्गालाही मी शिकवायला जायचो, FY च्या वर्गालाही शिकवायचो. अर्थशास्त्र शिकवायचो, राज्यशास्त्र शिकवायचो, असं करत करत ते कॉलेज टीवायपर्यंत गेलं आणि त्या काळामध्ये काही चांगले विद्यार्थी मिळाले. एक म्हणजे ईसीपी, नंतर आता ईसीपी झालेले बाबासाहेब बुधवंत होते, त्याच्यानंतर काही शिक्षक झाले, नंतर सुनील गोसावी त्याच कॉलेजचे आमच्या विद्यार्थी बॅचचे, त्यानंतर तुम्हाला सांगतो पुरुषोत्तम भापकर, ते इकॉनॉमिक्सला होते,
1: आयएएस झाले, मोठं नाव मिळवलं,
2: तर ते आमचे विद्यार्थी. आणि ह्या सगळ्या मुलांच्यामुळे खूप चांगल्या रीतीनं तिथे रिस्पॉन्स मिळत गेला. आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला नाटक पाठवलं, त्याच्यानंतर जिथे जिथे स्पर्धा व्हायच्या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थी पाठवायचे. पहिल्याच वर्षी आम्ही एनसीसीचं युनिट मिळवलं, नगरवतून एनसीसी युनिट मिळवलं. त्याच्यानंतर तिथे आम्ही प्राध्यापक चौथे म्हणून इतिहासाचे होते, ते एनसीसी ऑफिसर सर्टिफिकेट वास होते, त्यांना डायरेक्ट एनसीसी ऑफिसर म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे आमचं एनसीसीचं युनिट सुरू झालं. एनसीसीचं युनिट सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण झालं आणि मग विद्यार्थी संख्या वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला संघर्ष खूप करावा लागला, कारण का तर जका काकडे छात्रालय विद्यालय त्यांचं आहे, हायस्कूल आहे ना, तर त्यांची संस्था होती, त्या संस्थेने कॉलेज मागितलेलं होतं, त्यांना न मिळालं आणि आम्हाला मिळालं आमच्या संस्थेला, मराठा विद्याप्रसारकला. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडासा रोष होता. आम्ही त्यांचाही सॅटिस्फाय केलं सगळं, वातावरण बदलत गेलो, कारण मी सगळ्या लोकांच्याशी संपर्क ठेवत गेलो आणि त्या संपर्कामुळे विरोध जरा कमी होत गेला आणि कॉलेज व्यवस्थित चाललं. हे कॉलेज चाललं चांगल्या रीतीने चाललेलं होतं. पारनेरचं कॉलेज चालू होतं दरम्यानच्या काळात, म्हणजे 78 हे कॉलेज सुरू झालं. त्याच्या अगोदर रावसाहेब मस्केंचं निधन झालेलं होतं, ते सेक्रेटरी होते. त्यांच्यानंतर आठरे पाटील सेक्रेटरी झाले आणि त्यांच्या काळामध्ये ते कॉलेज होतं. आठरे पाटील नंतर त्यांना याचं तिकीट मिळालं लोकसभेचं, त्यांचं इलेक्शन. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कुठेही प्रचाराला जायचं नाही माझ्यासाठी.
1: अरे आता उलट असतं खरं म्हणजे.
2: आणि मी म्हटलं अण्णा साहेब मी तर काही जाणार नाही कुठे प्रचाराला, पण आमचे लेफ्टनंट सगळे जातील. कार्यक्रम कॉलेज कसं चालवणार? म्हटलं कॉलेजची चिंता करू नका तुम्ही, आमचे सगळे व्यवस्थित चालेल, रिझल्टही व्यवस्थित लागेल, अजिबात काही काळजी नाही. झालं आमचं त्यावेळेनं. अण्णासाहेब निवडून आले. निवडून आल्यानंतर अण्णासाहेब वारंवार दिल्लीला जावं लागायचं, त्यांना वेगवेगळ्या कमिट्यांवरती असायचे दिल्लीच्या, त्यांचा फोन यायचा मला कॉलेजवरती, शितोळे सर तुम्हाला काही चेक वगैरे याच्यावरती सह्या वगैरे लागत असतील तर घेऊन या. मी आमच्या स्टाफला विचारून चेकवरती सह्या, अण्णासाहेब मला कोऱ्या चेकवर सह्या द्यायचे, ऍडव्हान्समध्ये 2-3 चेक, पगाराच्या चेकसाठी सह्या, इतर खर्चासाठीच्या चेकवरती सह्या. एकच फक्त सांगायचं की तुम्ही ज्या वेळेला चेकवरती अमाऊंट लिहाल त्यावेळेला ती संस्थेच्या ऑफिसमध्ये रजिस्टर करून घ्या, तिथं नोंदणी करून मग तुम्ही चेक तुम्ही वटू शकता. म्हणजे त्यांचा एवढा प्रचंड विश्वास होता माझ्यावरती. असं कॉलेज करत चाललं, कॉलेज व्यवस्थित चाललं. दरम्यानच्या काळात तोडमल सरांचा आणखीन बापूसाहेब भापकरांचं थोडंसं वाद झाला आणि बापूसाहेब त्यावेळेला फारच हट्टाला पेटले होते. त्यामुळे तोडमल सरांच्या त्या एपिसोडवरती चौकशी समिती नेमली, चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवलं आणि नंतर त्यांना सस्पेंड केलं संस्थेने. आता कोणाला आणायचं? म्हणजे शितोळे सरांना इथं आणलं, म्हणजे अत्यंत ज्वालामुखीच्या तोंडावरती मला आणून बसवलं इथे प्राचार्यपदी. कारण तोडमल सरांची शिस्त, तोडमल सरांच्या बद्दलचा लौकिक आणि तोडमल सरांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनात, प्राध्यापकांच्या मनामध्ये असलेला आदर, या सगळ्यामुळे मला किती लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आणि काम किती चांगलं करता येईल याच्याबद्दल साशंक होते. पण आठरे पाटलांचा विश्वास होता अण्णासाहेबांचा की हा ते कॉलेज चालू शकते. चालवलं मी हळूहळू, लोकांचा सहकार्य मिळालं, सर्वांचं सहकार्य घेत घेत कॉलेज व्यवस्थित चालू.
1: 22
2: आणि हो, आणि इथं नगरला आल्यानंतर 12 मी कंटिन्युअसली इथं प्राचार्य म्हणून राहिलो. तोडमल सर अगोदर 12 होते, त्याच्यानंतर मी 12 प्राचार्य होतो आणि 12 माझी शेवगावला बदली केली परत संस्थेनं. आता ती बदली नियमानुसार करता येण्यासारखी नव्हती, परंतु केली ती बदली. 2 त्यांना लक्षात आलं की आपण हे नियमबाह्य केलेलं आहे आणि याच्यावरची ग्रँट आपल्याला मिळत नाही शासनाकडून पगाराची. मग माझी परत पुन्हा नगरला बदली केली आणि नंतरचे 4 मी नगरमध्ये कॉलेज केलं. पण पोस्ट ग्रॅज्युएटचे क्लासेस, कम्प्युटर सायन्सचा BCSचा कोर्स पहिल्यांदा नगरमध्ये आपण जिल्ह्यामध्ये सुरू केला.
1: अनेक नव्या गोष्टी करा म्हणजे.
2: त्याच्यानंतर MSc अनालिटिकल केमिस्ट्री, MSc फिजिकल केमिस्ट्री, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याचबरोबर MSc मॅथ बॉटनी, MSc झुलॉजी हा विषय आणि MSc फिजिक्स हे विषय एवढे आम्ही एका वर्षी सुरू केले. 1993 एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स सायन्स हा विषय सुरू केला आणि हे सगळं एवढ्या लॅबोरेटरीज त्याच्यासाठी एक्सपान्शन, लॅबोरेटरीचं एक्सपान्शन, त्याचं इक्विपमेंट्स खरेदी करणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्राध्यापकांची मदत घेऊन हे सगळं मी करत गेलो. संस्थेने दरम्यानच्या काळात 3 उपप्राचार्य नेमले, त्या 3 उपप्राचार्यांच्याकडे कामं वाटून दिलेली होती. ते त्यांच्या परीने काही काम करायचे पण मेजॉरिटी काम मलाच करावं लागायचं आणि मी ते करत गेलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संस्था चालकांचा विश्वास एक फार महत्वाचा गोष्ट असते आणि तो माझ्यावरती होता.
1: अनेक दिग्गज या मंडळा म्हणजे जिल्हा मराठा म्हणजे की मोठा दबदबा असायचा आणि तुम्ही आठरे पाटलांचं सांगितलं, अनेक मोठ्या व्यक्तींचा संपर्क.
2: हकर काळे त्यावेळेला अध्यक्ष होते, त्याच्यानंतर मग मोहनराव हापसे संस्थेचे अध्यक्ष बनले, विलासराव आठरे पाटील जॉईंट सेक्रेटरी होते, अशी सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. पण मी कुठेही कमी पडणार नाही आणि कमी पडायचं नाही ठरवलेलं होतं. आपल्या जीवनाचं एक ध्येय होतं की कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं काम करायचं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे जे व्रत घेतलेलं होतं शिक्षकाचं त्याच्यावरती माझी पहिल्यापासून निष्ठा होती. आपण शिक्षक आहोत, शिक्षकाचं व्रत आपल्याला पाळायचं. प्राचार्य झाल्यानंतर प्रामाणिकपणा हा महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट, कुणालाही बाजूला घेऊन आपली ट्रीटमेंट द्यायची चांगल्या प्रकारची आणि दुसऱ्याला कोणाला बाजूला टाकायचं, सर्वांना समान पद्धती. मी प्राचार्यांच्या मीटिंग, प्राध्यापकांच्या मीटिंग मध्ये सातत्यानं सांगत असायचो, मी प्राचार्य आहे याचा अर्थ आय एम फर्स्ट अमंग इक्वल्स, तुमच्यापैकीच एक आहे. फक्त संस्था चालकांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे याचं नेतृत्व करायची, तेवढं काम मी करतोय. तुमच्यापैकी अनेकांची क्षमता आहे की या खुर्चीवर बसण्याची, हे मलाही माहिती आहे. पण तरी सुद्धा मला जर काम दिलंय ते तर मी प्रामाणिकपणानं करणार आहे. आणि आपली एक निष्ठा होती.
1: सर तुम्ही म्हणजे अध्यापन करता करता विद्यापीठाच्या अनेक सिनेटवर असेल, अभ्यास मंडळ असेल.
2: मी 1975 साली पहिल्यांदा अर्थशास्त्र अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठाचं त्याचा सभासद झालो. त्याच्यानंतर मी 2000 अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा कंटिन्युअस सभासद राहिलो, निवडून येत गेलो. सुरुवातीच्या काळात बाय व्हर्च्यू ऑफ सिनियरिटी असायचं, नंतर मग निवडणुका व्हायच्या, निवडणुकीच्या माध्यमातूनही मी सतत निवडून घेत. नंतर मी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा चेअरमन झालो, अध्यक्ष. त्यावेळेला नवनवीन असे प्रयोग केले, अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा प्रयत्न. कारण मी चेअरमन असताना आम्ही FY वर्गाला अर्थशास्त्रामध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय 20 ठेवला होता. मला सगळेजण म्हटले आपल्या अगोदरच अर्थशास्त्र विषय अवघड, त्याला विद्यार्थी येत नाहीत. सगळे प्राध्यापक मला म्हणायला लागले, म्हटलं आता तुम्हाला कालाच्या बरोबर बदललं पाहिजे. आपण इकॉनॉमेट्रिक्स काय टाकत नाही म्हटलं, कारण अर्थशास्त्रामध्ये आता मॅथमॅटिक्स मोठ येऊ घातलेलं आहे, मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. ते मॅथमॅटिक्सचा आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना जर संशोधन करायचं असेल तर त्यासाठी त्यांना स्टॅटिस्टिक्सची आवश्यकता आहे.
1: तर
2: म्हटले शिकवायचं कोणी, म्हटलं आपणच शिकवायचं, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, म्हटलं त्याच्यासाठी वर्कशॉप घेऊ आपण, नोट्स तयार करून देतो आम्ही तुम्हाला, पण तुम्हीच शिकवायचं. स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक बोलवायचे नाही, त्याच्यातलं तुम्ही आत्मविश्वास, तुम्ही शिकू शकता, म्हटलं ते. आणि लोकांनी त्यावेळेला मान्यता दिली, विद्यापीठाने त्याला मान्यता दिली, सगळ्या बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी, अकॅडमिक कौन्सिल या सगळ्यांनी मान्यता दिली आणि तो विषय सुरू झाला. पहिल्या वर्षी तो स्टॅटिस्टिक्स विषय लोकांनी कसा तरी शिकवला असेल, पण रिझल्ट लागल्यानंतर इकॉनॉमिक्स 20 मार्क मिळाले स्टॅटिस्टिक्स मध्ये मुलांना, अनेकांना ते इकॉनॉमिक्स मध्ये जास्त चांगले मार्क मिळाले मुलांना. त्याच्यामुळे SY वर्गामध्ये आल्यानंतर SY ला एकदम विद्यार्थी संख्या वाढली. सगळे प्राध्यापक मला फोन करून सांगाल, सर आमच्याकडे विद्यार्थी SY फार वाढले. म्हटलं तुम्ही ते म्हणत होता विद्यार्थी कमी घटतील म्हणून, म्हटलं आता SY ला सुद्धा तुम्हाला स्टॅटिस्टिक्स शिकवायचंय, म्हटलं आता कारण TY पर्यंत आपण नेलंय म्हटलं स्टॅटिस्टिक्स, ते म्हणजे आता शिकू म्हणे आपण, काय प्रॉब्लेम नाही. आणि तिथून पुढे विद्यार्थी संख्या वाढत गेली, कारण विद्यार्थ्यांना जे हवं आहे ते तुम्ही दिलं पाहिजे ना,
1: आणि पुढच्या
2: करिअरसाठी ते आवश्यक होतं. अशा पद्धतीने आम्ही ज्या वेळेला प्रयोग करत गेलो, त्याच्यानंतर मी डीन झालो. तर डीन झालो त्यावेळेला इलेक्शनला मला 42 वोटर्स होते, मला 40 मतं पडली.
1: अरे
2: आमचे विरोधी रजिस्ट्रार होते के काळी प्राध्यापक नलावडे म्हणून इतिहासाचे, ते इतिहासाचे विभाग प्रमुख होते आणि ते 1.5 रिटायर होणार होते. मी त्यांना जाऊन समक्ष विनंती केली की सर आता तुम्ही रिटायर होणार आहात. नाही म्हणजे मी रिटायर झालो तरी सुद्धा निवडून आल्यानंतर मी रिटायर होताना तुमचंच नाव रेकमेंड करेल. म्हटलं ते तुमच्या हातात नाहीये, त्याच्यासाठी वेगळी कमिटी असते, त्या कमिटीमध्ये ती नेमणूक होते त्याची. म्हटलं पण तुम्ही माघार घ्यावी असं मला वाटतं. त्यांनी काय माघार घेतली नाही. मग आमचा सगळ्यांनी प्रचार केला मोठ्या प्रमाणात, 42 मतं मला मिळाली, त्यांना त्यांचं स्वतःचं एक मत. आणि डेक्कन कॉलेजचे प्राचार्य होते डायरेक्टर शर्मा म्हणून, त्यांना मी भेटायला गेलो होते. म्हटले मी नलावडीत माझ्या अगोदर तुमच्या अगोदर मला भेटायला आले, त्यांना मी कमिट केलं मी तुम्हाला सेकंड प्रेफरन्स वोट देईल.
1: तेव्हा माणसं अशा
2: तत्वनिष्ठेने जगणारी माणसं होती, त्यामुळे ते झालं. मग डीन म्हणून मी काम करायला सुरुवात केल्यानंतर सातत्यानं मला विद्यापीठात जावं लागायचं. पण त्या काळामध्ये मी शेवगावला प्राचार्य होतो, ट्रान्सफर केलेली होती माझी. 95 मी डीन झालो आणि 94 फेब्रुवारीमध्ये डीन झालो आणि 94 पासून तर 2001 पर्यंत मी काम केलं. मला 6 वर्षांचा कालावधी मिळाला त्याचाच. पण एक असायचं की शेवगावला जोपर्यंत प्राचार्य होतो मी, त्या काळामध्ये मला तिथल्या आमच्या प्राध्यापकांनी कोणी सांगितलं सगळ्यांनी की सर आम्ही तुमचे पिरियड घेतो, तुम्ही काय पिरियड घेऊ नका. अरे म्हटलं असं कसं चालेल, म्हटलं नाही पिरियड तुमच्या नावावर राहतील पण आम्ही शिकवू सगळे. त्यांना भीती असं वाटत होती की सरांनी जर वर्गावर शिकवलं तर त्यांचं शिकवणं आणि आपलं शिकवणं याच्यामध्ये फार मोठं अंतर पडणार आहे आणि विद्यार्थी सगळे मग आपण डिसेटल होऊ म्हणे त्याच्यात. म्हणून त्यांची आपली ती भूमिका होती, स्वाभाविक होतं ते. आणि त्याचं कारण माझा प्रदीर्घ अनुभव आणि ते नवीन, त्याच्यामुळे त्यांचा तो दृष्टिकोन मला मान्य होता. पण मी तिथे असताना मला पिरियड घेताना आले. पण नगरला मी शेवगावला सुरुवातीला ज्यावेळेला प्राचार्य झालो त्यावेळेला मी नगरला येऊन इथे इकॉनॉमिक्सचे एमएचे वर्ग सुरू झाले होते. त्यावेळेला तोडमल सरांनी माझ्यामुळे एमएच वर्ग सुरू केले होते म्हणून मी एमएचे पिरियड घ्यायला यायचो. तोडमल सरांनी सांगितलं तुम्ही जरी प्राचार्य झाला तरी इथं पिरियड घ्यायला यायचो, मी दर आठवड्यात पिरियड घ्यायला यायचो. तसं मग इथं नगरला प्राचार्य म्हणून माझी बदली झाल्यानंतर मी एमएचा एक पेपर कंटिन्युअसली शिकवायचो, दररोज एक तास असायचा माझा एमएचा. एमएचा पिरियड झाल्यानंतर मी विद्यापीठात जायचो आणि विद्यापीठातलं कामकाज आटोपून संध्याकाळी घरी आलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा परत एमएचे.

0: ते तुम्ही तुमचे निवडायचे. तुमचा 18 पिरियडचा वर्कलोड तुमचा झाला 20 पिरियडचा वर्कलोड, की जे शिल्लक उरेल ते मी घेतो
1: माझ्याकडे. ते
0: ज्यावेळेला मी तोडमल सर प्राचार्य असतानाच्या काळात हीच भूमिका होती आणि मी प्राचार्य झाल्यानंतर सुद्धा तीच भूमिका होती. कारण का, सिनियर असल्या कारणानं सिनियर माणसानं ज्या जो कुठला पेपर शिल्लक उरेल तो घ्यावा ना. फार तर काय होईल, अभ्यास करावा लागेल. अभ्यास करून शिकवायचं तर शिकवावंच लागणार आहे.
1: अगदी बरोबर सर. तुम्ही खरं म्हणजे अध्यापनामध्ये एवढं अगदी म्हणजे पूर्ण झोकून दिलेलं असताना तुमचं संशोधन चालू होतं, लेखन चालू होतं, तुम्ही अनेक पुस्तकांचं संपादन केलं, लेखन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानुभव पंथाविषयीचं तुमचं अतिशय मोठं काम तुम्ही ग्रंथाच्या रूपानं सिद्ध केलेलं आहे.
0: केलं
1: हे कसं तुम्ही अध्यापन सांभाळून या गोष्टींना कसं
0: अध्यापन सांभाळून कसं आहे की माझा असं आहे की 1962 मध्ये ज्यावेळेला मी प्री डिग्री पास झालो आणि FY वर्गात होतो त्यावेळेला मी गीता वाचत होतो. समजो न समजो पण दररोज गीतेचा एक अध्याय वाचायचा ही आपली भूमिका ठेवलेली होती. ते वाचन बराच काळपर्यंत चाललेलं होतं. नंतर मग समजून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले. 1983 दरम्यान 82-83 मध्ये कधीतरी मी बुरडे मळ्यातलं दत्त मंदिर आहे तिथे महानुभाव पंथाचं मंदिर आहे त्या महंतांच्या सान्निध्यात आलो. आमचे प्राध्यापक भोसले, प्राध्यापक चुनखडे यांच्यामुळे तिथं जायला सुरुवात झाली. तिथं जाता जाता त्या पंथाचा अभ्यास करायला सुरुवात केली मी. अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हे जरा वेगळं दिसतंय. मग एकदा आम्ही फलटणला गेलो सगळेजण बरोबर असे, तर फलटणला तिथल्या आबासाहेब मंदिर आहे चक्रधर स्वामींचं, त्या मंदिरामध्ये ज्या महंत विद्वांस बाबा आहेत तर ते आलेले होते. त्यांनी मला तिथे उपदेश दिला महानुभाव पंथाचा. तिथून पुढे मी त्याचा अनेक ठिकाणी मग व्याख्यानाच्या निमित्ताने जायला सुरुवात झाली. हे करता करता मी नागापूरचं जे चक्रधर स्वामी मंदिर आहे तिथे महंत वालेराज म्हणून आहेत तिथं जायला सुरुवात झाली. तिथं जात असतानाच त्यांनी एक भूमिका घेतली की बा शेतोळे सर, आपल्याकडं दर शनिवारी किंवा महिन्यातल्या 2 शनिवारी कुठल्या तरी MIDC लोक बरेच येतात मंदिरात, तर त्यांना तुम्ही भगवद्गीता सांगितली तर बरं होईल. म्हणून मग तिथे व्याख्यान द्यायला सुरुवात केली गीतेवरची. पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली. व्याख्यान देत असताना असं लक्षात आलं की ह्या लोकांना सगळ्यांना काही सगळ्याच गोष्टी समजत नाहीत, म्हणून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहायला सुरुवात केली आणि प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सांगायला सुरुवात केली. त्यांना मी शंका समाधान करता करता 18 अध्यायांचं लेखन पूर्ण झालं. बराच काळ ते पडून होतं. हे लेखन माझं झालं त्याच्यानंतर मग 5-6 ते जवळपास पडून होतं. हे लिहायला जवळ 7-8 वर्ष लागले. 7-8 वर्षानंतर मग मी ते आमचे मित्र नंदेश शिंदे आहेत त्यांचं सप्तरंग प्रिंट वर्ल्ड म्हणून प्रेस आहे त्यांना दाखव. ते म्हणजे आपण हे सर छापू. मग छापलं, पहिला भाग प्रसिद्ध केला. नंतर 2013-2004 दरम्यान नंतर दुसरा भाग, नंतर तिसरा भाग, असे तिन्ही भाग झाल्यानंतर पहिल्या भागाचा प्रकाशन समारंभ सदानंद मोरेंच्या उपस्थितीत केला.
1: ते पण आपल्या न्यूयॉर्क कॉलेजमध्ये
0: न्यूयॉर्कलाच होते. नंतर मग दुसरा भाग, तिसरा भाग, असा पूर्ण सगळं ती सेट पूर्ण केला. त्याच्यानंतर मग महानुभाव पंथाच्या दृष्टिकोनातून महानुभावांचा श्रीकृष्ण याच्यावरती स्वामी महाराज नावाचं एक नियतकालिक निघतं मुंबईतून, पुण्यातून. कल्याणी हर्डीकर त्याच्या संपादक आहेत, तर त्यांच्याकडून मला पत्र आलं की बा तुम्ही त्यांना सदानंद मोरेने सुचवलं की महानुभावांच्या श्रीकृष्णावरती ते लिहू शकतील म्हणे. मग त्यांनी मला विनंती केली, मी त्यांना लेख पाठवला. मग त्या लेखाचं थोडंसं विस्तृत स्वरूप म्हणून पुस्तिका तयार केली महानुभावांचा श्रीकृष्ण. दुसऱ्या वर्षी त्यांचंच पत्र आलं. त्यांनी म्हणजे दत्त संप्रदायावर तुम्ही लिहाल का? म्हटलं लिहिल. मग महाराष्ट्रातले वेगवेगळे दत्त संप्रदाय जे आहेत त्याच्यावरती एक लेख लिहिला, त्याचंही पुस्तक रूपाने प्रकाशित. दरम्यानच्या काळात आकाशवाणी केंद्रामध्ये पूर्वी हलसगीकर होते आणि प्रदीप हलसगीकर, त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही चिंतन या स्वरूपामध्ये लिहा. त्यांना मी त्यावेळेला 8-10 एपिसोड लिहून दिले, प्रसारित केले. त्याच्यानंतर बाबासाहेब खराडे आले. खराडेंनी मला तसंच सांगितलं. खराडेंनी तर मी तसं 10-12 एपिसोड लिहून दिले. ते चिंतन मंथन या स्वरूपामध्ये त्यांनी प्रसारित केलं. त्याचंही आता एक 50 एपिसोडचं सगळ्याचं असं एक ग्रंथ पुस्तक रूपाने प्रकाशित, संकलन पुस्तक रूपाने प्रकाशित करायचं ठरवलेलं आहे. असा हा सगळा आतापर्यंतचा प्रश्न.
1: यशवंतराव चव्हाण
0: आणि 2001 दरम्यान मी रिटायर झालो. त्यानंतर रामनाथ वाघ यांनी ठरवलं की आपण हे सुरू करू.

0: यशवंतराव चव्हाण व्यासपीठ, त्याच्या अगोदर आमचा थोडासा प्रयत्न होता, पण यशवंतराव चव्हाण व्यासपीठ सुरू केलं. एक हजार रुपयाचे आजीव सभासद आम्ही तयार केले आणि त्याच्यातून यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे ते अध्यक्ष, मी कार्याध्यक्ष, एम एस मरकर सेक्रेटरी, अशा स्वरूपात कार्यक्रम सुरू झाला आमचा. त्याच्यानंतर तो जवळपास ते हयात होते तोपर्यंत कंटिन्यू चालू राहिला. दरम्यानच्या काळात त्यांची अशी भूमिका होती की मी विद्यापीठ उपकेंद्राचा संचालक असताना मला म्हटले की सर आपण आता यशवंतरावांच्यावरती आपण ग्रंथ तयार करायचा, वेगवेगळ्या लोकांचे लेख आपण मागून घेऊ आणि त्यांचे फोटो आपण जमा करू आणि तो एक ग्रंथ तयार करू.
1: मोठा प्रकल्प
0: होता. मग तो करत असताना मी तिथे सगळे लेखांचं संकलन करणं, लेखांचं संपादन करणं, हे सगळ्या कामी कम्प्लीट केलं आणि तो ग्रंथ तयार झाला. 500 जवळपास फोटो आहेत यशवंतरावांच्या संबंधातले आणि 120 लेख आहेत, असा तो युगप्रवर्तक यशवंतराव नावाचा ग्रंथ संपादित करून प्रसिद्ध झाला.
1: यशवंतरावांचा नगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांवर फार जीव होता.
0: हो, फार जीव होता.
1: सगळे कार्यकर्ते आणि कधी भेट झाली यशवंतरावांची किंवा अशा?
0: नाही, यशवंतरावांची भेट झाली नाही, पण यशवंतरावांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, म्हणजे गांधी मैदानात झालेलं व्याख्यान ऐकलं. त्याच्यानंतर त्यांचं एकदा सोसायटी हायस्कूलच्या मैदानावरती व्याख्यान झालं होतं, ते ऐकलेलं आहे. कारण आम्हाला लहानपणापासून व्याख्यान ऐकायची सवय, गांधी मैदानात येणारे लोकांचे व्याख्यानं आम्ही आवर्जून ऐकायला जायचो विद्यार्थी दशेत. म्हणजे आचार्य अत्रेंचं, त्याच्यानंतर शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या, नंतर निळू फुले, वसंत बापट यांचा जो हा कार्यक्रम होता ना महाराष्ट्र दर्शनचा, राष्ट्र सेवा दलाचा कलापथकाचा, त्या कार्यक्रमाचे व्हॉलंटियर म्हणून आम्ही काम केलेलं.
1: अरे वा.
0: म्हणून कला मंदिर मध्ये त्याचे दोन कार्यक्रम झाले होते कलापथकाचे त्यावेळेला.
1: सर, तुमचं म्हणजे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे शिकवण्याचे विषय, पण तुम्ही अध्यात्माकडे पण वळलात आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रंथरूपाने सिद्ध करून दाखवल्या, हे कसं साध्य केलं? म्हणजे हे खरं म्हणजे वृक्ष विषय अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी,
0: अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्र वृक्ष विषय जरी असला ना, तर अर्थशास्त्र हा इंटरेस्टिंगचा असा विषय आहे, जो त्याच्यामध्ये रस घेतो ना त्याला तो अर्थशास्त्र विषय अधिक अतिशय आवडतो. आणि कसं आहे की प्रत्येक अर्थशास्त्र हा विषय लोकांना जरी वृक्ष वाटत असला तरी त्याच्याशिवाय जगताच येत नाही.
1: दोन्ही गोष्टी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, आपल्या आयुष्याच्या
0: त्याच्याशिवाय बाहेर येत आहेत. राजकारणाशी तुमचा संबंध आहे कारण, आणि अर्थशास्त्राशी तुमचा संबंध आहे कारण, सरकार ज्या वेळेला टॅक्स वाढवतं किंवा नवीन टॅक्स लागू करतं त्यावेळेला तुमच्या प्रत्येक घासावर टॅक्स येतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स येतो. हा तर भाग आहेच आहे, पण त्याचबरोबर मी अध्यात्माकडे वळण्याचं कारण का, तर त्याचं कारण एकच आहे की आमच्या वडिलांचे आणि आईचे संस्कार जे होते ना ते महत्वाचे. आई सोनोपंत दांडेकरांच्या शिष्य आणि वडील बंकटस्वामींचे शिष्य वारकरी संप्रदायात. वडील नित्य वारकरी संप्रदायात असल्या कारण वडील पंढरीच्या वारीला जात असायचे, ज्ञानेश्वरचं नित्य पठण असायचं त्यांचं, वडिलांचं. ह्या सगळ्यांच्यामुळे तो एक संस्कार झालेला होता मनावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महानुभाव पंथीयांच्या संपर्कात आल्यानंतर तो त्या परिसरात तिकडच्या अध्यात्माकडे जास्त वळालो. पण अध्यात्माकडे वळालो जरी असलो तरी ती अंधश्रद्धा नाहीये, डोळसपणे अभ्यास करून तो पंथ स्वीकारलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट जसं गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं की मी सांगतो तो धर्म आहे, पण मी सांगितलं म्हणून तेच प्रमाण मानून चालायचं नाही. तुम्ही स्वतः विचार करा मी सांगितलेलं त्याच्यावरती, आणि ते जर तुम्हाला पटलं नाही तर दुसरा विचार घ्या. तसा मी सातत्यानं त्याच्यावरती विचार करत राहिलो. आणि भगवद्गीतेवरती ज्यावेळेला लिखाण केलं त्यावेळेला चक्रधर स्वामीचं जे तत्वज्ञान आहे त्यांनी सूत्रपाठातून व्यक्त केलेलं, त्या तत्वज्ञानाची आणि भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाची सांगड घालायची कशी, तर त्या दृष्टीनं मी विचार करत गेलो आणि तसा तो लिखाणाचा पॅटर्न बदलला. आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये शंका आणि समाधान, प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये भगवद्गीता आतापर्यंत कोणी निर्माण केलेली असं दिसत नाही, लेखन केलेलं. आणि म्हणूनच त्या ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला स्वर्गीय शिवाजी सावंत यांच्या मातोश्रींच्या नावानं त्यांनी ठेवलेला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार माझ्या ग्रंथाला मिळाला. 8,000 रुपये आणि प्रमाणपत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेचं त्याला मिळालेलं आहे.
1: सर, तुम्ही 50-60 दशकांमध्ये खरं म्हणजे तुमचं शिक्षण आणि नोकरीची सुरुवात झाली आणि आता 2023 म्हणजे मोठा काळ, 50-60 वर्षांचा काळ उलटून गेलेला आहे. तेव्हाचं नगर, तेव्हाची शिक्षण पद्धती, तेव्हाचे प्राध्यापक, तेव्हाचे विद्यार्थी,
0: ते आज काहीच राहिलेलं नाही.
1: आत्ताचं चित्र काय
0: काहीच राहिलेलं नाही. आता व्यवसायावरती निष्ठा असलेली माणसंच नाहीयेत पहिली गोष्ट. आणि विद्यार्थी वर्गात बसावेत अशा पद्धतीनं शिकवण्याचा जो पॅटर्न लागतो लोकांचा, विद्यार्थ्यांना धरून ठेवण्याचं ते कसं फार कमी लोकांच्याकडे आहे. हल्ली विद्यार्थी वर्गात बसतच नाही. ऍडमिशन असतात 100 120 आणि वर्गामध्ये 5-10 विद्यार्थी असतात
1: आणि मधल्या
0: कोरोना हे का घडतं याचं इंट्रोस्पेक्शन शिक्षक मंडळीने केलं पाहिजे, प्राध्यापकांनी केलं पाहिजे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय झालेली आहे, आता मराठी 4थी आयत्तेपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत कॉपी करून पास होण्याचा ट्रेंड आहे. हे जोपर्यंत बंद होत नाही कॉपी करणं, आणि शिक्षक जोपर्यंत पुस्तकांचा वापर करून शिकवत नाही, गाईड मधून जर शिकवत असतील तर पोरांनी कशाला तुमच्या वर्गात बसायचं, ही परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्राचं फार दारुण परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे बेकारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी कुठेही गेले तरी त्यांच्या विषयातलंच काय कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देता येत नाही नीटपणानं, अशी परिस्थिती आहे. कारण यांचं वाचन थांबलेलं आहे, क्रमिक पुस्तकांचं सुद्धा वाचन करत नाही. गाईड मधली प्रश्नोत्तर घ्यायची आणि तीच परीक्षेत लिहायची, कॉपी करूनच लिहायचं. बरं कसं आहे की संस्था चालक, शिक्षक, मुख्याध्यापक हे सगळेजण त्याला प्रोत्साहन देतात कॉपीच्या प्रकाराला, का तर ग्रँट मिळाली पाहिजे.
1: दुष्टचक्र,
0: हे दुष्टचक्र आहे सगळं. आणि या दुष्टचक्रातून जोपर्यंत याचा भेद करत नाहीत, कॉपी मुक्त अशा प्रकारची परीक्षा होत नाहीत, तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना भवितव्य नाही. जे विद्यार्थी कुठल्याही प्रकारची कॉपी न करता स्वतःचा अभ्यास करून परीक्षा देतात ते विद्यार्थी चमकतात, ते पुढे जातात. जे कॉपी करून बीए होतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, त्यांना साधा अर्ज सुद्धा लिहिता येत नाही.
1: ही शोकांतिका
0: आहे. आणि ही शोकांतिका मी अनेकदा वर्तमानपत्रातून लिहिलेली आहे, मांडलेली आहे, की जोपर्यंत तुम्ही कॉपी बंद करत नाहीत आणि तोपर्यंत तुम्हाला या विद्यार्थ्यांना भवितव्य आहे असं तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही.
1: सर, एक शिक्षण तज्ञ या नात्याने राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याला कौशल्याधारित अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला हातामध्ये ते कौशल्य कसं येईल किंवा आयुष्यामध्ये
0: अशा प्रकारचा अभ्यासक्रम मी विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये असताना असा प्रकारचा अभ्यासक्रम मी तयार केला होता. एमए मास रिलेशन्स मी स्वाती मनोहर आणि गोपाळराव मेरीकर आम्ही तिघांनी मिळून तो अभ्यासक्रम तयार केला होता. आणि तो अभ्यासक्रम ज्यांनी पूर्ण केला व्यवस्थितपणाने ते आज कुठल्या कुठे आहेत
1: अशा प्रकारे आपण करू शकतो ना,
0: करू शकतो आपण. इकॉनॉमिक्स हा विषय जो आहे किंवा राज्यशास्त्र हा विषय जो आहे याला अप्लाइड दृष्टिकोन तुम्हाला दिला तर तुम्ही त्याच्यामधून जाऊ शकता ना पुढे. कारण ह्या विषयांचं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कुठे ऍप्लिकेशन कसं केलं जातं हे जर तुम्ही शिकवलं विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांना पाहिजे ना ते. पण आज काय झालंय, तुम्ही मेकॉले साहेबांनी जो अभ्यासक्रम आपल्याकडे शिक्षण पद्धती दिली त्याच्यामध्ये फारसे बदल न करता आपण तीच चालू ठेवली. त्याला कारकून पाहिजे होते, आपण अजूनही तेच कारकून निर्माण करतो आहोत. तुम्हाला मनुष्यबळ चांगल्या प्रकारचं निर्माण करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि बदल केले पाहिजे. आता हे बदल घडू घातलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते ऍबसर्ड आहे, त्याला सुद्धा काही डार्क शेड आहेत. जे नवीन शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये काही डार्क शेड आहेत. कारण पहिल्यांदा तुम्हाला शिक्षकांना ट्रेंड करावं लागणार आहे, शिक्षकांना सॉफ्ट स्किल शिकवावं लागणार आहे. ते जर तुम्ही नाही केलं तर तुमचं हे नवीन शिक्षण धोरण सुद्धा फेल जाणार आहे.
1: सर, खरं म्हणजे कोरोना नंतर तर ही परिस्थिती आणखीन अवघड झालेली आहे.
0: कोरोनानं लहान मुलांच्या हातामध्ये 4थी-5वीच्या मुलांच्या हातात मोबाईल दिला आणि आता ते इतके ऍडिक्ट झालेत मोबाईलला की खेळायला सुद्धा जात नाहीत बाहेर, ही परिस्थिती आहे. आणि हे दुधारी शस्त्र आहे टेक्नॉलॉजी जी आहे, या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला तुम्ही तर तुम्हाला खूप पुढे जाता येईल. पण टेक्नॉलॉजीचा तुम्ही केवळ मनोरंजनासाठी आणि डोक्यात काहीच न ठेवायचा असं भूमिका घेतली तर काहीच उपयोग नाही त्याचा.
1: सर, एक कुतूहल म्हणून विचारतो, राजकारणातली जी मंडळी असतात अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची, ही मंडळी राज्यशास्त्र शिकतात का? कधी
0: नाहीच, कधी शिकले कधी शिकलेलं माहित नाही मला.
1: म्हणजे राज्यशास्त्रातले जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा जे वैचारिक सिद्धांत,
0: राज्यशास्त्रातला एक प्रिन्सिपल मी सांगतो तुम्हाला जे हल्ली सगळेजण अंमलात आणतात व्यवस्थितपणानं, पॉवर करप्स ऍब्सोल्यूट, पॉवर करप्स ऍब्सोल्यूट. सत्ता माणसाला भ्रष्टविते, निरंकुश सत्ता माणसाला निरपवाद भ्रष्ट बनवते. आणि हे सगळे राजकीय नेते सगळेजण या पद्धतीनं वागताना दिसतात. अपवाद आहेत काय त्याच्यामध्ये, पण मेजॉरिटी तेच आहे.
1: सर, खरं म्हणजे या गप्पा आपण खूप पुढे चालू ठेवू शकतो, पण
0: पुन्हा एकदा कधीतरी आपल्या संदर्भामध्ये आपण या विषयावरती चर्चा करू.
1: तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये, त्याबद्दल तुमचे आभार.
2: संचित अहमदनगरचं नगर शहराचा इतिहास, समाजकारण, शिक्षण, उद्योग, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणाऱ्या संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली निवृत्त प्राचार्य खासराव शितोळे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्त्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि अनु आली आहे तुम्हाला भेटायला। गुड इव्हनिंग। 20 जून 2024 आजची तारीख आणि अर्थात वार आहे शनिवार। आठवड्याला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर वीकेंडपर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत। आणि हा वीकेंड आपण आपल्या फॅमिलीसोबत, त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत काहीतरी आपण प्लॅन करणार असोच, आणि अनेक जणांनी प्लॅन सुद्धा केलेला असेल। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना रुटीन, रोजची कामं हे सगळं सुरू असतं, पण वीकेंड म्हटलं ना की कुठेतरी आपण रिलॅक्स मूडमध्ये जात असतो आणि सॅटरडे त्यामध्ये आणि इव्हिनिंग, त्यामुळे आपण कुठेतरी हलके होतो कामातून, आपल्या रोजच्या रुटीनमधून, सोमवार ते शनिवारच्या रुटीनमधून, आणि कुठेतरी रिलॅक्स मूडमध्ये आपण जायला सुरुवात करतो। सो आजही आपण आपल्या इव्हिनिंगच्या शोलाशीच रिलॅक्स मूडमध्ये सुरुवात करणार आहोत आणि मैत्रीबद्दल आज मी बोलणार आहे। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना मित्र किंवा मैत्रीण खूप मॅटर करते। अनेक आपले मित्र असतात, मग अगदी आपण शालेय काळामध्ये जर डोकावलं तर शालेय काळापासून अनेक मित्र मैत्रिणी आपल्यासोबतचे आपल्यासोबत असतात। शाळा संपते, कॉलेज सुरू होतं, त्यानंतर काळानुरूप वेगवेगळे मित्र मैत्रिणी जोडले जातात। त्यानंतर आपण करिअरच्या मागे धावतो, तिथे गेल्यानंतर किंवा जिथे आपण जॉब करतो आहोत, व्यवसाय करतो आहोत, त्या दृष्टीनं अनेक वेगवेगळं फ्रेंड सर्कल किंवा मित्रमैत्रिणी आपले होत जातात। आणि आयुष्यामध्ये मैत्री हा घटक खूप महत्त्वाचा आहे। मैत्रीमध्ये ना हिशोब नसतो, फक्त विश्वास असतो आणि एकदम नितळ स्वच्छ विश्वास। जुने मित्र जे आहेत, म्हणजे आपल्या प्रत्येकाचे जुने मित्र म्हणाल तर शाळेचे मित्र जे आपल्याला प्रत्येकाला आठवत असतील, किंवा आपल्या सोबत बेंचवर बसणारे मित्र मैत्रिणी आपल्याला प्रत्येकाला आठवत असतील, तर हे मित्र खरंच सोन्यासारखे असतात। आणि या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना खरंच जपून ठेवा। आयुष्यामध्ये ना खरं तर मैत्रीमध्ये हिशोब नसला, पण विश्वास जरी असला ना, तरी ही मैत्री खूप काळ, दीर्घकाळ टिकून राहू शकते। आणि असंच आज मैत्रीबद्दल बोलावंसं वाटलं तुमच्यासोबत। आणि नक्कीच वीकेंड तर सुरू झालेला आहे, मित्रमैत्रिणींना भेटायचा प्लॅन करत असाल तर नक्की प्लॅन करा। थोड्याच वेळात महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येते। अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगमध्ये। गुड इव्हनिंग। समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी। रेडिओ नगर 90.4 एफएम वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे। तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 एफएम वर। संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया।

सर्रास सगळेजण भारतीय वापरतो आहोत. व्हॉट्सॲपनं भारतामध्ये 79 रुपये प्रति महिना किमतीचं एक नवीन व्हॉट्सॲप प्लस सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे आणि लॉन्चसुद्धा केलं आहे. म्हणजे नेमकं आता हा प्लॅन काय आहे, 18 नवीन कलर थीम्स या प्लॅनमध्ये आपल्याला बघायला मिळतात, 14 कस्टम ॲप आयकॉन्स इथे आहेत, एक्सक्लुझिव्ह स्टिकर पॅक्स आपल्याला इथे बघायला मिळतात आणि 10 अशा खास स्पेशल रिंगटोनसुद्धा या पॅकेजमध्ये आहेत. 20 चॅट्सपर्यंत पिन करण्याची सुविधा आपल्याला यामध्ये मिळणार आहे आणि असा हा एक पेड प्लॅन 79 रुपयांचा आहे प्रति महिना. प्रत्येक महिन्याला तुम्ही 79 रुपये भरून या सगळ्या फॅसिलिटीज घेऊ शकतात आणि अनेक लोकांकडे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स असतात किंवा महत्त्वाच्या कॉन्टॅक्ट्सवर रोज काही ना काही चॅटिंग सुरू असतं, त्या सगळ्यांना 20 चॅट्सपर्यंत पिन करण्याची सुविधा जी आहे ती या प्लॅनमध्ये आहे. त्याचबरोबर पहिला महिना ज्यांनी हा प्लॅन घेतला त्यानंतर त्यांना मोफत असणार आहे आणि त्या दरम्यान मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस, ॲड टू ॲड एन्क्रिप्शन यासारख्या ज्या मुख्य सेवा आहेत की ज्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत सगळ्यांसाठीच, तर त्यासुद्धा सुरू राहणार आहेत मोफत. पण या काही नवीन पेड प्लॅनच्या काही पेड सुविधा आहेत. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण वंदे भारत एक्सप्रेस बद्दल बोललो होतो आणि खूप खास असणार आहे वंदे भारत एक्सप्रेस, त्याचा लुक वेगळा असणार आहे असंही आपण बोललो होतो. पण आता मुंबई बेंगलोरच्या मार्गावर लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन फर्स्ट AC कोच जी आहे ती धावणार आहे आणि सोशल मीडियावर याचे व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. म्हणजे तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की हा ट्रेन प्रवास आहे. इतका सुंदर लुक, अगदी 5-star हॉटेलमध्ये असणारा इतका सुंदर लुक या मुंबई बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेसचा आहे आणि उत्तम डिझाईन आहे, लाइटिंग आहे, काही खास केबिन्स आहेत आणि त्यामुळे खरं तर एक अलिशान हॉटेल जे धावत असतं पटरीवर असं तुम्हाला दिसेल आणि असं तुम्हाला फीलसुद्धा होईल. लांब पल्ल्याचा प्रवास तुम्ही या वंदे भारत एक्सप्रेसनं करू शकता आणि वंदे भारत स्लीपरचा हा लुक जो आहे तो अतिशय अलिशान वाटतो, शाही वाटतो. लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी यामध्ये काही सुधारित टॉयलेट्स आहेत, डिजिटल स्क्रीनिंग आहे, CCTV अशा प्रीमियम फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. त्यामुळे नक्कीच वंदे भारत एक्सप्रेसनं आणि स्लीपर कोचनं प्रवास तुम्ही जर करत असाल तर नक्कीच हा एक पर्याय तुमच्याकडे आहे. आणि प्रवाशांना रेल्वेमध्ये अतिशय अधिक प्रायव्हसी आणि आरामदायक अनुभव जो आहे तो मिळणार आहे आणि शिवाय प्रवास सुखकर होणार आहे. अजून काय पाहिजे? अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज, तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. भारतीय अष्टपैलू खेळाडू अनेक आहेत आणि हार्दिक पांड्या सध्या चर्चेमध्ये आहे इंग्लंड दौऱ्यातून, मात्र तो बाहेर पडतो आहे सोशल मीडियावर. याच्या पोस्ट अगदी आज दुपारपासूनच व्हायरल होताना दिसत आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या एक दिवसाच्या मालिकेला खरं तर तो मुकला होता. त्याला दुखापत झाली होती, इंजुरी झाली होती. सोशल मीडियावर सुद्धा ही बातमी व्हायरल झाली आणि त्यानंतर विराट कोहलीचा इंग्लंड दौऱ्यामधला सहभाग सुद्धा अनिश्चित आहे असं सध्या समजतं आहे. 22 जूनमध्ये बेंगलोरमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्टला सामोरं जावं आता लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेमध्ये सध्या तरी हार्दिक पांड्या बाहेर आहे. कोहलीची फिटनेस टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे निर्णय किंवा बाकीचे डिसिजन्स घेतले जाणार आहेत. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोतेहो नमस्कार. महत्वाची अपडेट आहे. रत्नागिरीमधलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ जे आपल्या सर्वांना माहिती आहे, गणपतीपुळे, आणि या परिसरामध्ये एक धक्कादायक घटना आज समोर आली. गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले छत्रपती संभाजीनगरमधले 5 तरुण समुद्रामध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समुद्राच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं 5ही जण पाण्यामध्ये बुडाले आहेत आणि ते बेपत्ता आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून 19 जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे इथे पर्यटनासाठी आला होता. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्र किनाऱ्यावरही गेले होते, पण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं 5 जण या प्रवाहामध्ये वाहून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार यांनी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहेत. बोटीच्या मदतीनं सध्या शर्थीचे प्रयत्न केले जातात, पण समुद्रामध्ये पाण्याचा प्रवाहाचा वेग इतका जोरदार आहे, वाढत्या लाटांमुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा काही मोठे अडथळे येत आहेत. 5 तरुणांचा शोध घेण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या काही अपडेट्सकडे आपण वळूयात. आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या पत्नी, विधवा या पत्नी यांच्यासाठी फडणवीस सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना व्यवसाय आणि लागवडीसाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय आज घेतला आहे. ही घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना केवळ 1 रुपये नाममात्र दरानं ही जमीन दिली जाणार आहे. ही जमीन जनावरांच्या चाऱ्यासाठी 3 वर्ष आणि बांबूच्या उत्पादनासाठी 10 वर्ष वापरता येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी हा खूप महत्वाचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ऐकत रहा रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. भारताची पहिल्यांदाच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या सगळ्या भारतवासियांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलंय की भारताकडे FATFचं उपाध्यक्षपद हे आलं आहे. FATF म्हणजेच अर्थात फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, याचं उपाध्यक्षपद भारताकडे आहे. केंद्रीय सांस्कृतिक सचिव विवेक अग्रवाल यांची जुलै 2026 आणि जून 2027 या कालावधीसाठी FATFचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. FATF ही पॅरिसस्थित एक आंतरसरकारी संस्था आहे आणि ती मनी लॉन्ड्रिंग, दहशतवाद्यांना आणि घातक शस्त्रास्त्रांच्या प्रसारासाठी होणारा जो अर्थपुरवठा आहे तो रोखण्यासाठी काम करणारी एक संस्था आहे. जागतिक मानकं निश्चित करण्याचं काम ही संस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये करते आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतं आहे की भारताकडे FATFचं पद आलं आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यामध्ये मोठ्या संख्येनं भाडेतत्वावर शासकीय जमिनीवर स्वतःची मालकी सांगणाऱ्या काही संस्था आहेत, कंपन्या आहेत, प्राधिकरण आहेत आणि काही व्यक्तीसुद्धा आहेत. या सगळ्यांना सरकारनं एक मोठा दणका दिला आहे. आता अशा सगळ्या भाडेपट्ट्यांवरील जमिनीच्या अधिकार अभिलेखात कब्जेदार म्हणून केवळ महाराष्ट्र शासन हीच नोंद असणार आहे, असा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. महसूल विभागानं याबाबतचं परिपत्रक सुद्धा जारी केलं असून संपूर्ण राज्यामध्ये पुढचे 3 महिने एक विशेष मोहीम अशा नोंदी तपासून त्या कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दरम्यान शासनाकडून अनेक व्यक्ती आणि संस्थांना 30, 99 किंवा 999 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी काही जमिनी भाडे करारावर दिल्या आहेत. मात्र या जमिनींच्या कब्जेदार रकान्यामध्ये सदरी महाराष्ट्र शासनाच्या नावाऐवजी शासनाच्या परवानगीशिवाय भाडेपट्टाधारकांचीच नावं असल्याचं धक्कादायक दिसून आलं आणि यानंतर सरकारनं आणि महसूल मंत्री यांनी यावर निर्णय घेतलेला आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना तात्काळिक विशेष मोहीम हाती घ्यायला सांगितली आहे. रितसर कार्यपद्धती अवलंबून अवघ्या 3 महिन्यांमध्ये या सर्व अद्ययावत नोंदी घ्याव्यात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंमलात येण्यापूर्वी कोणत्याही कायद्याखाली कायमस्वरूपी अथवा नूतनीकरणाचा पर्याय देऊन 50 वर्षांच्या मुदतीसाठी दिलेल्या भाडेपट्ट्यांना संहितेच्या कलम 29(3)(क) अंतर्गत करण्याचा स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगी या कार्यक्रमात. विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक डॉ बी टी देशमुख यांचं वयाच्या 87व्या वर्षी अमरावतीमध्ये दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील एका अभ्यासू निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे. सलग 3 दशके विधान परिषदेमध्ये शिक्षक आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व त्यांनी केलं. नुटा या संघटनेचे ते शिल्पकार होते. सभागृहात केवळ आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरण्याचं कसब अद्वितीय त्यांचं होतं. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न राज्यपातळीवर त्यांनी मांडला आणि त्या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी 5 वाजता अमरावतीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ नेते प्राध्यापक बी टी देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्र एका मोठ्या संघर्षशील नेतृत्वाला मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. मान्सून सध्या रेंगाळलेला दिसत आहे, पण तरी सुद्धा बिहार झारखंडसह अनेक राज्यांमध्ये मान्सूनची प्रगती अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा आणि पश्चिम बंगालसह देशातील 19 राज्यांमध्ये पुढचे 8 ते 48 तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात 50 ते 70 किलोमीटर वेगानं वादळी वारं वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना 20 ते 24 जून दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे. 19 राज्यांना पुढचे 48 तास पावसाचा इशारा सांगण्यात आलाय. तर येत्या 22 आणि 23 जूनपासून मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल असंही सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये। रायगडमध्ये सध्या उष्णतेचं तापमान जे आहे दमट तापमान आहे आणि याची तीव्रता जास्त असल्यामुळे रायगडमधल्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार आहे। रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी मोठा निर्णय घेतलाय। रायगड जिल्ह्यामध्ये मान्सून रखडलाय, उष्णता आणि दमट वातावरण अधिक वाढलं आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्वाचा आदेश जारी केला आहे। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 19 जून ते 30 जून 2026 या कालावधीमध्ये सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत। दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. मान्सून लांबणीवर पडलाय, मान्सून रखडलाय, पण देशामध्ये आपल्या मान्सूनचा जोर सध्या कवाडत नाहीये. भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे 4 जून रोजीच दाखल झाले, परंतु ही एक आशादायक सुरुवात होती की त्यानंतर मात्र मान्सून सक्रिय होईल. पण हळूहळू मान्सूनची गती मंदावली. याचं श्रेय एल निनो आणि हिंदी महासागरावरील मोसमी वाऱ्यांच्या असामान्यपणे कमकुवत हालचालींना दिलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा कमकुवत पट्टा तयार झालाय. उत्तरेकडून येणारं कोरडं वारं आणि हवामानाची अनुकूल स्थिती नसणं हे देखील मान्सून लांबणीवर पडल्याचं प्रमुख घटक आहेत आणि प्रमुख कारणसुद्धा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. सोनं आणि चांदीचे भाव सध्या घसरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरुवातीच्या काही व्यवहारांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात चांगलीच घसरण बघायला मिळाली आहे. सोन्याचे दर 2113 रुपयांनी घसरलेत. प्रति 10 ग्रॅम 1,47,196 रुपयांवर सोनं आहे. तर चांदीचे दर 6,798 रुपयांनी घसरलेत. प्रति किलो चांदीचा दर 2,30,774 रुपये आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा व्यवहार प्रति ग्रॅम अंदाजे 14,601 रुपयांच्या पातळीवर होत आहे. जागतिक बाजारपेठेतील ही घसरण आणि मौल्यवान धातूच्या घरातील ही घसरण सध्या बघायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार. नगरकर आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. महत्वाच्या काही अपडेट्स ज्या आहेत त्या आपण सांजरंग या कार्यक्रमामध्ये जाणून घेतोय. आणि आता जंगल संवर्धनासाठी, जंगलांच्या रक्षणासाठी न्यायालय पुढाकार घेणार आहे. देशभरामध्ये जंगलांचं संरक्षण करणं ही खरंच खूप काळाची गरज आहे. आणि ही लक्षात घेता झारखंड सारख्या नैसर्गिक परिसंस्था असलेल्या राज्यांनी त्यांचं जतन करायला हवं, ते आवश्यक आहे असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. झारखंड राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा निकाल दिला. देशात अशा काही मोजक्या राज्यांमध्ये जिथे आपण नैसर्गिक परिसंस्थांचं खरोखर संरक्षण करू शकतो अशी काही राज्यं आहेत आणि झारखंड त्यापैकी एक आहे. त्याचबरोबर झारखंड उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामध्ये हे आवाहन सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये वनक्षेत्र, वनजमिनीच्या सीमेपासून दगड, खाणी, स्टोन क्रोशर यासारख्या गोष्टी सुरू करण्याबाबत काही निर्देश दिले होते. आणि आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयानं हे प्रकरण प्रलंबित असूनही तिथे अंतिम सुनावणी होणार आहे असंही सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। येस, सांज रंग या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारतो आहोत। आणि वीकेंड नंतर येणाऱ्या आठवड्यामध्ये मोहरम हा सण आपण साजरा करतोय। येत्या 26 जून 2026 रोजी मोहरमचा सण जो आहे तो आपल्या संपूर्ण नगर शहरामध्ये साजरा होतोय। आणि नगरची मोहरम ही खूप मोठी पारंपरिक मोहरम प्रसिद्ध आहे संपूर्ण जगात। भारतामध्ये नगर शहरामधला मोहरम प्रसिद्ध आहेच आहे। अहिल्यानगरमध्ये दरवर्षी मोहरम विसर्जन मिरवणूक निघते आणि याही वर्षी नेहमीच्या पारंपरिक मार्गानेच ती नेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय। यासंबंधी सावेडी ग्रामस्थांनी मार्ग बदलण्याची मागणी सुद्धा केली होती, पण पारंपरिक जो दरवर्षीचा मार्ग आहे त्याच मार्गानं आता मोहरमची विसर्जन मिरवणूक नेली जाणार आहे असं सांगण्यात आलंय। मार्गाची पाहणी करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा विषय आता सामोपचारानं मिटलेला आहे अशी माहिती शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी दिलेली आहे। त्यामुळे नेहमीच्या मार्गावरूनच मोहरमचा जो पारंपरिक मार्ग आहे जो आपल्या शहरामधून जातो आणि तिथे नक्कीच एक चांगला सलोखा राखण्यासाठी ऐतिहासिक नगर शहरामधून जी काही दरवर्षी मोहरमची विसर्जन मिरवणूक निघते ती नेहमीच्याच मार्गाने निघणार आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत नगरमधीलच वर्षा चंद्रकांता पंडित। बऱ्याच काळापासून कला साधना, संगीत, नृत्य शिक्षण आणि गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्या घडवत आहेत आणि आज आपण त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल, त्यांच्या कलेबद्दल आज जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार आणि धन्यवाद।
2: नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना बालपणीचा काळ सुखाचा असतो किंवा लहानपणीचे आपण दिवस कधीच विसरत नाही।
3: हो,
2: तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: माझं बालपण पुण्यातच गेलं। माझे वडील डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळं पुण्यातच त्यांनी बदली करून घेतली होती आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे पुण्यातच शिकलो।
2: नक्कीच, शालेय शिक्षण सुद्धा तुमचं पुण्यातच झालं का? कुठे झालं?
3: मॉडर्न हायस्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर मग मी BMC कॉलेजमध्ये केलं आणि त्यानंतर लग्न झालं। माझं लग्न लवकर झालं त्यामुळे मी पुणे सोडून नगरमध्ये आले।
2: नक्कीच, असं म्हणतात प्रत्येक स्त्रीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं, कारण लग्नाआधी तिचं करिअर, शिक्षण आणि तिचा सगळा प्रवासच वेगळा असतो, पण लग्नानंतर मात्र दोन्ही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, करिअर आणि मुलं या सगळ्या गोष्टी समोर असतात आणि प्रत्येकीचा तो अनुभव नवा असतो। तुमचंही असंच होतं का?
3: हो, माझा अनुभव तर अगदीच म्हणजे त्या काळातला होता, कारण लग्न झाल्यानंतर जसं आजकालच्या मुली म्हणतात की पुणे सोडायचं नाही, पुण्याच्या बाहेर जायचं नाही, नवरा त्यांना पुण्यातलाच हवा असतो, तसं त्या काळी नव्हतं। त्यामुळे पुणे आणि नगर हा जो डिफरन्स आहे आता थोडा कमी झालाय, पण त्या काळी खूप होता। आणि पुणे सोडून नगरमध्ये आल्यानंतर खूप वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं मला वाटत होतं, कारण पुण्याचं शिक्षण, पुण्याचं सगळं जे काय आहे, कलेची आवड तिथल्या लोकांना जी असते ती इथं फारशी बघायला मिळत नव्हती। आणि मी इथे आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मग कुठेतरी मला असं वाटायला लागलं की अरे आपण पुढे काय करणार आहोत, काय हेच करत राहायचं आहे। म्हणजे हाऊसवाईफ होते मी तेव्हा आणि मुलगी झाल्यानंतर मग मला असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे। माझ्यात ज्या लहानपणापासूनच्या कला होत्या की गायन, नृत्य, खेळ, चित्रकला, ह्या गोष्टीत मला खूप आवड होती। अभ्यासापेक्षा मी जास्त त्या गोष्टीत रमायची आणि मग मी लग्नानंतर माझा सांगीतिक प्रवास सुरू केला। लग्नानंतर म्हणजे मुलगी लहान असताना मी सुरू केला।
2: जसं आता तुम्ही सांगितलं की लग्नानंतर सांगीतिक प्रवास तुमचा सुरू झाला, लग्नानंतर एक मुलगी झाल्यानंतर हा प्रवास नक्कीच सोपा नसेल, कारण एका मुलीला सांभाळताना पुन्हा करिअरकडे वळणं हे सोपं नसतं प्रत्येकीसाठी, पण त्यातही ती प्रयत्न करत असते।
3: हो,
2: तुमचंही असंच झालं का?
3: हो, तिला सांभाळताना, तिच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना क्लास करणं आणि तेव्हा नगरमध्ये खूप कमी क्लासेस होते गाण्याचे पण आणि नृत्याचे पण, तर सुरुवातीला मी नृत्याचा क्लास लावला होता आणि तिला मग झोपून किंवा तिला ती झोपायची दुपारची, तर तिला झोपून मग मी क्लासला जायची, ती उठायच्या आत मी घरी परत यायची आणि असं करता करता मग शिकत गेले आणि मग थोड्या दिवसांनी माझ्या दुसऱ्या गुरु मला मिळाल्या आणि मग त्या खूप कडक होत्या, मग त्यांच्या अंडर शिकले, तोपर्यंत ही मोठी होत होती, मग तिने पण क्लास लावला आणि ती पण शिकायला लागली आणि मग आम्ही हे असं दोघे मिळून करत गेलो।
2: नक्कीच, नगरमध्ये कुठल्या गुरूंचं मार्गदर्शन या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळालं होतं?
3: नगरमध्ये असताना सुरुवातीला मी अंजलिताईंकडे शिकले, त्यानंतर व्हिडिओकॉन अकॅडमी ऑफ फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्स BPHA सोसायटीचं होतं, त्यांनी सुरू केलं होतं जस्ट, आणि तिथे मग कल्याणी प्रधान ह्या माझ्या नृत्यगुरू होत्या, त्या खूप कडक शिस्तीतल्या होत्या. त्या नालंदाच्या विद्यार्थिनी असल्यामुळे त्या खूप कडक आणि खूप अगदी आम्हाला तावून सुलाखून त्यांनी शिकवलं. आणि त्यामुळे मी एक तिथला सर्टिफिकेट कोर्स केला 5 वर्षांचा. आणि त्यानंतर मला त्यांनीच स्वतःहून रिकमेंड केलं. तिथे मी 9 वर्ष ॲज अ डान्स टीचर म्हणून मी काम केलं. आणि मग त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. माझं तोपर्यंत मी माझ्या गुरु माऊली संगीत विद्यालयाची स्थापना केलेली होती. माझे क्लास पण खूप चालायला लागले होते.
2: नक्कीच. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे गुरूंनी दिलेले संस्कार असतात ते कायम आपल्या स्मरणात असतात आणि आपण ते कुठेतरी पुढे घेऊन जात असतो. तर ते संस्कार जपणं किंवा ते संस्कार इतरांना देणं यात खूप मोठा आनंद असतो.
3: हो,
2: तर तो आनंद सुद्धा तुम्हाला या गुरुमाऊली संगीत विद्यालयातून मिळाला का?
3: हो हो, नक्कीच. म्हणजे मी चांगल्या चांगल्या गुरूंकडे शिकले. कल्याणी प्रधान तर होत्याच, त्यानंतर माधवी सराफ म्हणून ज्या होत्या त्याही आल्या होत्या. त्यांच्याकडे पण मी काही वर्ष शिक्षण घेतलं आणि नंतर मी विशारद केलं. आणि माझे जेव्हा संगीत विद्यालय मी माझं सुरू केलं तेव्हा मी नृत्यात बरोबर गाण्याचं पण विशारद झालेलं होतं माझं. त्यामुळे मी गायन आणि वादन आणि नृत्य हे याचे क्लासेस सुरू केले. माझं तबल्याचं पण शिक्षण झालेलं आहे. तबल्याच्या पण 5 परीक्षा झाल्यात. त्यामुळे तबल्याचं थोडंफार ज्ञान होतं. मी क्लास सुरू केले आणि इतर मुलांना म्हणजे जसं बऱ्याचदा असं होतं की तेव्हा इथे खूप म्हणजे जास्त शिक्षण नव्हते घेत लोक गाण्याचं डान्सचं. तर मी सुरू केलं आणि मग आता माझ्या विद्यार्थिनींचे पण क्लासेस इथं बघायला मिळतात. मला खूप छान वाटतं की त्या ही परंपरा पुढे चालवत आहेत आणि छान पुढे चाललंय. नगरचं वातावरण आता सध्या खूप छान बदललंय त्यामुळे.
2: नगरच्या वातावरणाबद्दल जर बोलायचं झालं, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला या क्षेत्रामध्ये नगरमध्ये फारसं कोणी नव्हतं किंवा क्लासेस घेणारं सुद्धा नव्हतं, पण पूर्वीचं आणि आत्ताचं तुलनेनं वातावरण जर या कला क्षेत्रामधलं जर बघायला गेलं किंवा स्पर्धेच्या संदर्भामध्ये बघायला गेलं तर ते कसं आहे?
3: त्या काळी अगदी मोजकेच क्लासेस होते आणि त्यामुळे काय व्हायचं आणि अर्थात तेव्हा लोकांच्या तेवढा अवेअरनेस पण नव्हता नृत्यासंबंधी. आणि त्यामुळे कॉम्पिटिशन अशी काही खूप नसायची. आता असं झालं की प्रत्येक घरातल्या मुलींना अनेक क्लास लावले जातात. तिने डान्स पण शिकलं पाहिजे, तिने स्विमिंग पण शिकलं पाहिजे, अॅबॅकसचा क्लास, कुठे जो क्लास असेल तो. आणि मग त्या आया धावपळ करत एकेका तासात एक तास इथे एक तास तिकडे असं त्यांचं चाललेलं असतं. खूप कॉम्पिटिशन वाढली म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिशन तर आहेच पण क्वालिटी थोडीशी घसरती असं मला वाटतं. जो काळ म्हणजे आमच्या काळी जी क्वालिटी असायची, कारण पूर्ण डेडिकेशनने शिकलं जायचं, डेडिकेशनने शिकवलं जायचं, मोजकेच स्टुडंट्स असायचे. आता काय होतं, खूप स्टुडंट्स असतात क्लासमध्ये पण त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही किंवा ती खूप गर्दी असल्यामुळे ती क्वालिटी राहिली नाही आहे. आणि मग ते कुठेतरी आपल्याला ते आम्ही त्या काळात शिकले असल्यामुळे आम्हाला थोडंसं ते खटकतं की असं नाही व्हायला पाहिजे, असं बाजार नाही मांडला पाहिजे. असं होतं ना की कुणीही क्लास सुरू करतंय त्याची ते एक म्हणजे आम्ही डान्सला वर्शिप मानतो. डान्स ही पूजा असते. गुरूंचं आपल्याला मार्गदर्शन जेवढं मिळेल तेवढं आम्ही घेत असतो. आजही आमच्या गुरूंच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहोत. पण आता तसं राहिलं नाही आहे चित्र. आता म्हणजे क्लास घेण्यामागे कल असतो, शिकवण्यामागे कल असतो, शिकण्यामागे नसतो. शिकण्यापेक्षा शिकवणं जास्त आजकाल झाले. त्यामुळे थोडस कुठेतरी हे म्हणता येईल आपल्याला.
2: नक्कीच. जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपण भरतनाट्यम करायचं, तर हेच शास्त्रीय शिक्षण घ्यायचं तुम्ही आधीपासून ठरवलं होतं का? कारण इतरही पर्याय होते, जसं की कथ्थक आहे, त्याचबरोबर इतरही काही नृत्य प्रकार होते, तर भरतनाट्यमच का?
3: ॲक्च्युली लहानपणापासून डान्सची आवड होती मला. आणि पूर्वी दूरदर्शनवर रविवारच्या दिवशी असे कार्यक्रम यायचे भरतनाट्यमचे. आणि मला भरतनाट्यम लहानपणापासून आवडायचं. अर्थात तेव्हा मला भरतनाट्यम कथ्थकमधला फरक कळत नव्हता. पण देवाची कृपा म्हणा किंवा काय, मला इथे गुरु भरतनाट्यमचेच मिळाले. आणि मग लहानपणी ते पाहिलेले असल्यामुळे तो एक असतो ना की आपल्याला लहानपणी पाहिलेल्या गोष्टी त्याच हव्या असतात, तसं झालं. आणि गायनाचं म्हणाल तर आमच्या घरात सगळ्यांचे आवाज चांगले. आमच्या घरात म्हणजे आमचे सगळेच काका वगैरे छान गायचे. फक्त आम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण नव्हतं घेतलेलं पण सगळ्यांचे आवाज चांगले, सगळेजण छान गातात. आणि त्या ह्याच्यात मी लहानपणी ठरवलं होतं की आपण मोठे झाल्यानंतर गायिका बनायचं. अर्थात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खूप वर्ष गेली.
2: आज गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत त्या सुरू आहेत. मग हा सगळा विस्तार कसा वाढत गेला आणि हे सगळं कसं पाहता?
3: मी नगरमध्ये क्लास सुरू केले, त्यानंतर मला बाहेरच्या काही लोकांनी हे केलं की तुम्ही आमच्या इथे येऊन शिकवा, इथे शिकवणारं कोणी नाही आहे, टीचर्स अवेलेबल नसतात. मग मी म्हटलं की आता नगरमध्ये जरा बऱ्यापैकी वातावरण आहे, लोक शिकतात, तर आपण अशा ठिकाणी जाऊन शिकवलं पाहिजे की जिथे खरंच सोय नाही आहे आणि त्या मुली इकडे येऊ शकत नाहीत, तर आपण तिथे त्यांच्यापर्यंत पोचावं. म्हणून मी टाकळी ढोकेश्वर आणि शिरूर सुपा अशा ठिकाणी मी सुरू केलं आणि 14 वर्ष झाली मी तिथे जातीये. हो,
2: ग्रामीण भागात तेवढं रिस्पॉन्स आजही आहे का?
3: ऍक्च्युली ग्रामीण भागातल्या लोकांना ना खूप आवड असते आणि ते अगदी इमानदारीत शिकतात. इथे कसं, इथे काही दिवस करतात, सोडून देतात, दुसरीकडे जातात, असं खूप चाललेलं असतं, धरसोड खूप करतात. इथे जरी अवेअरनेस असेल ना तरी सुद्धा इथले लोक असं चंचल असतात. इकडचा क्लास नाही आवडला, इकडचं टायमिंग मॅच होत नाही, चला दुसरीकडे जा, इथे लांब पडतंय, दुसरीकडे जा. पण खेडेगावातल्या लोकांना तसं नसतं, त्यांना मिळाल्याचं कौतुक असतं आणि मग ते मनापासून करतात आणि पूर्णत्वाला नेतात. म्हणजे आता माझ्या शिरूरच्या विशारद झालेल्या मुली आहेत.
2: नक्कीच. हो, आज आपण पाहतो आहोत की सध्याचं खूप धावपळीचं जग आहे, प्रत्येक पालकांचं सुद्धा मुलांचं सुद्धा सगळा स्ट्रगल, क्लासेस, ट्युशन्स हे आपण पाहतो आहोत. आणि या युगामध्ये शास्त्रीय कलेचं महत्व आजही विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला शिकवताना किंवा अध्ययन करताना दिसून येतं का?
3: अगदी लहान मुलं जेव्हा शिकायला येतात तेव्हा त्यांना कळत नसतं काहीच, आपण ते रुजवावं लागतं. विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना ते थोडासा अवेअरनेस असायला पाहिजे असं मला वाटतं, की पालकांनीच थोडंसं या गोष्टीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे नुसतं क्लास करणं आणि क्लासला घेऊन येणं सोडणं वगैरे हा एवढाच हे न करता त्यांनी थोडंसं त्याला काय नेमकी आवड त्याची कशात आहे हे लहानपणी जाणलं पाहिजे आणि मग क्लास लावला पाहिजे. मुलांना डान्सची आवड असती ते गाण्याला घालतात, किंवा गाण्याची आवड असेल तर ते स्पोर्ट्समध्ये घालतात, असं काहीतरी ते थोडंसं होतं, त्यामुळं मुलांना त्यात मन रमत नाही. आणि मग फक्त क्लास हा जसा एक तास हा झाला की दुसरा तास असतो, जसं शाळेचे एक एक तास एक एक विषय असतात, तसं या मुलांना वाटत असतं की हा पण एक विषय, म्हणजे शाळेसारखाच एक विषय आहे. हा इतका संगीत हा विषय इतका डीप आहे किंवा इतकं त्याच्यात नॉलेज असतं हे कुणालाही माहिती नाही आहे. फक्त एक तास हा आणि परीक्षा देणं, परीक्षा झाल्या की बाबा 2-3 परीक्षा झाल्या की आमचा मुलगा परीक्षा पास झाला, फर्स्ट क्लास मिळाला, सेकंड क्लास, याच्यात अडकून पडलेत लोक. आणि खरं जे काय आहे संगीत हे याच्याकडे कुणाचं लक्ष नसतं. आणि जे शिकवणारे आता काही आहेत लोक की त्यांना पर्याय नाही आहे, मग ते पण प्रवाहात वाहत जातात. कारण ट्रेंड तसा असतो ना, ट्रेंड तसा असतो की लोकांना, आमच्या मुलांना क्लास करायचा आहे, आमच्या मुलांना शिकायचं, आमच्या मुलांना डिग्र्या मिळवायच्या त्याच्यातल्या. मग डिग्र्या विशारद झालेल्या मुलांना पण गाता येत नाही, किंवा विशारद झालेल्या मुलांना पण तितकंसं डान्स पण येत नाही. मग हा जो काही फरक आहे की बाबा त्या लोकांनी, म्हणजे पालकांनीच थोडंसं हे करायला पाहिजे असं मला वाटतं.
2: नक्कीच. शास्त्रीय संगीताची असो किंवा शास्त्रीय नृत्याची परीक्षा असो, पूर्वीचं परीक्षेचं स्वरूप आणि आत्ताचं यामध्ये काही बदल झालेत का किंवा काही फरक तुम्हाला जाणवतो का?
3: खूप खूप जाणवतो. म्हणजे आम्ही ज्या काळी शिकलो होतो त्या काळी भरतनाट्यम अगदी म्हणजे कष्ट असायचे, त्याच्यात भरपूर कष्टसाध्य कला आहे ही भरतनाट्यम, किंवा त्याला हटयोग पण म्हणतात. हटयोग म्हणजे अगदी कष्टाने मिळवलेलं असतं ते. आणि फक्त हातपायांच्या हालचाली म्हणजे काही भरतनाट्यम नाही. तर भरतनाट्यम म्हणजे त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते मनावर पण तेवढ्याच बिंबल्या पाहिजेत, तुमच्या शरीरावर पण बिंबल्या पाहिजेत, तुमच्या आचरणातून दिसल्या पाहिजेत. हा एक बदल व्हायला पाहिजे नृत्यातून किंवा संगीतातून. तो बदल जाणवत नाही आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये, कारण त्यांनी त्याला तेवढं जास्त महत्त्वच दिलेलं नसतं. खूप प्रायोरिटी जी असते ना ती डान्सला किंवा गाण्याला दिली जात नाही, इतर विषयांना दिली जाते. त्यामुळे अर्धवट शिक्षण झाल्यानंतर सुद्धा, भरतनाट्यमचं अर्धवट शिक्षण झाल्यानंतर म्हणा किंवा गाण्याचं पण, दुसऱ्या काही गोष्टी त्यांच्याकडे असतील, की मला असं नाही म्हणायचं की त्यांनी त्या गोष्टी करू नयेत. आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे, शिक्षण पण तेवढंच महत्त्वाचं आहे, पण गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा डान्सकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी बदलला पाहिजे विद्यार्थ्यांनी, की एकच तासापुरताचा तो विषय नाही आहे, तो जगण्याचा विषय आहे. नृत्य आणि कला किंवा संगीत कला ही जगण्याचा विषय असं अर्थात आम्ही आता त्यात आहोत म्हणून आम्हाला असं वाटतं. पण खूप जे काही मोठे दिग्गज लोक आहेत ते सांगून गेलेत की याचा काय अर्थ आहे ॲक्च्युली, आणि तो अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यांनी.
2: नक्कीच. गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीनं अनेक विद्यार्थी घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर प्रवास केलेला आहे. गोव्यामध्ये सुद्धा तुम्ही एक विशेष कार्यक्रम या सगळ्या विद्यार्थिनींना घेऊन केला आहे, तर या अनुभवाबद्दल काय सांगाल, कसा होता?
3: आमचे कार्यक्रम दरवर्षी होत असतात, वर्षातून 3-4 कार्यक्रम तरी होत असतात, गाण्याचे पण होत असतात आणि नृत्याचे पण होत असतात. मी माझ्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये पण नृत्याच्या विद्यार्थ्यांना स्टेज देत असते, कारण स्टेज परफॉर्मन्स ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या क्षेत्रात. आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर मी काम केलेलं आहे. आता जस्ट रामायण जे आहे, आता मध्यंतरी त्याचं हे आलं होतं, मोदीजींनी घोषणा केली होती की रामाचे कार्यक्रम, रामायणाबद्दलचे कार्यक्रम करा किंवा हे, तर त्या कार्यक्रमाचं आम्ही हे केलं, नियोजन केलं, पंडितजींनी संपूर्ण ते नियोजन त्यांच्या हातात घेतलं आणि रामायण कथेवर आम्ही नृत्य नाटिका बसवली. बाबूजींची गाणी, काही गाणी घेतली, अप्रतिम गाणी, त्याच्या ती गाणी बसवून घेतली आम्ही गायकांकडून, वादकांकडून, आणि विद्यार्थ्यांना नृत्य बसवून घेतलं. आणि तो अनुभव इतका छान होता आणि आम्हाला वाटलं की आपण जस्ट यावर्षीचं प्रोजेक्ट आहे म्हणून आपण ते घेतलं. पण असं झालं की त्याची डिमांड वाढली, त्यावेळी मग आम्ही अजून एका ठिकाणी केला. मग त्यांनी सांगितलं आम्हाला अजून एका ठिकाणी, म्हणजे असं करत करत 3-4-5 प्रयोग त्याचे झालेत. कारण तो इतका सुंदर अनुभव आहे ना, की कारण ते पूर्णपणे रामायणच असं समोर डोळ्यासमोर उभं राहतं. आणि त्यामुळे मग असं झालं की विद्यार्थ्यांना पण छान वाटतं आणि त्यांना रामायण कळतं, त्यांना कथा कळायला लागल्यात. वादकांना पण, इथे गायक वादकांना पण ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, जे काही सीन असतात मधले किंवा काही ज्या काही स्टोरीज असतात. आजकाल कुणी इतकं पाहत नाही, म्हणजे फक्त गाणं शिकतात, नृत्य शिकतात बस, पण ह्याची डेप्थ काय आहे किंवा ह्या अभिनय कसा करायला पाहिजे ह्या सगळ्याच गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या त्यांना. आणि मग ह्या गोष्टी एकदम छान असं आम्ही ते सादरीकरण केलं आणि अजूनही त्याची डिमांड आहे, अजूनही बाहेर आम्हाला बोलवलं जातं त्या कार्यक्रमाबद्दल. पण असं होतं की विद्यार्थ्यांची 10वी 12वी असं ह्या गोष्टी असल्यामुळे मग आम्हाला विद्यार्थी बदलावे लागतात. एक दोन पात्र आम्ही फक्त त्यातली ती ठेवली आहे, बाकीची बदलावी लागतात आम्हाला पात्र.
2: भरतनाट्यम मध्ये भावना किंवा भरतनाट्यम मध्ये अभिनय सुद्धा महत्वाचा असतो का?
3: हो, ॲक्च्युली भरतनाट्यममध्ये मृत, नृत्य आणि नाट्य अशा 3 गोष्टी असतात. मृत म्हणजे फक्त अंगी खालचाली, त्यात तालबद्ध अंगी खालचाली असतात, त्याचे बेसिक आडवूज असतात किंवा काही रचना अशा आहेत की त्या फक्त नृतावर आधारित आहे, त्यात अभिनय नसतो. त्यानंतर विद्यार्थी थोडेसे मोठे झाले की मग त्यांना अभिनयाचं एक अंग यायला लागतं, मग अभिनयाचे वेगवेगळे रचना असतात. मग नृत आणि नृत्य म्हणजे अभिनय हे एकत्र करून ते नृत्य होतं. आणि पुढे जाऊन अजूनही त्याच्या ॲडव्हान्समध्ये अभिनयाचं सुद्धा काही आयटम्स आहेत, अभिनयाच्या काही सुंदर रचना आहेत, त्या भरतनाट्यममध्ये असतात. त्यामुळे नृत्य, नृत्य आणि नाट्य. नाट्यमध्ये कथा असते, संगीत असतं, हे सगळं त्याच्यात असतं. त्यामुळे नृत्य, नृत्य आणि नाट्य हे अनुभवायला मिळतं, हे करायला मिळतं आणि तो एक सुंदर अनुभव असतो. भरतनाट्यम ही परिपूर्ण कला आहे, त्यात गायन पण तितकंच महत्त्वाचं असतं, वादन पण तितकंच महत्त्वाचं असतं, अभिनय पण तितकाच महत्त्वाचा असतो. आणि शिवाय भरतनाट्यम ही आध्यात्मिक कला आहे, आध्यात्मिक त्याची पार्श्वभूमी असल्यामुळे ती मोक्षाकडे जाते.
2: भरतनाट्यम या कलेबद्दल आपण आत्ता बोलत आहोत, तर भरतनाट्यम करत असताना ज्या काही पारंपरिक रचना शिकवल्या जातात त्या आजही फॉलो केल्या जातात का किंवा त्या आजही शिकवल्या जातात का?
3: हो, भरतनाट्यमच्या अभ्यासक्रमातच त्या समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे अलारिपू, जतिस्वरम, पुष्पांजली, शब्दम, तिल्लाना, वर्णम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कीर्तनम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्टेप बाय स्टेप त्या लेवल्सला अभ्यासक्रमातच समाविष्ट केल्यामुळे ते विद्यार्थ्यांना आपसुकच शिकवलं जातं. आणि मग त्याच्या पुढे म्हणजे आता मग आपण काही भजनं घेतो किंवा पांडुरंगाची भजनं आहेत किंवा काय, नृत्य एकदा यायला लागलं ना की मग माणूस थांबू शकत नाही. आणि अभिनय पण असतो त्यात. मग अशा वेगवेगळ्या रचनांवर पण आम्ही वेगवेगळा प्रयोग करून बघतो आणि मग ते सुद्धा सक्सेसफुल होतात. अभ्यासक्रमापुरतं तर ते आहेच, मार्गम म्हणतात त्याला, संपूर्ण मार्गम, तो मार्गम तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही इतर गोष्टींवर पण आम्ही ते करू शकतो. कवितांवर आम्ही केलेलं आहे आणि इतर पण डान्सवर, जसं आता मी तुम्हाला सांगितलं पांडुरंगाची भजनं आहेत किंवा रामाची भजनं आहेत, ते सगळे आम्ही त्याच्यात आम्ही भरतनाट्यम डान्स घेतलेला आहे.
2: या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक पुरस्कार किंवा अनेक सन्मान मिळाले असतील, लक्षात राहण्यासारखा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार किंवा एखादा अनुभव किंवा आता किंवा एखाद्या व्यक्तीची भेट, आठवण, ही किती महत्वाची आहे तुमच्यासाठी?
3: आता तसं म्हणाल तर आम्ही अनेक मोठ्या मोठ्या लोकांना भेटलेलो आहोत. आम्ही, मला पुरस्कार पण एक दोन मिळालेले आहेत, पण जो परफॉर्मन्स करण्यानंतरचा जो अनुभव असतो किंवा परफॉर्मन्स ह्या व्यक्तीसमोर केला आणि आपलं आयुष्य धन्य झालं, हा एक मोठा अनुभव माझ्या पाठीशी आहे. तो म्हणजे मी जस्ट नोकरी लागली मला IMS मध्ये, व्हिडिओकॉन अकॅडमीमध्ये, आणि आम्हाला राष्ट्रपती भवनात करण्याची संधी मिळाली. तेव्हा मी तिथे शिक्षिका होते, नृत्य शिक्षिका, आणि तो अनुभव माझा आयुष्यातला लाईफटाईम अचीवमेंट आहे की राष्ट्रपती भवनात APJ अब्दुल कलामांसमोर, राष्ट्रपतींसमोर प्रत्यक्ष तो परफॉर्मन्स करायचा आणि गुरुसमवेत, आमच्या गुरु कल्याणी प्रधान मॅडम तिथे होत्या, त्यांनी ते प्रोजेक्ट तेव्हा हे केलं होतं आणि त्यांच्या समवेत आम्हाला तो परफॉर्मन्स करायला मिळणार ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आम्ही त्यांना, आणि तेव्हा राखी पौर्णिमा होती, आम्ही त्यांना राख्या बांधल्या त्या सगळ्या स्टुडंट्सनी. तो अनुभव अगदी म्हणजे अविस्मरणीय, आता 20 वर्ष होऊन गेलीत त्याला, पण तो अनुभव अगदी अविस्मरणीय आणि लाईफटाईम, तसा अनुभव आता परत येणे नाही.
2: बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली आहे, तर तो सुद्धा एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच तुमच्यासाठी असेल. तर तो काय होता, कसा होता?
3: कोल्हापूरला एक अकॅडमी आहे, तपस्या कलासिद्धी अकॅडमी, तर त्यांनी 6,666 विद्यार्थ्यांना घेऊन करायचं ठरवलं होतं, पण तेवढे विद्यार्थी झाले नाहीत. त्यांनी सगळं महाराष्ट्रभर फिरल्या, त्यावेळेस 2,000 विद्यार्थी सगळेजण तयार झाले, त्यात माझे 100, म्हणजे जवळजवळ 100 पेक्षाही जास्त 110 विद्यार्थींनी, म्हणजे माझ्या इथल्या नगरच्या शिरूरच्या अशा सगळ्या विद्यार्थींनी मिळून 110 विद्यार्थ्यांना घेऊन मी कोल्हापूरला गेले आणि मग 2,000 विद्यार्थ्यांमध्ये माझ्या 110 विद्यार्थिनी होत्या. तो एक अनुभव वेगळा, ती 110 विद्यार्थ्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे.
2: गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या परीक्षक म्हणून सुद्धा तुम्ही काम केलं आणि जसं मगाशी आपण पाहिलं की परीक्षेचं बदलतं स्वरूप किंवा काळानुरूप यामध्ये होणारे बदल, वाढलेली स्पर्धा आणि एक परीक्षक म्हणून सुद्धा या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील, तर तो अनुभव कसा होता?
3: परीक्षक म्हणून मी जेव्हा जाते ना, तर अजूनही काही ठिकाणी, म्हणजे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी छान वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, क्वालिटी चांगली आहे, पण जेव्हा मी इतर ठिकाणी जाते, काही खेडेगावांमध्ये किंवा अजूनही काही ठिकाणी, असं तेवढं डान्ससाठी तेवढं महत्त्व न देता फक्त तिथे परीक्षांना महत्त्व दिलं जातं आणि मग इवन परीक्षांना ज्या आवश्यक गोष्टी असतात की सातसंगत, मृदुंगाची सातसंगत लागते किंवा गायक लागतात, तर परीक्षांच्या वेळेस ते अवेलेबल नसतात. मग परीक्षेच्या वेळेस ते कधी कधी असं ते कॉम्प्रोमाइज करतात, मग ते असं थोडंसं काहीतरी त्या गोष्टीकडे अजून फारसं जागरूकता आलेली नाही असं मला वाटते, पण काही ठिकाणी खूप छान बघायला मिळतं की लोक अगदी त्यांचं डेडिकेशन असतं, त्यांचे गुरु पण छान असतात, मग ते चित्र बघितलं जरा बरं वाटतं की वा छान आहे, छान चालू आहे. आणि अर्थातच गांधर्व मंडळाचं जे काही काम चालू आहे ना सध्या, अप्रतिम चालू आहे. अप्रतिम म्हणजे एवढे लाखोंच्या संख्येने परीक्षेला लोक बसतात आणि ते एवढं सगळं व्यवस्थित कारभार त्यांचा छान चालू आहे.
2: हो, आपल्या देशाबरोबरच इतर देशामध्ये म्हणजे परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळाली होती, तर ती संधी किंवा तो कार्यक्रम उपक्रम कुठला होता?
3: एका स्पर्धा होत्या पुण्यातल्या, तर त्या स्पर्धांमध्ये माझ्या विद्यार्थिनींना तीन विद्यार्थ्यांना समूह नृत्यामध्ये, आणि शिवाय त्यांनी सोलो पण केलं होतं. त्याच्यासाठी मलेशियाला जायला मिळालं होतं. तर मलेशियाला जायचं होतं आम्हाला अर्थात, पण तेव्हा करोना आला आणि मग तो आम्ही थांबवला. अर्थात कारण तेव्हा तिकडे पण जास्त वाढलं होतं, जस्ट तेव्हा तिथे वाढलं होतं. आपल्या तोपर्यंत आपल्या देशात कोरोना आला नव्हता, पण तिकडे खूप वाढलं होतं. त्यामुळे तो आम्ही ती संधी आमची हुकली म्हणता येईल.
4: एखाद्या विद्यार्थ्याची यशाची एक प्रेरणादायी आठवण या निमित्तानं काय सांगाल? कारण सगळेच विद्यार्थी तुमच्यासाठी एक गुरु म्हणून समान आहेतच, पण एक खूप तुमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी की त्यांचा सगळा या करिअर मधला प्रवास जो तुम्ही जवळून पाहिलाय.
3: तसे सगळेच विद्यार्थिनी छान आहेत माझ्या, पण मी शिरूरला एक सांगू शकते की शिरूरला माझ्या एक सिनियर विद्यार्थिनी आहे. सुरुवातीला त्या त्यांच्या मुलीला घेऊन यायच्या क्लाससाठी आणि त्या तिथे बसून राहायच्या, कारण घर लांब असल्यामुळे त्या तिथेच बसून राहायच्या. आणि काही दिवसांनी त्यांना वाटलं की आपण पण शिकू शकतो का, पण एक वर्ष त्या थांबल्या. त्यांनी मला प्रश्न पण विचारला नाही की मॅडम मी शिकू का. एक वर्षानंतर त्यांना वाटलं की आपण विचारावं, विचारून तर बघू. त्यांनी मला विचारलं, म्हणलं अरे हो का नाही, मी पण उशिरा शिकली आहे म्हणलं, माझी मुलगी आणि मी नंतर एकत्र शिकलो आहे. मग त्यांनी सुरुवात केली, पण त्यांना घरून थोडासा विरोध होता, तर सुरुवातीला असणारच. त्या म्हणाल्या, मी त्यांना म्हणलं आत्ता सांगूच नका त्यांना काही, कशासाठी सांगायचं ना, आपण चांगली गोष्ट करतोय, घरातल्यांना पसंत नसेल तर काही दिवस तसंच करा आणि जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा सांगा. मग त्यांनी दोन परीक्षा झाल्यानंतर त्यांनी एक दिवस वाढदिवसाच्या निमित्ताने घरच्यांना सांगितलं त्यांच्या की मी असं असं शिकते. मग त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांनी कंटिन्यू केलं. त्या त्यांच्या मुलीबरोबरच विशारद झाल्या, जसं मी माझ्या मुलीबरोबर झाले तसंच त्या त्यांच्या मुलीबरोबर विशारद झाल्या. आणि त्या अक्षरशः त्यांची म्हणजे खूप, त्यांच्या घरी खूप काम आहे, त्यांची स्वतःची शेती आहे भरपूर, त्यांचा स्वतःचा बिझनेस पण आहे, हे सगळं सांभाळून त्या आज डान्स पण करतात आणि डान्स क्लासला मला मदत पण करतात. शिरूरच्या डान्स क्लाससाठी त्या खूप मदत करतात मला. स्वाती ताम्हणे त्यांचं नाव आहे. मी अगदी अभिमानाने सांगू शकते की त्या म्हणजे माझे स्टुडंट आहेत आणि त्या अतिशय प्रामाणिक स्टुडंट आहेत.
4: आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये शास्त्रीय कला टिकवण्यासाठी अजून काय प्रयत्न व्हायला हवेत असं तुम्हाला?
3: शास्त्रीय कला टिकवून तर राहीलच, म्हणजे जसं संस्कृती आहे ती संपत नसते, संस्कृती कधी संपत नसते, फक्त त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. तर अगदी ऑथेंटिक आपल्याला जर हवं असेल तर प्रत्येकाने जो समजा शिकताना सुरुवातीला तर माहिती नसणार प्रत्येकाला की आता आपण करतोय ते काय करतोय, पण जेव्हा गुरूंचं ज्ञान मिळेल, त्या गुरूंनी त्यांना, गुरूंची आजकाल जबाबदारी वाढली की विद्यार्थ्यांना त्यांनी ती दिशा दिली पाहिजे, ती दृष्टी दिली पाहिजे की आपण हे करतोय ते कशासाठी करतोय आणि काय करतोय. आणि मग की बाबा हे ठीक आहे सुरुवातीचं जाऊ दे, आणि ही कॉम्पिटिशन आहे, ह्या आत्ताच्या वातावरणात मुलांना फक्त एखादी कला अवगत पाहिजे म्हणून ते करत असतात, पण त्याच्याबद्दल सिरियस नसतात. आणि गुरूंनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याचवेळी एकाच वेळी पालकांनी पण ती घेतली पाहिजे थोडीशी, की जे गुरु सांगतायत ते ऐकून त्या पालकांना विद्यार्थ्याला तसा तो दृष्टिकोन देण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि मग तो दृष्टिकोन हळूहळू डेव्हलप होईल आणि मग पुन्हा एकदा आपण आपली जी संस्कृती प्युअर संस्कृती आहे त्याच्याकडे आपण जाऊ शकू, असे अर्थात आशादायी वातावरण आहे. म्हणजे चित्र आशादायी आहे की त्यातले आता काही लोक खरंच ह्याच्यासाठी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, अनेक गुरु यात अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. फक्त पैसा कमवणं हा उद्देश नाहीये. हे चित्र बघितल्यानंतर जरा बरं वाटतं, पण एका बाजूला दुसरं पण चित्र आहे की फक्त पैशासाठी क्लास घेतले जातात, फक्त संख्या वाढावी म्हणून ते प्रयत्न केले जातात, कॉम्पिटिशन केली जाते. ह्या गोष्टी थोड्याशा घातक आहेत, पण संस्कृती संपणार नाही, संस्कृती टिकून राहणार आणि वाढणार.
4: कला माणसाच्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाते. कलेमुळे आनंद मिळतो, कलेमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं, कलेमुळे प्रत्येकाच्या बौद्धिक विकासामध्ये किंवा व्यक्तिगत विकासामध्ये सुद्धा वाढ होते, याबद्दल काय सांगाल?
3: दृष्टिकोनच बदलतो ना आपला. सुरुवातीला आपण अर्थात सगळ्यांच असं असतं की माहिती नसतं आपण काय कशासाठी, एवढ्या 84 लक्ष युनिंगमधनं फिरून माणूस जन्माला येतो तेव्हा माहिती नसतं काय आपण कशासाठी जन्माला आलोय. पण हळूहळू जेव्हा ह्या इतक्या चांगल्या नृत्य किंवा गायन ह्या क्षेत्रात वळल्यानंतर खूप गुरूंचं ज्ञान घेतल्यानंतर, खूप ऐकल्यानंतर, खूप चांगल्या गुरूंच्या सहवासात राहिल्यानंतर, आणि अगदी प्रत्येक वेळी तुम्हाला गुरूंचा सहवास अगदी समोरासमोर मिळेलच असं नाही, पण आपण त्या गुरुतत्वाला आपण तर प्रामाणिक राहिलो आणि आपण जर अनेक लोकांची मार्गदर्शन घेतले, आजकाल तर सगळी युट्यूबवर अवेलेबल आहे, तर एवढं सगळं जर आपण घेतलं तर आपल्यात सुद्धा तो बदल होऊ शकतो. आणि आपला जेव्हा सकारात्मक दृष्टिकोन होईल प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, तेव्हा मात्र आपल्याला दुसऱ्या गोष्टींकडे आपण लक्षच देणार नाही आणि मग मानसिक स्वास्थ्य चांगलंच राहील. अर्थात कारण आपल्याला त्या गोष्टींकडे संकट येणार, दुःख येणार, ह्या सगळ्या गोष्टी हा माणसाच्या आयुष्याचा एक भाग आहेत, पण ते दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा आपण पुढे जायला पाहिजे ही भावना पाहिजे. शिवाय अनेक अपयश पण येतात, असं नाही की यशच प्रत्येक वेळी मिळेल. अपयश पचवण्याची ताकद पण हे नृत्य आणि गायनच देतो. खूप खंबीर होतो माणूस त्यांनी, म्हणजे मी माझ्या अनुभवाने सांगते की खूप संकट येतात, अजूनही येतात, पण मी तेवढी स्ट्रॉंग आहे. आणि त्याच ज्या म्हणजे 20 वर्षापूर्वी मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली होती 20-22 वर्षापूर्वी, तेवढीच मी आजही स्ट्रॉंगली मी बाहेर प्रवास करते, बाहेर जाऊन येते आणि तरी विद्यार्थ्यांना मी तसंच शिकवते. आणि अर्थात मी माझ्या विद्यार्थ्यांना पण दृष्टी देण्याचा प्रयत्न करते. जी दृष्टी मला माझ्या गुरूंकडून मिळाली आहे ती दृष्टी मी देण्याचा प्रयत्न करते माझ्या विद्यार्थ्यांना. आणि नक्कीच याचा शारीरिक परिणाम तर चांगला होतोच होतो, फिट अँड फाईन राहतोच माणूस, शिवाय विचारांनी पण चांगला होतो. अर्थात गुरूंचं मार्गदर्शन आणि गुरूंच्या पायाशी राहायला पाहिजे.
4: जसं मगाशी सुद्धा तुम्ही एक उदाहरण दिलं आणि स्वतःचं सुद्धा दिलं की वयाच्या खूप उशिराच्या टप्प्यावर तुम्ही हे ज्ञान किंवा ही कला शिकायला सुरुवात केली. अशा अनेक महिला आहेत की ज्या या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत किंवा करिअर करण्यासाठी कुठेतरी आता जाऊ का नको, या वयाच्या टप्प्यावर मी सुरुवात करू शकेन का, मला तो अभ्यास करता येईल का, किंवा खूप काळ गेलेला असतो, संसारामध्ये अनेक जणी अडकलेल्या असतात आणि परत एकदा ते पाठांतर ते लक्षात राहणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर या वयाच्या टप्प्यावर तिला काही गोष्टी सुरू करायच्या असतील तर काय सांगाल?
3: माझ्याकडे असे विद्यार्थिनी येतात, म्हणजे इन्क्वायरी येते क्लाससाठी की मॅडम माझं वय असं 40 पुढे आहे हो, मला आता जमेल का, अशा बऱ्याच. तर त्यांना मी अगदी छान सांगते की 40 हे अगदी योग्य वय आहे, कारण सांसारिक जबाबदाऱ्या थोड्याशा बाजूला झालेल्या असतात, मुलं थोडी मोठी झालेली असतात, स्वतःसाठी वेळ मिळतो आणि हां इतर दुसरं काही समजा तुम्हाला काही बाकीचे प्रॉब्लेम्स नसतील तर तुम्ही अगदी सुरुवात करू शकता आणि तुम्ही माझ्या इतकंच छान करू शकता. हा त्यांना कॉन्फिडन्स देते. त्यांना कसं असतं, बायकांकडे खूप शक्ती असते, खूप प्रचंड शक्ती असते, पण त्या कोशात अडकलेल्या असतात आणि कुठेतरी एक घरातलं थोडंसं वातावरण किंवा घरातले परवानगी देतील की नाही, आजूबाजूचे लोक काय म्हणतील, ह्या वयात मी केलं तर कसं होईल, ह्या वयात नाही करू शकले तर काय होईल, अपयश आलं तर काय होईल, अपयशाला घाबरतात. तसं बघायला गेलं तर अनेक अपयश त्यांनी पचवलेले असतात, अनेक दुःख पचवलेले असतात, उलट आता इतके स्ट्रॉंग झालेले असतात तसं बघायला गेलं तर. आणि फक्त त्यांना सुरुवात करून द्यायची असते. मग अशा काही आहेत, माझ्याकडे एक माझी बॅच आहे शिरूरला, असेच 40 पुढच्या मुलींची, त्यात डॉक्टर्स आहेत, त्यात जॉब करणाऱ्या बायका पण आहेत आणि अगदी त्यांची एक सुंदर बॅच आहे आणि त्या स्वतःहून प्रॅक्टिस करतात. जरी मी तिथे नसेन तरी सुद्धा त्या हॉलवर येऊन प्रॅक्टिस करतात आणि ते इतक्या त्या छान करतात की असं म्हणजे वाटतच नाही त्यांच्याकडे बघून की त्या एवढ्या एजेड आहेत सगळ्याजणी.
4: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, नगरकरांपर्यंत पोहोचताय, तर कसं वाटतंय?
3: छान वाटतंय अगदी. आणि हा अनुभव आता माझा दुसरा अनुभव आहे, पूर्वी पण मी एकदा मुलाखत दिलेली आहे, पण मी नगरकरांपर्यंत पोहोचते आणि त्यांना एक संदेश देऊ इच्छिते मी नगरच्या सगळ्या फक्त कला जगतातल्या लोकांना नाही तर जे या क्षेत्रात येऊ पाहतायत. जसं तुम्ही आता मला म्हणालात की अनेक स्त्रिया आहेत, तर मी त्या स्त्रियांना पण म्हणेन की तुम्ही खरंच अगदी नक्की या या क्षेत्रात आणि करिअर सुद्धा करू शकता. मुख्य म्हणजे तुमचं हेल्थ छान राहील, तुमची मानसिक जी काही असते, बायकांना थोडासा एका सर्टन एजनंतर थोडे प्रॉब्लेम्स असतात की आत्मविश्वास कमी होतो, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बायकांच्यात. तर तो आत्मविश्वास नक्कीच नृत्याने आणि संगीताने वाढतो. हा मी माझा स्वतःच्या अनुभवावरनं सांगते की जसं जसं वय वाढेल तसं तसं आपण अजून प्रगल्भ होत जातो तर आहेच, पण अजून प्रतिभा वाढत जाते आपली. ह्या क्षेत्रात तुम्ही पडल्यानंतर तुमची खरंच प्रतिभा वाढते, दृष्टिकोन बदलतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, सकारात्मक दृष्टिकोन होतो आणि हे जे काही संकट असतात किंवा दुःख असतात किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतात, प्रॉब्लेम्स तर माझ्या मते नसतातच, प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नसतोच, ही फॅक्ट असते. माझ्याकडे ही गोष्ट नाही किंवा माझा मुलगा 10वीला आहे हा काही प्रॉब्लेम नाही आहे, ही फॅक्ट आहे. तुमचा मुलगा 10वीला आहे ही चांगली गोष्ट आहे, हा काही प्रॉब्लेम नाही. पण लोक काय करतात की हा माझा प्रॉब्लेम आहे, हा माझा तर ती कमालीच बाई आली नाही, अरे चांगली गोष्ट झाली, पटकन तुम्ही पटकन तुमची कामं करून बाहेर जाऊ शकता, तिच्यासाठी अडकून पडत. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, प्रॉब्लेमचा आपण संधीसारखा उपयोग करून घेतला पाहिजे, हो की नाही, संकटाला संधी मानलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही याच्यात करिअर करू शकता. तर सगळ्यांनी या क्षेत्रात यावं आणि आनंद घ्यावा

0: तिथे जास्त करमतं. आणि नगर म्हणजे माझी कर्मभूमी आहे. या नगरनीच मला हे जे काही आहे आज ते सगळं, मला वैभव जे काही आहे ते सगळं नगरनीच दिले, लग्नानंतर दिले. त्यामुळे पुण्यापेक्षा मला अर्थातच नगर आवडतं.
1: नक्कीच नगरने आपलं तुम्हाला केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या माध्यमात आज तुम्ही आला आहात रेडिओ नगरच्या माध्यमात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का?
0: तशी आठवण
1: जे लहानपणी तुम्ही रेडिओ वगैरे ऐकलेला आहे का?
0: येस, लहानपणी तर रेडिओचंच हे होतं ना. आणि आमच्या घरी तेव्हा रेडिओ नव्हता, आमच्या शेजारी रेडिओ होता. मग शेजारी रेडिओवरची गाणी ऐकून, म्हणजे माझी आई स्वतः गायिका होती, चांगलं गायची, आणि शेजारच्या रेडिओवर गाणी ऐकून ती लिहून घ्यायची आणि ती म्हणायची, ती गाणी आम्ही ऐकून आम्हाला गाणी यायला लागली. ऍक्च्युली रेडिओ हा फार जवळचा, म्हणजे तसं बघायला गेलं तर घरातला एक मेंबर होता. आणि त्या काळी अगदी दिवसभर जो चालायचा, दुपारी काहीतरी बंद असायचं, परत संध्याकाळी. आता जसे सगळे चॅनल्स वगैरे आपल्याला दिवसभर कधीही पाहायला मिळतात मोबाईल, तसं तेव्हा नसायचं. त्यामुळं ती अपरूप अशी गोष्ट होती रेडिओ.
1: हो की नाही? या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत इथे तुम्हाला ऐकावंसं वाटतं?
0: तशी गाणी खूप आहेत, कोणतंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला आवडेल. लता दिदींचं कुठलंही किंवा सुमन कल्याणपूरकरची कुठलंही तुम्ही, किंवा आशा भोसलेंचं पण कुठलं चालेल.
1: नक्कीच या तिन्ही गायिकेंमधलं एक गीत मी नक्कीच मी तुमच्यासाठी या निमित्तानं प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक जणींपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचे.
0: थँक्यू सो मच तुम्ही मला बोलावलात आणि माझे विचार ऐकलेत, त्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू,
0: थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या भरतनाट्यम शिक्षिका वर्षा पंडित. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत आपण नुकतीच ऐकलीत. पुन्हा भेटूयात या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: हर दिल जो प्यार करेगा वो गा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार. माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.